नमस्कार श्रोतेहो, सुप्रभात. मध्यमलहरी 262.47 शतांश मीटर्स म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 दशांश मेगाहर्ट्स या

एफ एम वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 4 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच 25 मे 2026. सकाळचे 5:58 झाले आहेत. आमची आजची प्रातःकालीन सभा आरंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.

नमस्कार रत्नागिरी. या प्रातकालीन सभेत मी आपल्यासोबत आहे रेडिओ सखी पूर्वा खालगावकर. श्रोते हो, सकाळचे 6 वाजतात. हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सगुण संपन्न पंढरीच्या राया, देवकी पंडित यांच्या मुख्य स्वरातले ही रचना होती संत नामदेव महाराज यांची. संगीत डॉक्टर नीरज करंदीकर यांचं. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

हरिओम शरण यांची रचना आणि संगीत असलेलं गीत आपण ऐकलं. स्वर होता हरिओम शरण आणि सहकाऱ्यांचा. कार्यक्रमात शेवटी ऐकूया देशभक्तीपर गीतरचना.

विनयचंद्र यांची रचना आणि संगीत असलेलं गीत आपण ऐकलं. समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली

0: 40 मिनिटांनी काव्यांजली हा कार्यक्रम ऐकायला अजिबात विसरू नका. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. थोड्याच वेळात कृषीवाणी शेतकरी बंधूंसाठी दैनंदिन सूचनापत्र.
1: नारळातून हवंय भरघोस उत्पन्न, मग जुन्या पद्धतीनं करा रामराम. स्वराज्य अग्रो सोबत मिळवा बँकेच्या FD पेक्षाही जास्त परतावा. संपर्क 80 80 18 82 18.
0: कृषीवाणी या कार्यक्रमात आज कोकम लागवड याविषयीची माहिती प्रसारित करतोय. वाचन केलंय विद्या तावडे यांनी.
2: शेतकरी मित्र हो नमस्कार. मित्र हो, आपल्या कोकणामधलं उष्ण दमट हवामान हे कोकम या फळझाडासाठी चांगलं मानवणारं आहे. कोकमाच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनी उपयुक्त आहेत. कोकमामध्ये रोपापासून लागवड केली तर सुमारे 50% नर आणि 50% मादी झाडं निघतात. खात्रीशीर मादी झाडं मिळवण्यासाठी कलम पद्धतीचा वापर करणं गरजेचं आहे. त्यासाठीच डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं मृतकाष्ठ कलम पद्धत विकसित केली आहे. लागवडीत 90% मादी आणि 10% नराची झाडं ठेवावीत. कोकमाच्या कोकण अमृता या जातीची फळं मध्यम आकाराची, जाड सालीची आणि आकर्षक लाल रंगाची असून भरपूर उत्पन्न देणारी आहेत. याच्या एका झाडापासून 140 किलो इतकं उत्पन्न मिळू शकतं आणि विशेष म्हणजे याचं उत्पन्न हे पावसापूर्वी मिळतं, त्यामुळे फळांचं नुकसान होत नाही. कोकण हातीस ही डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं 2006 विकसित केलेली मादी जात आहे. या जातीची फळं मोठी, जाड सालीची आणि गर्द लाल रंगाची आहेत. प्रति झाडापासून 10व्या वर्षी 150 किलो फळं मिळतात. हे मादी झाड असल्यामुळे परागीकरण आणि फलधारणेसाठी कोकमाचे नर कलम किंवा 5 ते 6% रोपं बागेत लावणं आवश्यक आहे. याच्या लागवडीसाठी मे महिन्यात 6 बाय 6 मीटर अंतरावर 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे काढावेत. यामध्ये पावसाळ्यापूर्वी चांगली माती, 1 घमेलं चांगलं कुजलेलं शेणखत आणि 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. रोपांचं किंवा कलमांचं वाळवीपासून संरक्षण करण्यासाठी 50 ग्रॅम 2% फॉलिडॉल पावडर प्रत्येक खड्ड्यात टाकावी आणि पावसाच्या सुरुवातीला प्रत्येक खड्ड्यात 1 वर्षाची निरोगी जोमदार वाढणारी 2 रोपं किंवा 1 कलम लावावं. पहिल्या वर्षी कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना सावली करावी. रोपापासून लागवड केलेल्या बागांना 6 वर्षांनी मोहर येऊन मादी झाडापासून उत्पन्न मिळू लागतं. 2 रोपं प्रत्येक खड्ड्यात लावलेल्या ठिकाणी 1 चांगलं फळ देणारं मादी झाड ठेवावं. बागेत नर झाडं फक्त 10% ठेवावीत आणि इतर ज्यादा नर झाडं काढून टाकावीत. पहिल्या वर्षी प्रत्येक झाडाला ऑगस्टमध्ये 2 किलो शेणखत, 100 ग्रॅम युरिया, 150 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 50 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं. दरवर्षी ही मात्रा वाढवत नेऊन 10व्या वर्षी प्रत्येक झाडाला 20 किलो शेणखत, 1 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1/2 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं. ही खतं झाडाच्या विस्ताराखाली चर पद्धतीने द्यावीत. रोपांची लागवड केलेल्या झाडाला सुमारे 6 वर्षांनंतर फळं धरू लागतात. कलमापासून 5व्या वर्षापासून फळं घ्यावीत. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात फुलं यायला सुरुवात होते आणि मार्च ते जून महिन्यापर्यंत फळं काढणीसाठी तयार होतात. हिरव्या रंगाची कच्ची फळं पिकल्यानंतर लाल होतात. पूर्ण लाल झाल्यानंतर फळं काढावीत. चांगल्या वाढलेल्या आणि योग्य निगा राखलेल्या झाडापासून प्रत्येक वर्षी सुमारे 100 ते 150 किलोपर्यंत फळं मिळतात. कोकम फळाचं अधिक आणि लवकर उत्पादन मिळवण्यासाठी 3% पोटॅशियम नायट्रेटच्या 2 फवारण्या कराव्यात. पहिली फवारणी फलधारणेच्या वेळी आणि दुसरी फवारणी त्यानंतर 20 दिवसांनी करावी. मंडळी, अशा प्रकारे आपल्या कोकणामध्ये कोकमाची लागवड यशस्वीरित्या करता येईल. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
0: कृषीवाणी या कार्यक्रमात कोकम लागवड याविषयीची माहिती आपण ऐकलीत. माहितीचं वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करू आज दुपारी 2 वाजता.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, सर्व महिला वर्गाशी निगडीत असलेला विषय म्हणजे मासिक पाळी. 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छतेचं महत्व जाणून तसंच याविषयीचे गैरसमज दूर करणं आणि मनामध्ये निर्माण होणारा संकोचही दूर करणं यासाठी हा दिवस साजरा केला जातो. श्रोते हो, आज याविषयीच मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी येथील नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. चला तर मग त्यांच्याकडून याविषयी माहिती जाणून घेऊया. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छता राखणं हे का महत्वाचं आहे?
2: मासिक पाळी हा जो विषय आहे हा गर्भाशयाशी संबंधित आहे आणि त्यामुळे मासिक पाळी दरम्यान जर आपण काळजी घेतली तर आपण गर्भाशयाशी संबंधित जे काही संसर्ग आहेत किंवा गर्भाशयाच्या संबंधित पुढे उद्भवणारे जे काही विपरीत परिणाम आहेत, ज्याच्यामध्ये मोस्टली मी सांगेन की ज्या गर्भ नलिका असतात त्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो, मग त्या ठिकाणी इन्फेक्शन असेल किंवा गर्भाशयाचं इन्फेक्शन असेल तर हे आपण बऱ्याच अंशी, म्हणजे मी तर म्हणेन की व्यवस्थित मासिक पाळी घेतली तर 100% आपण ह्या गोष्टी टाळू शकतो, प्रतिबंध करू शकतो. त्यानंतर मासिक पाळी संदर्भात असणारी ती आहे जी भीती आहे किंवा जो कंटाळा आहे आताच्या मुलींमध्ये की मासिक पाळी आली की मला हे करता येत नाही ते करता येत नाही, त्याबाबतची जी काही भीती आहे तीही मासिक पाळी जर रेग्युलर घेतली शास्त्र म्हणजे शास्त्राचा अभ्यास करून तर आपण तीही भीती घालू शकतो. मासिक पाळीमधली जी हायजीन आहे स्वच्छता आहे तर त्याचाही आपण उपयोग करून मुलींमध्ये जी भीती असते की शाळेत जाण्याची किंवा ऑफिस वर्क आपण करू शकू की नाही, तिथे पाहिजे त्या प्रकारचं वातावरण आपल्याला स्वच्छतेसाठी मिळेल किंवा नाही, तर ह्या गोष्टींची माहिती जर आपल्याला पूर्ववत असेल की स्वच्छता कशी घ्यायची तर आपण प्रॉपरली त्या त्या ठिकाणी म्हणजे शाळेमध्ये किंवा वर्क प्लेस जिथे ती व्यक्ती स्त्री काम करते तर त्या ठिकाणी ह्या फॅसिलिटी व्यवस्थित जर अवेलेबल झाल्या तर त्या ठिकाणी ती स्वच्छताही घेऊ शकते, तिची भीतीही कमी होऊ शकते. त्यामुळे आपण जर बघितलं तर मासिक पाळीची स्वच्छता घेणं हे का महत्त्वाचं आहे तर तिच्या आरोग्यासाठी आहे, तिच्या जे आहे तिची मानसिकता चांगली राहावी आहे आणि समाजामध्ये ती मॅक्सिमम स्वतः चांगल्या प्रकारे कार्यतत्परतेने ती करू शकेल ह्या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर मासिक पाळी ही अतिशय महत्त्वाची आहे, त्यावेळी स्वच्छता ठेवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे.
1: मॅडम, तुम्ही बोललात की तिची मानसिकता चांगली राहणं हेही महत्त्वाचं आहे, तर या मानसिकतेचा आणि मासिक पाळीचा काय संबंध आहे?
2: ज्यावेळी आपण बघतो की 3 ते 5 दिवस आहे तिच्या गर्भाशयातून जो रक्तस्राव होत असतो तर त्यावेळी पहिलं आहे की तिच्यामध्ये खूप थकवा असतो आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तिचं पूर्ण जे लक्ष असतं ते त्या मासिक पाळीच्या स्त्रावावर असतं, त्याच्यामुळे काय होतं की तिचं त्या कामावरती फोकस राहत नाही आणि त्यामुळे आपण जे म्हणतो की मेंटल अँझायटी म्हणजे त्याला मराठीत आपण चिंता म्हणतो, म्हणजे ती सतत

0: त्या चिंतेत असते. मात्र जर आपण तिला व्यवस्थितरित्या समजलं की मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी किंवा स्वच्छता ही योग्य वेळी केल्यामुळे तर ती काय राहणार आहे, त्यापासून ती टेन्शन फ्री राहणार आहे, म्हणजे तणावमुक्त राहणार आहे. आणि ह्या गोष्टींचं म्हणजे व्यवस्थित एक तिला शेड्यूल आपण तयार करून दिलं की कशी घ्यायची आहे, कोणत्या वेळी घ्यायची आहे, ह्या गोष्टी माहिती असल्यामुळे त्या त्यावेळी ती मासिक पाळीची काळजी घेतली जाईल आणि जे काही तिचा मेंटल स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे, तो तिचा ऑटोमॅटिकली कमी व्हायला मदत होईल. म्हणजे आपल्या आपण जी काही माहिती देणार आहोत त्या माहितीच्या आधारे आपण तिचा मानसिक ताणतणाव कमी करणार आहोत.
1: श्रोते हो, याविषयी अधिक माहिती आपण उद्या घेऊया. नमस्कार.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण एक अत्यंत गंभीर आणि जागतिक समस्येबद्दल चर्चा करणार आहोत. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीच्या सरासरी तापमानात सातत्याने होणारी वाढ. पृथ्वीभोवती असलेले वातावरण सूर्याची उष्णता अडकून ठेवते. ही प्रक्रिया नैसर्गिक असून तिला हरितगृह परिणाम म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट असे म्हणतात. जर हा परिणाम नसता तर पृथ्वीचे तापमान खूप कमी झाले असते आणि पृथ्वीवर जीवन शक्य झाले नसते. पण गेल्या काही दशकांपासून मानवी क्रियाकलापांमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड यासारख्या हरितग्रह वायूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे जास्त उष्णता अडकून राहते आणि पृथ्वी गरम होऊ लागते. हे वायू पृथ्वीची अतिरिक्त उष्णता वातावरणात अडकून ठेवतात. परिणामी पृथ्वीचे तापमान सतत वाढत जाते. ह्यालाच ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात. आता हरितग्रह परिणाम म्हणजे काय हे आपण पाहू. आपण कल्पना करा की एखादे हरितगृह म्हणजे काचेचे घर आहे. सूर्याची उष्णता त्या घरात प्रवेश करते पण पूर्णपणे बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळे आतले तापमान वाढते. पृथ्वीचे वातावरण ही अशाच प्रकारे कार्य करते. सूर्याची किरणे पृथ्वीवर पडतात, पृथ्वी ती उष्णता शोषून घेते, नंतर पृथ्वी ही उष्णता परत अवकाशात सोडण्याचा प्रयत्न करते. पण वातावरणातील हरितगृह वायू ही उष्णता अडकून ठेवतात. जर हे वायू मर्यादित प्रमाणात असतील तर पृथ्वीवरील जीवन सुरळीत राहते. पण जेव्हा हे वायू जास्त प्रमाणात वाढतात तेव्हा पृथ्वी जास्त गरम होऊ लागते. पूर्वी हवामानातील बदल नैसर्गिक कारणांमुळे होत असत, पण आज मानवी हस्तक्षेपामुळे हे बदल वेगाने होत आहेत. मुख्य हरितगृह वायू हे कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि क्लोरोफ्युरोकार्बन्स आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ सतत इशारा देत आहेत की जर आपण आज जागे झालो नाहीत तर भविष्यात पृथ्वीवर जीवन धोक्यात येऊ शकते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या म्हणजे साधारण 1850 ते 1900 सालाच्या तुलनेत आतापर्यंत सुमारे 1.4 अंश सेल्सिअसने वाढले आहे. जरी 1.4 अंश सेल्सिअस हा आकडा ऐकायला छोटा वाटत असला तरी संपूर्ण पृथ्वीच्या वातावरणात विचार करता ही उष्णतेमधील खूप मोठी आणि चिंताजनक वाढ आहे. तापमानवाढीची सद्यस्थिती आणि गती सरासरी वाढ वेगवेगळ्या जागतिक

0: हवामान संस्था जशा कोपर्निकस क्लायमेट चेंज आणि नासा यांच्या आकडेवारीनुसार पृथ्वीचे तापमान साधारण 1.3 अंश सेल्सिअस ते 1.4 अंश सेल्सिअसच्या दरम्यान वाढली आहे. दर 10 वर्षात सुमारे 0.2 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत आहे. गेल्या 10 वर्षातील काळ हा इतिहासातील सर्वात उष्ण काळ म्हणून नोंदला गेला आहे. जर तापमान वाढ 2 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त झाली तर पृथ्वीवरील हवामान संकट अत्यंत घातक आणि नियंत्रणाबाहेर जाईल अशी चेतावणी शास्त्रज्ञांनी दिली आहे. धन्यवाद.
1: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6:55 होत आहेत. आता जाणून घेऊया आपल्या आज दिवसभर प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांविषयी. श्रोतेहो, आज संध्याकाळी 5 नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात होणाऱ्या नागरी पुरस्कार सोहळ्याचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून आम्ही करणार आहोत. आज सकाळी 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद यांचा, त्यानंतर भावगीतांचा आनंद आपण घ्याल. सकाळी 8:40 काव्यांजली, कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम, सादरकर्ते विवेक वानखडे, सहभाग जान्हवी भागवत आणि संपदा जोशी यांचा. सकाळी 9 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकाल. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये सिंचन व्यवस्थापन आणि त्यामध्ये होणारा संगणकाचा वापर याविषयी अभियंता प्राध्यापिका श्रीमती मंगल भोजने यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सकाळी 10 मराठी चित्रपट गीतं आम्ही प्रसारित करू. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:05 गाता रहे मेरा दिल. दुपारी 12 पहिल्या सभेतील कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ, या अंतर्गत आसावरी काळे यांचं कीर्तन आपण ऐकाल. विषय आहे पाणी बचत. 1:05 गीत बहार, 1:40 लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र, त्यानंतर भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. 2:30 नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये साहित्य कुमार यांचं सतारवादन राग शुद्ध सारंग.

0: संध्याकाळी 6:10 गीतबहार, 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 लोकसंगीत, 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 माझा आवार माझं शिवार हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमामध्ये नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी याविषयी एकता निंगोट यांची मुलाखत आपण ऐकाल, तसंच पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धंदे यांची मुलाखत आपण ऐकाल. रात्री 7:15 आनंद घ्याल हिंदी सुगम संगीताचा. 7:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 रजनीगंधा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचं बासरी वादन राग मालकंस आपण ऐकाल. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळी सहक्षेपित करू. श्रोतेहो, आज संध्याकाळी 5:00 नवी दिल्ली इथं होणाऱ्या राष्ट्रपती भवनात होणाऱ्या नागरी पुरस्कार सोहळ्याचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून आम्ही करणार आहोत. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
1: श्रोतेहो, 1143 किलोहर्ट्झ वर आकाशवाणीच्या रत्न

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
3: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
2: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
4: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
5: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
6: नमस्कार श्रोतो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण काल असं ऐकलं की छोट्या गदाधरनं आपल्या आईला चंद्रमणी देवीला असं सांगितलं की मला जी वधू पाहिजे तिची आधीच खूणगाठ मी बांधून ठेवली आहे, तुम्ही जयराम वाटीला जा आणि तिच्या आईला भेटा. 1859 सालचा वैशाख महिना, उन्हाळा, आणि शुभमुहूर्तावरती 5 वर्षाच्या शारदेनं 23 वर्षाच्या गदाधरांच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. त्यांचं लग्न झालं. तिच्या वडिलांना 300 रुपये वधू शुल्क मिळालं. अर्थातच नव्या नवरीचं कौतुक होतं. 4-8 दिवस कसे गेले समजलं नाही. शेवटी जे दागिने आणले होते लग्नात उसने, ते तर परत द्यायला हवेत, तर त्यामुळे दागिने परत करायची वेळ झाली होती. लहान मुलगी 5 वर्षाची घरभर फिरत होती आणि अशा या निर्व्याज मुलीकडे, बालिका वधूकडे पाहून सासूच्या काळजात कळ उठले. हिच्याकडे दागिने कसे मागायचे आपण? इतकी निर्व्याज मुलगी, इतका आनंद घेते या दागिन्यांचा, इतकी निष्पाप आहे, हिच्या अंगावरून दागिने काढून कसे घ्यायचे? आईची ही अडचण गदाधरांच्या लक्षात आली. एक रात्री दिवसभर खेळून दमलेली असताना सारू शांत झोपली होती, तेव्हा त्यांनी अलगत तिची झोपमोड होऊ न देता दागिने तिच्या अंगावरून उतरवले आणि आईच्या स्वाधीन केले. दागिने नसूनही तिचं जे दैवी सौंदर्य होतं या छोट्या मुलीचं, ते काही कमी झालेलं नव्हतं दागिने काढल्यानंतर. सकाळी अर्थातच शारदेला जाग आली, छोटी उठली, सवयीनं तिले देवाला हात जोडले. बघते तर काय, हातात ते चमचमणारे बिलवर नव्हते, गळ्यात ती मोत्यांची माळ नव्हती. तिला एकदम रडायला चालं. सगळ्यांनी तिला समजवायचा प्रयत्न केला, तिला कुशीत घेतलं आणि ती म्हणाली, उगी उगी शारदा, अगं रडू नको तू, माझा गदाधरना तुला एक वेळ अशी येईल की ह्याच्यापेक्षा चांगले दागिने करेल. सारूच्या काकांना जेव्हा हा सगळा प्रकार समजला तेव्हा त्यांना अतिशय संताप आला. ते कुमारपोकूरला गेले आणि त्यांनी सरळ तिला माहेरी आणलं. गदाधरही दक्षिणेश्वरला गेले, आपल्या साधनेमध्ये ते दंग झाले. 7 वर्षाची जेव्हा सारू झाली तेव्हा त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे जावई बापू जयराम वाटीला, सासूरवाडीला आले. त्यांचा भाचा हृदयराम होता बरोबर. कुणीही न सांगता शारदानं त्यांचे पाय धुतले, आपल्या पदरा

0: पुसले आणि जेवताना पंख्यानं त्यांना वारासुद्धा घातला. एवढ्या लहान सारूचं हे मोठ्या माणसासारखं वागणं पाहून तिच्या आईला खूपच कौतुक वाटलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा छोटी सारू या दोघांबरोबर ती तिच्या सासरी गेली तेव्हा पुन्हा एकदा सासरचं घर गजबजलं. तिची सासू चंद्रमणी देवी त्यांना तर खूप छान वाटलं. ठरल्याप्रमाणे जे काही कुळाचार होते, कुळधर्म होते, ते पार पण पडले. पण काय झालं की शेवटी दक्षिणेश्वरला जायची दोघांची वेळ झाली आणि दोघांची पुन्हा ताटातूट झाली आणि प्रथेप्रमाणे सारू पुन्हा एकदा आपल्या माहेरी म्हणजे कुमारपोकुरला आले. वर्षामागून वर्ष अशी दोघांची भेटीविना चाललेली होती आणि या काळात गदाधरांना कसलं देहभान नव्हतं. देवाच्या पाशी आपण जवळ जावं, देवाचा आपल्याला सहवास मिळावा म्हणून आपली पत्नी सारू किंवा आपली आई, आपलं कुटुंब यांची ताटातूट होती आहे याचं पण भान त्यांना नव्हतं. साधनामध्ये ते इतके मग्न होते की साधनेचं एक एक शिखर ते पादाक्रांत करत होते, जिंकत होते. निराकाराची साधना अशीच असते, परंतु निराकाराची साधना करण्यापूर्वी रितसर संन्यास घ्यायला हवा असं त्यांच्या गुरु तोतापुरींनी त्यांना सांगितलं. त्यांनी साहजिकच आदिशक्ती जगदंबेला विचारलं साधनेमध्ये आणि जगदंबेला विचारून होकार दिला. तोतापुरींनी त्यांना संन्यास दीक्षा दिली. त्या दिवशी गदाधर संपले. संपले म्हणजे काय झालं, गदाधर या व्यक्तीचं अस्तित्व त्या दिवशी संपलं आणि त्या दिवशी या गदाधरचा रामकृष्ण म्हणून जन्म झाला संन्यासानंतर.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: खुशहाल।
1: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
1: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख

0: सतारीचे बोल असोत
1: की मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी। दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
2: आकाशवाणी,
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
1: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे, 7:10 झाली आहेत, ऐकूयात प्रादेशिक बातम्या। आपल्याला आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा। नागपूरला देशातील प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून ओळख मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। राज्यातील 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर। आणि राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तर काही भागात उष्णतेची लाट। आता सविस्तर बातम्या। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात काल नवी दिल्लीत विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाली। भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याचा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला। त्याचबरोबर व्यापार, ऊर्जा तसंच प्रादेशिक सुरक्षेसह अन्य महत्वाच्या क्षेत्रातील सहकार्यांचा त्यांनी आढावा घेतला। या चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ जयशंकर यांनी दोन्ही देशातल्या व्यापार कराराला लवकरच अंतिम स्वरूप देण्याची गरज व्यक्त केली, तसंच ऊर्जा व्यापारात झालेल्या विस्ताराचंही स्वागत केलं। भारत अमेरिकेसाठी महत्वाचा धोरणात्मक भागीदार असल्याचं सांगत मार्को रुबिओ यांनी भारताचं महत्व अधोरेखित केलं। देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रत्येकी प्रति लिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे। गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे। त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे। नवीन मालवाहतूक आणि पुरवठा धोरणामुळे नागपूर हे देशातील एक प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। ते काल नागपूरच्या निमजी गोंड खैरी परिसरात 100 एकरांवर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक लॉजिस्टिक्स पार्कचं उद्घाटन करताना बोलत होते। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या लॉजिस्टिक्स पार्क सुविधेमुळे उद्योग, उत्पादन क्षेत्र आणि पुरवठा साखळीला मोठा फायदा होणार असून मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यावर सरकारचा भर आहे, असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले,
3: आपल्याला जर ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह व्हायचं असेल आणि ग्लोबल सप्लाय चेनचा भाग व्हायचं असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट कमी करणं हे महत्वाचं आहे। तेच काम आज आपण या माध्यमातून करतो आणि ते अतिशय वेगाने या ठिकाणी काम झालंय। आणि विशेषतः हा जो समृद्धीचं एक्सटेन्शन आहे याच्यामुळे संपूर्ण पूर्व विदर्भ जो आहे हा औद्योगिकदृष्ट्या अतिशय पुढारलेला होईल आणि त्यातनं लॉजिस्टिक्सची कॉस्ट मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकू आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। आज आपण बघितलं आहे लॉजिस्टिक पार्कमध्ये सगळ्यात जास्त रोजगार असतो। या सगळ्या गोष्टींच्या मागे आपला प्रयत्न हाच आहे की रोजगाराची संधी तयार झाली।
1: यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे। महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी, श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ आणि नरेश म्हस्के या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे। प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे हे पुरस्कार देण्यात येतात। तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे। नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जनगणनेच्या कामाला सुरुवात झाली आहे। जनगणना कार्यालयामार्फत 3,797 प्रगणक आणि पर्यवेक्षक

निरीक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. जनगणना अधिकारी नागरिकांकडे कोणत्याही बँक खात्याची किंवा आधार कार्ड पॅन कार्ड याबाबतची माहिती मागत नाहीत याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि अशा प्रकारची माहिती मागणाऱ्या तोतयांपासून सावध राहावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे जनगणनेच्या कार्यात अडथळा आणणाऱ्या आणि प्रगणकांना माहिती न देता कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही सूचित करण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राष्ट्रपती भवनात आज होणाऱ्या यावर्षीच्या पहिल्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात राष्ट्रपती 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कार प्रदान करणार आहेत. वर्ष 2026 साठी राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रदान केले जातील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया त्रुटीमुक्त करण्यासाठी त्यांना मदत करण्याकरता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे आयआयटी मद्रास इथले प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या एका पथकाला पाठवण्याचे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. सीबीएसईच्या निकालानंतरच्या सेवा पोर्टलबाबत विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केलेल्या चिंता आणि घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससीच्या नागरी सेवापूर्व परीक्षा आणि भारतीय वन सेवापूर्व परीक्षा काल सुरळीतरित्या पार पडल्या. देशभरातील 83 शहरांमधील 2000 अधिक परीक्षा केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांवर उमेदवारांच्या रिअल टाईम चेहरा प्रमाणीकरण या प्रणालीची अंमलबजावणी यंदा प्रथमच करण्यात आल्याचं यूपीएससीनं सांगितलं. सध्या ओबीसीचं आरक्षण संपलं आहे. कुणबी दाखल्यामुळे मूळ ओबीसी राजकारणातून बाहेर फेकला गेला आहे. प्रस्थापितांकडून ओबीसींना भयभीत केलं जात आहे, तरीही सरकार आमचं ऐकून घ्यायला तयार नाही, त्यामुळे सरकार ओबीसींच्या बाबतीत आंधळा आणि बहिरं झालंय का, असा प्रश्न ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे. ते काल सोलापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सर्वच ठिकाणी ओबीसीत मराठा समाज दाखल झाला तर ओबीसींमधील 400 जाती जमातींनी कुठे जायचं, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असंही हाके यावेळी म्हणाले. माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे केवळ एक शासकीय अभियान नसून ग्रामीण भागाचा कायापालट करणारी चळवळ आहे, असं मत आरोग्य सेवा नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ शशिकांत शंभरकर यांनी व्यक्त केलं. ते काल भंडारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी शासनाच्या सर्व आरोग्य योजनांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी नुकतीच 23 मे रोजी पत्नी डॉ सुप्रिया यांच्यासह एव्हरेस्ट बेस कॅम्पची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाडही या मोहिमेत होते. सातपुते आणि गायकवाड या दोघांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर राज्यघटनेची उद्देशिका प्रदर्शित केली. सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर तलावामध्ये काल सकाळी ऑक्सिजन अभावी पुन्हा शेकडो मासे मृत्युमुखी पडले. तलावातील पाणी शुद्ध राहावं तसंच त्या पाण्यातील जलचरांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा यासाठी महापालिकेच्या वतीनं 1,00,000 रुपये खर्च करून एरिएटर बसवण्यात आले आहेत. तरीही तलावातील मासे मृत्युमुखी पडले आहेत. गेल्या वर्षभरात जवळपास 3 वेळा मासे मृत्युमुखी पडण्याची घटना घडली. नाशिक जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी काही भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. मालेगाव, निफाड आणि चांदवड या 3 तालुक्यांमध्ये काल पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बदलत्या वातावरणामुळे आणखी काही दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात काल पावसानं मेघगर्जनेसह हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाड पडून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या.

0: आहेत. कोकम पिकासाठी हा पाऊस धोक्याचा असल्यानं कोकम बागायतदार धास्तावले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले नजीक शिरोडा केरवाडी इथली मच्छीमारी करण्यासाठी समुद्रात गेलेली बोट अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे उलटून बुडाली. या अपघातात बोटीवरील एकाच कुटुंबातील तिघांपैकी दोघे जण थोडक्यात बचावले असून एक मच्छीमार समुद्रात बेपत्ता झाला आहे. राज्यात अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर तसंच अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी उद्यापर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागानं बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळता विदर्भाच्या बहुतांश भागात उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा. नागपूरला देशातील प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून ओळख मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. राज्यातील 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तर काही भागात उष्णतेची लाट. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत.
2: तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
3: वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM, GNM, BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
2: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: श्रोतेहो, आज आहे 25 मे। आज भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचा जन्म झाला। तसंच प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते करण जोहर यांचा आज जन्मदिवस। अभिनेता सुनील दत्त यांचा आज स्मृतिदिन। गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आज सुनील दत्त यांच्यावर चित्रित झालेल्या काही गीतांचा आपण आनंद घेणार आहोत।

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे। दिसते भारी गणपतीची स्वारी, माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी।
2: श्रोतो, यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर्स म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात, तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटनी कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटनी कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला, तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगेच पट्टी देऊन टाकता. कारण का ते रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे, किंवा एखाद्या पेट्रोल पंप वरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हर वरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, KYC ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्ती

0: ची खात्री झाल्यानंतर त्या त्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो. आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे.
1: अच्छा.
0: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात.
1: हो
0: हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा.
0: परत डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती जेव्हा डार्क वेब मध्ये ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठेच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टीलेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत नाही.
1: अच्छा.
0: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो.
1: अच्छा.
0: आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो, एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून सुद्धा तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय करता आपल्या एज प्रोफाईल नुसार आपलं इंटरेस्ट बदलत राहतं. साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, असं काहीतरी त्याचे
1: मनामध्ये येतात.
0: किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग कुठं छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो. पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या ह्या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार हे तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात.
1: अच्छा.
0: मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली, तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा तुम्ही फेसबुक वरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुक वरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेतो.
1: अच्छा.
0: मग त्यामुळं तुमचे समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5,000 4,000 हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला.
1: अच्छा.
0: मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं
1: हक्काचं
0: स्पीड आहे, मग आपण आपला मोबाईल नंबर आपले पत्ते आपण एअर फ्लाईट मध्ये बसलो फोटो काढला त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो डान्स केला तिथला एक फोटो काढला, किंवा कुठंतरी कार्यक्रमाला गेलो तिथं हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण येतं, त्यामुळे गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता, तुमचा तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो.
1: अच्छा.
0: हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत. हे फक्त सेन्स करतात की मुंबईच्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे.
1: अच्छा.
0: मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स त्या लोकांना होत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती म्हणजे आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे, मला काही पैसे द्यायला लागत नाही, मी व्हॉट्सअप वापरतो, मी इंस्टाग्राम वापरतो, जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत, चॅटिंग प्लॅटफॉर्म्स. मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारे लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये असणारे सक्रिय असणारे लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात.
1: अच्छा.
0: त्यामुळं ही जी माहिती आहे सायबर गुन्हेगार हितच विश्वासघात करतात लोकांना.
1: अच्छा.
0: की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड त्यांना माहित असं संबंधच नाही, ती माझी प्रॉपर्टी आहे, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेलं आहे, माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझंच आहे, ते खरंच असणार आहे माझं, हे विश्वासघात.
1: अच्छा.
0: पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल नंबर, आता तुम्ही मोबाईल ही काही एजन्सी अशी आहे की वेगवेगळ्या कंपन्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि ह्या वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरी मधून सिम कार्ड देत असतात, हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रॅन्डमली कॉल करतो, असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात. भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क

0: असा एक सर्वे सांग. मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आय डी त्यांच्याकडे असतात, तुमचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल, तुमचा व्हॉट्सअप वरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुक वरती जिथं जिथं तुमच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं, तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो, त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात.
1: सर मला सांगा की खेडेगावातली काय परिस्थिती आहे, हे इझिली अवेलेबल आहे तिथे? म्हणजे आता खेडेगावात एखादी घटना सायबर गुन्ह्याची घडली तर काय त्यांनी नेमकं करायचं?
0: त्यांनी ऑनलाइन ट्रेजरचा वापर करायचा.
1: मला विचारायचंय की सायबर गुन्ह्यांचं खेडेगाव हे टार्गेट ते ठेवतात का?
0: आहे, सगळीकडे आहे, रँडम आहे, शहरात पण आहे, खेडेगावात. साधारणपणे आपल्या देशामधले 45% लोक हे इंटरनेटने कनेक्ट आहे. 45% लोक, त्यात शहरी भागाला ग्रामीण भागाला एवढं इंटरनेटनं कनेक्शन वाढलेलं आहे की लोक त्याच्यावरती UPI पेमेंट करतात. आताचे आपले डिजिटल पेमेंटची सिस्टीम आपल्या देशामध्ये आलेली आहे, युनिफाईड पेमेंट सिस्टीम. ही जी इंटरपेची जी सिस्टम जी आहे ही पूर्ण जगभरातली अतिशय नाविन्यपूर्ण यंत्रणा आहे.
1: अच्छा.
0: आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा फ्रॉड नाही, फक्त लोकांनी पिन नंबर दिला. QR कोड हा जो असतो तो QR कोड हे इनव्हॉइस आहे, पैसे त्याला जातात, आपल्या अकाउंटवरून त्या अकाउंटला पैसे देतात. तो काय करतो, QR कोड पाठवतो. आपल्याला काय वाटतं, तो म्हणतो की पैसे तुम्हाला पाठवायचे, तुम्हाला QR कोड पाठवलाय, तरी इथे QR कोड वरती पिन नंबर टाका, तुम्हाला पैसे मिळून जाते. पण हे पैसे आपल्या अकाउंटमधून त्या अकाउंटला जाणार असतात, त्यामुळे कुठलाही QR कोड वरती पिन नंबर टाकून पैसे आपण त्याला देत असतो.
1: बरोबर. आणि OTP कोणाला शेअर नाही करायचा.
0: OTP शेअर नाही. QR कोडचा एक खास करून विषय असा आहे की सायबर गुन्हे काय काय करतात, एखादा QR कोड तयार करतात.
1: अच्छा.
0: आणि व्हिक्टिमला पाठवतात, म्हणजे ओलेक्स वरती ते जातात, ओलेक्स वरती जातात आणि मग ह्यांना विकायचं असतं, काहीतरी फर्निचर, घरातलं काही जुन्या वस्तू विकायचे असतात. मग सायबर गुन्हे काय करून, तुम्ही घ्यायला रेडी आहे आणि मी तुम्हाला अडवान्स पाठवतो. आत्ता 1 लाखाची वस्तू मी घेतलेली आहे तर तुम्हाला मी आत्ता अकाउंट 10,000 अडवान्स पाठवतो, म्हणून QR कोड पाठवतो. मग QR कोड याला काय वाटतं की ते पैसे मला येणार आहेत. मग QR कोड ही यासाठी आहे की त्याच्या अकाउंटला तुमच्या अकाउंटमधून पैसे जाणार आहे. आणि ज्यावेळेला ते पैसे तुमच्या अकाउंटमधून त्या अकाउंटला पैसे जातात, त्यावेळेला विषय संपलेला असतो, त्यानंतर तो तुमच्या संपर्कातच येत नाही.
1: नक्कीच सर. पण सर जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. म्हणजे खास करून मगाच मी तुम्हाला सांगितले की त्यांना फोन आला, तुमच्या मुलीला असा मी अटक केलेला आहे, तर त्या महिलेने पहिलं त्या मुलीचा शोध घेतला पाहिजे होता किंवा ती कुठं आहे त्याची खात्री केली पाहिजे, त्याच्यानंतर त्या फोनवरती विश्वास ठेवला गेला पाहिजे होता. तरी तुम्ही खात्री केल्याशिवाय त्याच्यावरती कधी ऍक्टिव्हिटी करू नये. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठलेही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील आणि समजा चुकून जर पैसे गेले तर 1-9 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे.
1: अच्छा.
0: तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

0: खवय्येगिरी
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती,
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।
2: तेव्हा श्रोते हो, दररोज सकाळी 8:40 आमचे प्रसारित होणारे विविध रंगी कार्यक्रम आणि 9:30 प्रसारित होणारा तुमचा आमचा आवडता कार्यक्रम इंद्रधनुष्य नक्की ऐका। आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। सकाळचे 7:40 झालेत। ॲडव्हान्स आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करतोय।
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
4: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर गिरी।
5: नमस्कार।
4: 49 गृहस्थांची ही केस आहे, त्यांना 6 महिन्यांपूर्वीच डायबेटीस डिटेक्ट झाला होता आणि फॅटी लिव्हरचं सुद्धा निदान झालेलं होतं। तर फॅटी लिव्हर म्हणजे नेमकं काय? डायबेटीसमुळे फॅटी लिव्हर होतं का आणि नसेल तर मग त्याची कारणं काय, याबद्दल आज सांगा।
5: कसं आहे की लिव्हर मध्ये चरबीचं प्रमाण वाढणं याला फॅटी लिव्हर असं म्हणतात, बरोबर की नाही? म्हणजे तसं बघायला गेलं तर आपल्या शरीराचं जे सगळं मशीन आहे, धड, त्याच्यामध्ये सगळं असतं, हात पाय किंवा डोकं, बरोबर ना, हे त्याचे प्रोजेक्शन मानले जातात, बरोबर? म्हणजे मेन जे काम आहे ते मधल्या भागात होणार आहे। तर ह्या सगळ्यांना काम करण्यासाठी योग्य केमिकल वातावरण लागतं, बरोबर ना? म्हणजे केमिकल बॅलन्स लागतो सगळ्या शरीरामध्ये, तरच हे सगळे ऑर्गन काम करत राहतील, एकमेकाशी समन्वय साधत राहतील आणि आपलं सगळं व्यवस्थित चालेल। जर का हे केमिकल कॉम्बिनेशन सगळं जर का बिघडायला लागलं तर मग लिव्हरवर प्रेशर येतं, बरोबर की नाही? मग लिव्हरला एक्स्ट्रा काम करायला लागतं। तर त्यामुळे तुम्ही अनेक जे काही मेडिकेशन घेतात, म्हणजे कुठलंही मेडिसिन असेल, ते लिव्हर साठी पॉइजनच आहे, म्हणजे बॉडीसाठी। त्यामुळे ते पहिल्यांदा लिव्हर कडे जातं, मग लिव्हर त्याला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतं। पण आपण एवढे म्हणजे म्हणतो ना की कॅल्क्युलेशन करतो की त्याच्यापेक्षा जास्ती बनवतो आणि ते पुढे जातं केमिकल, बरोबर ना, शरीरामध्ये। पण मग अनेक म्हणजे म्हणतो ना खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आज काय म्हणतो की फास्ट फूड आहे किंवा जर का आपण बघितलं तर पॅक फूड्स आहे, बरोबर ना, याच्यामध्ये जे काही प्रिझर्वेटिव्ह वापरलेले, या सगळ्या गोष्टी काय करतात, केमिकल बॅलन्स शरीराचा बिघडवतात आणि हे बॅलन्स करण्याचं काम लिव्हर करत असत आणि मग त्याला एक्सेस काम लागलं की फॅटी लिव्हर क्रिएट होत जातो।
4: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व, या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 30 रोजी कोल्हापूर मध्ये। या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील। लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 30 रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर। अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025।
5: म्हणजे जर का बेसिकली बघितलं तर 50 आधी ज्यांना डायबिटीस होतो हा काही अनुवंशिक डायबिटीस नाहीच आहे, हा मेटाबॉलिक डिसऑर्डरमुळे झालेला डायबिटीस। म्हणजे आता यांना फॅटी लिव्हर झाला याचा अर्थ मेटाबॉलिक डिसऑर्डर झालेली होती आणि म्हणून त्यांना डायबिटीस झाला। तसं बघायला गेलं तर त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणालाच डायबिटीस नव्हता। तर आयुर्वेदामध्ये काय म्हणलंय की टॉक्झिन शरीरामध्ये खूप वाढली तर हे फॅटी लिव्हर होणार आहे, बरोबर? मग ह्याला डिटॉक्झिफिकेशन करण्याशिवाय पर्याय काय? तर मग शरीराचं डिटॉक्झिफिकेशन करण्यासाठी आयुर्वेदामध्ये पंचकर्मासारखे उपाय सांगितलेले आहेत। डायरेक्टली लिव्हरवर काम करण्या साठी जर का आपण बघितलं तर कुटकी आहे, पुनर्नवा आहे किंवा भूमी अमलकी सारखे जे काही मेडिसिन्स आहेत जे लिव्हरला काय करतात, रिजनरेट करतात किंवा लिव्हर हेल्थ चांगली ठेवण्यासाठी काम करतात। तर अशा प्रकारे जर का तुम्ही लिव्हरवर जर का काम केलं, शरीराचं जर का प्रॉपर डिटॉक्झिफिकेशन केलं तर त्याच्यामधून म्हणजे फॅटी लिव्हर तर रिव्हर्स होतोच, इव्हन तुम्हाला जर का डायबिटीक किंवा त्याच्यामुळे ब्लड प्रेशर सारखे प्रॉब्लेम झालेले असतात ते सुद्धा रिव्हर्स करता येतात। पण जर का हे जर का प्रॉब्लेम तुम्ही वेळीच जर का रिव्हर्स नाही केले तर मात्र प्रॉब्लेमॅटिक होण्याची शक्यता असते। कारण बघा ना, फॅट जर का वाढत गेले, म्हणजे असं म्हणतो ना एखाद्या रूम मध्ये भरपूर लोक आले की मग काही जण दबून जातील, तसं लिव्हरमध्ये फॅट वाढत गेले तर मग काय होतं, लिव्हर सेल्स दबले जातात, तिथे फायब्रोसिस क्रिएट होतो आणि मग त्याच्यानंतर मग जर का बघितलं तर सगळे सेल जे आणखीन इरिटेट झाले की ते अननॅचरली बिहेव करायला लागतात, दॅट इज अ कॅन्सर, म्हणजे लिव्हर सिरोसिस होतो, बरोबर की नाही? त्यामुळे फॅटी लिव्हर हा हल्ली कॉमन झालेला आहे कारण मेटाबॉलिक डिसऑर्डर्स खूप वाढलेले आहेत, बरोबर ना? तर त्यामुळे वेळच्या वेळी डिटॉक्सिफाय करणं, फॅटी लिव्हर रिव्हर्स करणं त्याच लेवलला, नाही तर मग ते सिरोसिस कडे कधी जाईल हे सांगता येत नाही, आणि मग लिव्हर बदलणं आणि हे करणं ते करणं ह्या सगळ्या गोष्टी वाढत जातात. त्यामुळे फॅटी लिव्हर जर का तुम्हाला असेल तर लगेच आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला घ्या, ते रिव्हर्स करून घ्या प्रॉपरली, तरच फ्युचर कॉम्प्लिकेशन टाळता येतात.
4: श्रोतेहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय

0: शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते, आता आनंद घेऊया भावगीतांचा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
2: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
2: सादर करते विवेक पानखडे.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मे रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सिंचन व्यवस्थापन आणि त्यामध्ये होणारा संगणकाचा वापर याविषयी अभियंता प्राध्यापिका श्रीमती मंगल भोजने यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
3: सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकांच्या पाण्याची गरज काढण्यापासून ते जमीन सपाटीकरण, नंतर अर्थवर कॅल्क्युलेशन, नंतर मेजरिंग डिझाईन सिलेक्शन वगैरे, या दृष्टीने आम्ही जे आहे ते सिंचन व्यवस्थापनामध्ये आवश्यक असलेल्या संगणक प्रणाली आम्ही विकसित केल्या आणि त्या विकसित प्रणाली कशा वापरायच्या या दृष्टीने सुद्धा माहिती आम्ही प्रशिक्षणार्थींना देत आलो आणि त्याचा वापर जो आहे तो जलसंपदा विभागामध्ये आजपर्यंत केला जातोय.
2: तेव्हा श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मे रोजी सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर तसंच 101.5 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

ना अंदाज कुठले ना अवधान काही, ना अंदाज कुठले ना अवधान काही, कुठे जायचे यायचे भान नाही। जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा, जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा, न कुठले नकाशे ना अनुमान का।

प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतहो, यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी गायलेले हे गीत होतं संदीप खरे यांचं, संगीत संदीप खरे यांचं. या रचनेबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम

0: सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात 4th वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. आता सविस्तर बातम्या. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी प्रतिलिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसातली ही 4थी दरवाढ आहे. त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रतिनिधींना इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्यास सांगितलं आहे. तत्पूर्वी गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात लवकरच तोडगा निघण्याची आशा कमी असल्याचं अमेरिकी प्रशासनानं सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीची मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर पुढील वाटाघाटी यांचा समावेश आहे. या प्रस्तावित करारावरून रिपब्लिकन पक्षात फूट पडली असून काहींच्या मते हा करार इराणबाबत खूपच सौम्य आहे. सिनेटर टेड क्रूज म्हणाले की ही एक विनाशकारी चूक ठरेल. तर सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीचे अध्यक्ष रॉजर विकर म्हणाले की 60 दिवसांच्या शस्त्रसंधीचा अर्थ ऑपरेशन एपिक फ्युरीद्वारे जे काही साध्य झालं आहे ते सर्व व्यर्थ गेलं असं होईल. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रुपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं त्यांनी स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदीम निर्बाधपणे सुरू व्हावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. सरकारनं सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी विशेष तरतुदी केल्या असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. या तरतुदींमुळे आदिवासी समुदायांचे हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतील असं त्यांनी काल नवी दिल्लीत जनजाती सांस्कृतिक समागमाला संबोधित करताना सांगितलं. आदिवासी समुदायांचा त्यांच्या जमिनींवर आणि जंगलांवर कायदेशीर मालकी हक्क आहे आणि कोणीही त्यावर अतिक्रमण करू शकत नाही असा पुनरुच्चार शहा यांनी केला. नागालँडचे राज्यपाल नंदकिशोर यादव यांनी काल दिमापूर इथं आयोजित नागालँड भोजपुरी समाजाच्या 14व्या सत्कार समारंभात भोजपुरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. भोजपुरी समाजानं नागालँडच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मोलाचं योगदान दिलं

याचं राज्यपालांनी नमूद केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया कोणत्याही त्रुटींविना पार पडावी यासाठी आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ज्ञांचं एक पथक नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीएसईच्या निकालपश्चात सेवा पोर्टलबाबत वस्तुस्थिती तसंच विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केलेल्या चिंता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं या महिन्याच्या 28 तारखेला नियोजित असलेली सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेची तारीख पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कॉंगोमध्ये देशाच्या पूर्वेकडील भागात सुरू असलेल्या इबोलाच्या उद्रेकात संशयित रुग्णांची संख्या आता 900 पुढे गेली आहे. 904 संशयित रुग्ण आणि 119 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. इतुरी प्रांतात या उद्रेकाचं केंद्र आहे. या उद्रेकामुळे आता कॉंगोसाठी अत्यंत उच्च धोका निर्माण झाला आहे. परंतु हा रोग जागतिक स्तरावर पसरण्याचा धोका कमी आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. आफ्रिकेच्या काही भागांमध्ये इबोलाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरिकांना डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. या प्राणघातक विषाणूचा देशात संभाव्य प्रसार रोखण्यासाठी भारतीय अधिकारी आता विमानतळ आणि इतर आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वारांवर पाळत वाढवत आहेत. इबोला विषाणूच्या अनेक प्रजाती असून तो एक दुर्मिळ परंतु अनेकदा प्राणघातक विषाणूजन्य रक्तस्त्रावी ताप आहे. इबोलाचा प्रसार संक्रमित मानव किंवा प्राण्यांचं रक्त, शरीरातील द्रव पदार्थ किंवा उती यांच्या थेट संपर्कातून होतो. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे उमेदवार देबांशू पांडा यांनी फालता विधानसभा जागा 1,09,000 मतांच्या फरकानं जिंकली आहे. फालतामध्ये केंद्रीय दलांच्या सुमारे 35 तुकड्यांच्या कडेकोट बंदोबस्तात फेरमतदान घेण्यात आलं. अनेक मतदान केंद्रांवरील यंत्रांवर अत्तर सदृश पदार्थ, शाईचे डाग आणि चिकट पट्ट्यांचा वापर केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सिक्कीममध्ये चौथे दोद्रुपचेन रिम्पोछे, क्याबगोन दोद्रुपचेन जिग्मे थुपतेन त्रिनले पालझांगपो यांच्या कुदुंगची म्हणजे पवित्र देहाची अंतिम यात्रा आणि प्रतिष्ठापना सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी गंगटोक इथं शेकडो भाविक, भिक्खू आणि मान्यवर जमले होते. लुकशामा इथून देवराली चोरतेन गोंपापर्यंत निघालेली ही भव्य मिरवणूक प्रार्थना, मंत्रोच्चार आणि पारंपरिक बौद्ध विधींनी दुमदुमून गेली. यावेळी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आणि अखेरचा निरोप दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित वर्तमान वर्षातील पहिल्या नागरी सन्मान प्रदान समारंभात 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. यामध्ये 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. वर्तमान वर्षासाठी राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करायला मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार दिले जातील. महाराष्ट्रात महाबळेश्वरजवळ आंबेनळी घाटात काल मध्यरात्रीच्या सुमारास एक चारचाकी गाडी 800 फूट खोल दरीत कोसळली. या गाडीमध्ये 8 जण असल्याची माहिती असून आतापर्यंत 2 मृतदेह हाती लागले आहेत. तापमान. मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच वर गेलं आहे. अनेक प्रदेशांमध्ये तीव्र कोरडे वारे आणि दिवसाच्या वेळी होणाऱ्या असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे लोकांना दुपारच्या कडाक्याच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं लागत आहे. सध्या मध्य प्रदेशची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. उष्णतेची तीव्रता प्रचंड असून संपूर्ण राज्यातून गरम वारे वाहत आहेत. बहुतांश शहरांमध्ये तापमान 43° सेल्सिअसच्याही वर गेलं आहे. इकडे महाराष्ट्रामध्ये अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी मंगळवारपर्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेचा लाल बावटा जारी करण्यात आला आहे. याच कालावधीसाठी अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांकरता नारंगी बावटा जारी करण्यात आला आहे. बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळता विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ.
इराणसोबत कोणताही

0: करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर आणि 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 8:40 झालेत. कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम प्रसारित करतोय काव्यांजली. सहभाग जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. सादर करते विवेक वानखडे.
2: रसिकहो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम

0: आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 8:40 झाले आहेत. कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम प्रसारित करतोय काव्यांजली. सहभाग जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. सादर करते विवेक वानखडे.
1: रसिक हो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत. आणि सादर करते विवेक वानखडे.

0: आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे
1: निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे
0: फेस फुलांचे सफेद शिंपित वाटे वरती सडे
1: हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे. नमस्कार श्रोते हो, मी जान्हवी
0: आणि मी संपदा आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करतो.
1: श्रोते हो, ही कविता तुम्ही ओळखलीच असेल.
0: कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणजेच वि वा शिरवाडकर यांची ही कविता.
1: सागराच्या विशालतेचं दर्शन घेताना मनात येणारे विविध विचार त्यांच्या या कवितेत आहेत.
0: साधीच शब्दरचना असलेली ही कविता आपलं मन मात्र वेधून घेते. विशेषत
1: खडकावरून कधी पाहतो मावळणारा रवी,
0: ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी,
1: प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी,
0: नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी, नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी.
1: श्रोते हो, या ओळी आपल्याला खूप आवडतात.
0: निसर्गाला शरण जाण्याची वृत्ती आणि त्याच्याविषयी असलेलं आकर्षण या दोन्ही गोष्टींची प्रकर्षानं जाणीव होते.
1: वाचकाला काव्य आवडणं म्हणजे काव्यातील अनुभूती वाचकानं दत्तक घेणं, ती आपलीच आहे असं मानणं. अशी काव्य त्याला आत्माविष्काराचं समाधान देतात, दुःखात सांत्वन देतात, सुखाचा गुणाकार करतात आणि संकट काळात आधारही देतात.
0: श्रोते हो, असं कवी कुसुमाग्रजांनीच म्हटलंय. हे किती खरं आहे ना.
1: हो ना, कवितेतली प्रतिमा आपल्याला आपलीशी वाटते
0: याचा आपण कित्येकदा अनुभव घेतो.
1: म्हणूनच त्यांची कविता वर्षानुवर्षे आपल्या मनावर अधिराज्य गाजवते.
0: ती आपल्याला विचार करायला लावते,
1: वास्तव स्वीकारायला शिकवते,
0: कठीण परिस्थितीचा सामना करायला शिकवते.
1: म्हणूनच कोलंबसाचे गर्वगीत ही त्यांची कविता कित्येकांची आवडती कविता आहे.
0: प्रेरणादायी अशी कविता आहे.
1: हजार जिव्हा तुझ्या गरजू दे,
0: प्रतिध्वनीने त्या समुद्रा डळमळू दे तारे,
1: विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे,
0: ढळू दे दिशा कोण सारे,
1: अशी या कवितेची सुरुवात आहे.
0: कोणत्याही प्रकारची आणि कितीही वादळं आली तरी न डगमगता
1: त्या वादळांना तोंड देण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करायला पाहिजे,
0: ताठपणे उभं राहिलं पाहिजे हे शिकवणारी ही कविता.
1: आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी,
0: त्यांच्यात परिस्थितीला तोंड देण्याचं धैर्य निर्माण करण्यासाठी कोलंबस हे म्हणतोय.
1: आणि महासागरात आपण नौका लोटली आहे
0: ती काही परत फिरण्यासाठी नाही
1: आणि हार मानण्यासाठी तर नाहीच नाही.
0: म्हणूनच कवितेच्या शेवटी कुसुमाग्रज लिहितात,
1: अनंत अमुची ध्येया सक्ती,
0: अनंत अन आशा,
1: किनारा तुला पामराला,
0: किनारा तुला पामराला. श्रोते हो, या कवितेतून त्यांनी संकटासमोर न झुकता लढण्याची,
1: नवी गोष्ट शोधण्याची
0: आणि आत्मविश्वासानं जगण्याची उर्मी दिली.
1: श्रोते हो, त्यांची कणा ही कविता देखील अशीच आहे.
0: खूपदा आपण ती ऐकलीही असेल.
1: तिच्यातही असेच स्फूर्तीदायी विचार त्यांनी मांडलेले आहेत.
0: ती कविताही कित्येकांना प्रेरणादायी वाटते,
1: लढण्याचं बळ देते.
0: गरजा जय जय कार क्रांतीचा या कवितेचंही असंच आहे.
1: ही कविता त्यांनी 1939 लिहिली.
0: तेव्हाचा काळ हा स्वातंत्र्यपूर्व काळ होता.
1: अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला होता.
0: त्याच काळात डमडमच्या तुरुंगात काही राजबंद्यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केलं होतं.
1: ते राजबंदी मृत्यूच्या दाराशी येऊन ठेपले होते.
0: त्याच काळात कुसुमाग्रजांनी ही कविता लिहिली.
1: शाहीर अमर शेख यांनी ती गाण्याची परवानगी त्यांच्याकडे मागितली.

0: मूळच्याच स्फूर्तीदायक असलेल्या या कवितेत शाहीर अमर शेख यांच्या गायनानं
1: चेतना धग निर्माण केली.
0: याच संदर्भात कुसुमाग्रजांनी एक आठवण सांगितली होती.
1: अमर शेख तुरुंगात ही कविता नेहमीच गात असत.
0: एकदा जेलरनं विनंती केली की तुरुंगातून बाहेर जाण्यापूर्वी कृपया एकदा माझ्या घरी या.
1: त्याप्रमाणे अमर शेख तिथं गेले.
0: तुरुंगातले सगळे अधिकारी आणि कैदी तिथं दाटीवाटीनं बसले होते.
1: अमर शेख यांनी नेहमीच्याच आवेशपूर्ण आवाजात कविता गायली
0: आणि कैदखाना सांभाळणारेच त्यावेळी स्वेच्छेनं कैदी झाले होते.
1: हाच त्या कवितेचा सन्मान.
0: खरं श्रोते हो, असा सन्मान फार थोड्या व्यक्तींना लाभतो.
1: श्रोते हो, कुसुमाग्रजांच्या अनेक कवितांविषयी बोलायचा मोह होतोय,
0: पण तो टाळून आम्ही वळतोय पृथ्वीचं प्रेमगीत या त्यांच्या कवितेकडे.
1: युगामागुनी चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना.
0: किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना.
1: अशी या कवितेची सुरुवात आहे.
0: अतिशय भावस्पर्शी अशी ही कविता.
1: सूर्य आणि पृथ्वी यांच्या विफल प्रेमाची ही कथा आहे.
0: कित्येक युग सरून गेलेत.
1: मी तुझ्या कक्षेत तुझ्या मागून धावते आहे,
0: पण तुला माझ्याविषयी काहीच वाटत नाही.
1: किती काळ मी प्रीतीची याचना करू.
0: न जाणे न येणे कुठे चालले मी, कळे तू पुढे आणि मी मागुती.
1: श्रोते हो, सूर्य आपल्याच जागी आहे,
0: पृथ्वी त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालते.
1: वैज्ञानिक दृष्ट्या ही घटना म्हणजे दिवस आणि रात्रीचं होणं,
0: पण त्याकडे जेव्हा कवीच्या सौंदर्य दृष्टीनं पाहिलं जातं
1: तेव्हा अशी सुंदर कविता साकारते.
0: पृथ्वीच्या मनाची भाषा कवीला कळते, म्हणून ते म्हणतात,
1: न जाणे न येणे कुठे चालले मी,
0: मी केवळ तुझ्या मागे चालते आहे, तुझ्याकडे प्रेमाची याचना करीत तुझ्या मागेच फिरते.
1: दिमाखात तारे नटोनी थटोनी,
0: शिरी टाकती दिव्य उल्का फुले,
1: परंतु तुझ्या मूर्ती वाचुनी देवा,
0: मला वाटते विश्व अंधारले.
1: आकाशातले सारे तारे माझ्यावरती उल्का फुलांचा वर्षाव करत आहेत,
0: पण तुझ्याशिवाय मला सगळं विश्व अंधारलेलं वाटतंय.
1: श्रोते हो, यातली उल्का फुलं ही कल्पना किती मनमोहक आहे ना.
0: उल्कापात होतो ते पतन नसून फुलं वाटतात, प्रीतीचं प्रतीक बनून इथं येतात.
1: त्यात पुढे ती असंही म्हणते,
0: सूर्य सोडता अनेक ग्रह तारे तिच्यावर प्रेम करतायत.
1: पिंजारलेल्या केसांचा धूमकेतू,
0: लाजरा मंगळ,
1: संन्यस्त ध्रुवतारा,
0: प्रेमळ आर्जव करणारा शुक्र,
1: हे सगळे तिला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतायत.
0: पण हे सगळं तिला नकोय, सूर्याला ती म्हणते,
1: पिसाटापरी केस पिंजारुनी, हा करी धूमकेतू कधी आर्जव.
0: पिसारा प्रभेचा उभारून दारी, पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ.
1: करी प्रीतीची याचना, लाल होऊनिया लाजरा मंगळ.
0: परी दिव्य तेज ते पाहून पूजून, घेऊ गळ्याशी कसे काजवे.
1: नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहूनी साहवे.
0: दुर्बलांशी शृंगार थाटण्यापेक्षा तुझी दूरता सहन करत मी जगेन.
1: पृथ्वीच्या दिव्य दृढ प्रेमाची साक्ष या ओळींमधून आपल्याला जाणवते.
0: शेवटी ती म्हणते,
1: अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन,
0: मला ज्ञात मी एक धूली कण.
1: अलंकारण्याला परिपाय तुझे,
0: धुळीचेच आहे मला भूषण.
1: सूर्याच्या तेजावर थोरवीवर निष्ठा असलेली पृथ्वी स्वतःकडे कमीपणा घेऊन
0: त्याच्या प्रेमात विरहात अजूनही युगे युगे तशीच तृषार्थ राहायला तयार आहे.
1: उदात्त आणि निस्वार्थ अशा प्रेमाचं प्रतीक असलेली ही कविता
0: पृथ्वीचं प्रेमगीत.

श्रोते हो, पृथ्वीचं प्रेमगीत आपण ऐकलं, पण आपण कधी असं विचार केलाय का? सूर्याला पृथ्वीने विचारलेल्या प्रश्नांना तो उत्तरं कशी देईल याचा? पण श्रोते हो, असा विचार मनात येणारी आणि पृथ्वीला सूर्याचं उत्तर काय असेल हे कवितेतून लिहिणारी एक कवयित्री आपल्याकडे आहे. प्राजक्ता जोशी तिचं नाव. तिने पृथ्वीच्या प्रेमगीताला उत्तर

0: सूर्याचं प्रेमगीत लिहिलंय. ती कविता संपदा आता आपल्याला वाचून दाखवेल.
1: खूप वर्षापूर्वी विचारलेल्या तुझ्या प्रश्नाचं आज उत्तर द्यावंसं वाटतंय. मनातलं आज तुझ्याजवळ सारं व्यक्त करावंसं वाटतंय. प्रीतीची याचना तू अनेकदा केलीस, पण मी काहीच बोललो नाही, कारण मनातले भाव कधी ओठांवर आलेच नाही. जशी तू दमली आहेस माझ्या कक्षेत धावून, मीही थकलो आहे आता एकाच जागी उभा राहून. युगामागून मात्र युग जात आहेत, आपण तिथेच अजून. मी जे जगतोय ना ते फक्त तुझ्याकडे बघून. तुझ्या अंतरीच्या प्रेमाची ज्योत माझ्या अंतरातही तेवत आहे. तू माझ्या मागून येत आहेस, यामुळेच तर मी खंबीरपणे उभा आहे. तारे दिमाखात तुझ्या शिरी उल्का फुले टाकताहेत, हेही मी पाहतो आहे. हे सर्व जाणून देखील मी मात्र शांत आहे. तुला मोह व्हायला सुधांशूने स्वीकारलाय दारुण तपाचार. अगं पण माझ्या मनात आहे फक्त तुझा आणि तुझाच विचार. शुक्र मंगळ ध्रुव धूमकेतू सर्वांनाच हवी आहे तुझी प्रीती. खरंच तू होशील का त्यांची, याची मात्र मला आहे भीती. मलाही हवी आहे फक्त तुझीच साथ. मलाही हवी आहे फक्त तुझीच साथ. नाही होणार कधी रात्र फक्त अल्हादी पहाट. मलाही वाटते अलंकारावे तुला, मिळावे तुला घालून या गळा. पण माझ्यातली ही भीषण उष्णता नाही जराही सहन होणार तुला. माझ्या प्रखर या तेजापासून, माझ्या प्रखर या तेजापासून मी सतत तुला वाचवत राहीन. माझ्या प्रखर या तेजापासून मी सतत तुला वाचवत राहीन. लांब राहून का होईना, पण फक्त तुझ्यावरच प्रेम करत राहीन. फक्त तुझ्यावरच प्रेम करत राहीन.
0: वा, छानच. श्रोते हो, सूर्यानं पृथ्वीला दिलेलं उत्तरही तितकंच छान आहे ना. त्याचंही त्याच्यावर प्रेम आहे, पण तो तिचं हे प्रेम का स्वीकारू शकत नाही ते या कवितेतून तुम्हाला कळलंच असेल. श्रोते हो, पृथ्वीचं प्रेमगीत जेव्हा जेव्हा तुम्ही वाचलं असेल तेव्हा तेव्हा तुमच्या मनातही हा विचार आला असेल की या प्रेमगीताला सूर्यानं काय उत्तर दिलं असेल, आणि तेच उत्तर प्राजक्ता जोशीच्या या कवितेतून तुम्हाला मिळालं असेल. तर प्राजक्ताची आणखी एक ओळख मी तुम्हाला करून देते. ही प्राजक्ता म्हणजे आमच्या संपदा जोशींची कन्या आहे. संपदा, प्राजक्ताने खरंच खूप छान कविता लिहिली ही.
1: धन्यवाद जान्हवी. आता आपण नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपल्या कवींची ओळख करून घेऊया.
0: हो ना. विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच
1: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज.
0: युग प्रवर्तक कवी म्हणून त्यांना म्हटलं जातं.
1: तरल भावकविता, संयत भाषा
0: आणि समाजातील अनेक स्तरांवरील संघर्षांचं चित्रण करणारे
1: एक तेजस्वी कवी हीच त्यांची ठळक प्रतिमा आहे.
0: श्रोते हो, त्यांचा पहिला कविता संग्रह जीवनधारा 1933 प्रकाशित झाला.
1: विशाखा, समीधा, किनारा,
0: मराठी माती, छंदोमयी, मुक्तायन,
1: प्रवासी पक्षी, समीधा, माधवी, मारवा हे त्यांचे कविता संग्रह.
0: तर ऑथेल्लो, आनंद, किमयागार,
1: दूरचे दिवे, जेथे चंद्र उगवत नाही,
0: वीज म्हणाली धरतीला,
1: नटसम्राट ही त्यांनी लिहिलेली काही सुप्रसिद्ध नाटकं.
0: या व्यतिरिक्तही त्यांनी विपुल लेखन केलंय.
1: अंतराळ, प्रेम आणि मांजर,
0: फुलवाली, सतारीचे बोल हे कथासंग्रह,
1: तर कल्पनेच्या तीरावर, जान्हवी या कादंबऱ्याही प्रसिद्ध आहेत.
0: त्यांच्या नटसम्राट या नाटकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.
1: तर विशाखा या कविता संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालाय.
0: आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कारानंही त्यांना गौरवण्यात आलं.
1: आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ अशा प्रकारचं त्यांनी लेखन केलं.
0: श्रोते हो, कवी कुसुमाग्रजांविषयी, त्यांच्या कवितेविषयी बोलू तितकं कमीच आहे. मराठी भाषेतील दैदिप्यमान रत्न असंच त्यांना म्हणावं लागेल, इतकं त्यांचं साहित्य श्रेष्ठ आहे.
1: अगं, म्हणूनच तर 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो.
0: हो ना.
1: जवळपास 4 दशकांपेक्षा जास्त काळ मराठी साहित्यावर ठसा उमटवणारे
0: श्रेष्ठ प्रतिभावंत कवी,
1: नाटककार,
0: कथाकार,
1: आस्वादक,
0: समीक्षक
1: विष्णू वामन शिरवाडकर
0: तथा कुसुमाग्रज
1: यांचा आणि त्यांच्या कवितेचा अल्पस

0: चा परिचय करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला.
1: श्रोतेहो, आजचा हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा.
0: त्यासाठी आम्हाला मेसेज करा. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485.
1: आणि आजच्या या कार्यक्रमातून मी जान्हवी
0: आणि मी संपदा आपला निरोप घेतोय.
1: नमस्कार.

0: कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत आणि सादरकर्ते विवेक वानखडे.
1: काव्यांजली कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

अरमान मलिक आणि पलक मुच्छाल यांनी गायलेली मनोज यादव यांची रचना आपण ऐकलीत. संगीत अमाल मलिक यांचं, चित्रपट सनम रे.

0: सिम्बा या चित्रपटासाठी हे गीत होतं रश्मी विराग यांचं, संगीत तनिष्क बागची यांचं आणि स्वर होता राहत फतेह अली खां, असिस कौर आणि तनिष्क बागची यांचा.
1: श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मे रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सिंचन व्यवस्थापन आणि त्यामध्ये होणारा संगणकाचा वापर याविषयी अभियंता प्राध्यापिका श्रीमती मंगल भोजने यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
2: सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकांच्या पाण्याची गरज काढण्यापासून ते जमीन सपाटीकरण, नंतर अर्थवर कॅल्क्युलेशन, नंतर मेजरिंग डिझाईन सिलेक्शन वगैरे, या दृष्टीने आम्ही जे आहे ते सिंचन व्यवस्थापनामध्ये आवश्यक असलेल्या संगणक प्रणाली आम्ही विकसित केल्या आणि त्या विकसित प्रणाली कशा वापरायच्या या दृष्टीने सुद्धा माहिती आम्ही प्रशिक्षणार्थींना देत आलो आणि त्याचा वापर जो आहे तो जलसंपदा विभागामध्ये आजपर्यंत केला जातोय.
1: तेव्हा श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मे रोजी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्स वर, तसंच 101.5 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरून.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी, दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.

सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या युगलस्वरातली ही रचना होती, गरिमा वहाल आणि सिद्धार्थ सिंग यांची. विकी प्रसाद यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना या चित्रपटातली होती, टॉयलेट एक प्रेमकथा.

मिथुन अल्तमश फरीदी आणि तुलसी कुमार यांनी गायलेली मनोज मुंतशीर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत मिथुन यांचं, चित्रपट वजह तुम हो. या रचनेबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. श्रोतेहो, आज सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात सुनील दत्त यांच्यावर चित्रित झालेली काही गाणी मी आपल्याकरता घेऊन येणार आहे. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. मध्यम लहरी 262.47 म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 9:30

0: वाजलेत. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम काही क्षणातच.
1: सुपरनिर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपरनिर्मा मैं सुपरमैन.
2: सचिन मम्मी सुपरनिर्मा में है सचमुच अपनापन.
3: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
4: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
3: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.

0: नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी पूर्णिमासाठी आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो,
1: आज आपण संवाद साधणार आहोत
0: छत्रपती संभाजीनगर येथील जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेतील सेवानिवृत्त प्राध्यापिका मंगल देवरोरू भोजने यांना. आणि आपण आज त्यांच्याकडून सिंचन व्यवस्थापनातील संगणकाच्या वापराचं महत्व याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार
0: मॅडम. सुरुवातीला आपलं शिक्षण आणि नोकरी याविषयी जरा सांगा.
2: शिक्षण म्हणलं तर मी छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी सिव्हिल ही पदवी 1982 साली प्राप्त केली.
0: बर.
2: 1988 साली पुणे विद्यापीठातून गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून एमई हायड्रॉलिक इंजिनिअरिंग ही पदवी प्राप्त केलेली आहे.
0: अच्छा.
2: आणि तशी मी मेंबर ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स आहे.
0: बर.
2: आणि माझं या बाबतीत जे आहे ते प्रशिक्षण वगैरे ऍक्टिव्हिटीज ह्या चालू असतात.
0: अच्छा. सर्व्हिस तुम्ही कुठे केली?
2: मी जल व भूमी या संस्थेमध्ये 1982 सालापासून कार्यरत असते आणि 2019 मध्ये मी त्या तिथून सेवानिवृत्त झाली.
0: अच्छा. सेवानिवृत्तीनंतर सिंचन क्षेत्रातील योगदानाबद्दल काय सांगाल?
2: सेवानिवृत्तीनंतर म्हणलं तर मी तशी शेतकरी कुटुंबामधून आहे.
0: बर.
2: लग्नानंतर आणि आमच्याकडे शेती आहे. जायकवाडीच्या लाभक क्षेत्रामध्ये आमची शेती येते.
0: बर.
2: आणि आमची एक पाणी वापर संस्था आहे, त्यांनी मी मधनमध माझ्या भेटी देत असते आणि तिथल्या ज्या बैठका होतात त्यामध्ये माझा सहभाग असतो.
0: मॅडम, वाल्मी संस्था आणि महिलांचा सिंचन व्यवस्थापनेतील वाढता सहभाग याविषयी काय सांगाल?
2: वाल्मी संस्था 1 ऑक्टोबर 1980 साली स्थापन झाली आणि तिचा उद्देशच मुळात असा होता की सिंचन प्रकल्पावरती आपल्या राज्यामध्ये बराच खर्च झालेला आहे आणि एवढा खर्च करून ह्या सिंचन क्षमता जी आपण वाढवली आहे त्याचा योग्य वापर होऊन लाभ क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त कृषी उत्पादन वाढावे या दृष्टीने आपल्या जो कर्मचारी वर्ग आहे सिंचन खातील त्यांना प्रशिक्षण देणे हे उद्दिष्ट या संस्थेचं होतं. पण आता शेती व्यवसायामध्ये महिलांचा सहभाग हा पिकांच्या लागवडीपासून पिका वीज हंगामापर्यंत हा खूप मोठा सहभाग महिलांचा असतो, त्यामुळे महिलांना यातून आपल्याला वगळता येत नाही. त्यामुळे आम्ही महिलांना सुद्धा प्रशिक्षण देण्याचं काम आम्ही या संस्थेमध्ये करत आलेलो.
0: नेमकं कशा पद्धतीचं प्रशिक्षण तुम्ही महिलांना देता?
2: म्हणजे महिला जसं काम जरी खूप करत असल्या तरी त्या मोकळेपणाने बोलत नाहीत, आम्ही त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधून त्यांच्या अडचणी काय आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि सिंचनामध्ये जे आहे सिंचन व्यवसायामध्ये इथे म्हणजे शेती व्यवसायामध्ये त्यांचा सहभाग हा फक्त कामापुरता नसून त्यांच्या त्या मालाला बाजारपेठी कशा उपलब्ध होतील, त्यांच्या बचत गटाच्या दृष्टीने त्या काय करू शकतात, म्हणजे अशा प्रकारे थोडंफार शिक्षणाच्या बाबतीत त्या कशा पुढे येऊ शकतील त्या दृष्टीने त्यांच्याशी आम्ही संभाषण करत असतो.
0: अच्छा. आता तुम्ही म्हणालात की बचत गटामार्फत सुद्धा तुम्ही त्यांचा सहभाग वाढवताय, तर बचत गट कशा पद्धतीने कार्यरत आहेत काय सांगाल याबद्दल?
2: आपल्या याच्यामध्ये समाजामध्ये बचत गटाची योजना जी आहे ते काही सामाजिक कार्यकर्त्या ज्या आहेत त्या करत असतात आणि महिलांना त्या बाबतीत जागा करून जे काय असेल त्यांची पूंजी
0: बरोबर
2: कशी त्यांना बँकेमध्ये ठेवता येईल, बँकेचे व्यवहार कसे करता केले जातात याबद्दल कल्पना देत.

0: बरोबर. संगणकाचा सिंचन प्रणालीमध्ये नेमका वापर कसा केला जातो?
1: तर या बाबतीत म्हणलं तर माझ्या सेवा कालावधीमध्ये माझ्या पहिल्या दिवसापासून मला संगणकावरती बसण्याची संधी मिळाली.
0: बर.
1: आणि तसं म्हणजे मला संगणकाचं कुठलंही प्रशिक्षण नसताना मी स्वतः संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी अभ्यास करून संगणक प्रणाली विकसित करत गेले.
0: बर.
1: आणि त्या आधारावरती आम्ही जे आहे ते दरवर्षी कमीत कमी दोन वेगळे असे संगणक प्रशिक्षण वर्ग आमच्या संस्थेमध्ये घेत आलो. याशिवाय दीर्घकालीन प्रशिक्षण वर्गामध्ये सुद्धा एक विषय हा संगणकाचा असायचा.
0: अच्छा.
1: आणि यातून आम्ही जे आहे ते आपल्या जलसंपदा विभागामध्ये ही जे संगणक संस्कृती कशी विकसित करता येईल या दृष्टीने आम्ही नेहमी प्रयत्नशील राहिलेलो.
0: अच्छा. नेमकं सिंचन प्रणालीमध्ये काम कसं चालतं संगणकाचं?
1: संगणकाचं म्हणलं तर तिथे आपले सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकांच्या पाण्याची गरज काढण्यापासून ते जमीन सपाटीकरण, नंतर अर्थवर कॅल्क्युलेशन, नंतर मेजरिंग डिझाईन सिलेक्शन वगैरे या दृष्टीने आम्ही जे आहे ते सिंचन व्यवस्थापनामध्ये आवश्यक असलेल्या संगणक प्रणाली आम्ही विकसित केल्या. आणि त्या विकसित प्रणाली कशा वापरायच्या या दृष्टीने सुद्धा माहिती आम्ही प्रशिक्षणार्थींना देत आलो. आणि त्याचा वापर जो आहे तो जलसंपदा विभागामध्ये आजपर्यंत केला जातोय.
0: अरे वा. मग हा वापर केल्यानंतर नेमका काय फरक जाणवला?
1: कामाची गती वाढली आणि जे अधिकारी वर्ग वगैरे आहेत त्यांना प्रशासनाकडे जरा जास्त लक्ष देता आलं.
0: बरोबर.
1: म्हणजे तांत्रिक विषयात ते जरी पारंगत असले तरी प्रशासनामध्ये काम करत असताना थोडस प्रशासनासाठी वेगळा वेळ मिळायला पाहिजे अधिकाऱ्यांना, यासाठी ते उपयुक्त झालेलं आहे.
0: मॅडम, छत्रपती संभाजीनगर मध्ये सिंचन सहयोगचे कार्यालय, तर सन 2000 पासून ह्या कार्यामध्ये तुमचा सहभाग कसा आहे?
1: ऍक्च्युली मॅडम, आम्ही आमच्या संस्थेतल्या जे काही आमच्या दैनंदिन कार्यक्रम असायचे त्यामध्ये खूप व्यस्त असायचो, तरी पण आम्ही सिंचन सहयोगाच्या तर्फे घेण्यात येणाऱ्या सिंचन परिषदा ज्या आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिलेलो. आणि आमचे जे तांत्रिक विषयावरचे जे शोधनिबंध असायचे त्याचं सादरीकरण आम्ही त्या परिषदांमध्ये करत आलेलो.
0: बरोबर. आता कसं असतं, तुम्ही आता म्हणालात की शेतकरी महिला किंवा शेतकरीच एकूण जे आहेत त्यांच्यासाठी हा संगणकाच्या प्रशिक्षणाचा खूप उपयोग झालेला आहे, पण एकूण खर्चाची आपण बाजू बघितली तर खूप फरक पडतो का त्यासाठी?
1: माहिती जी आहे ती ताबडतोब उपलब्ध होऊ शकते आणि बाजारपेठाही यांना मिळू शकतात शेतमालासाठी. आणि हा शेतकऱ्यांना एकूणच ते फायद्याचं झालंय आपल्याला सगळीकडे दिसतच आहे.
0: बरोबर.
1: शेतकरी वर्ग सुद्धा या बाबतीत जागरूक झालेला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सगळीकडे होतोय आता.
0: बरोबर बरोबर. म्हणजे जरी यासाठी खर्च थोडाफार वाढला तरी त्यांचा बघितलं तर फायदा हा जास्ती आहे.
1: हा हा होतो ना.
0: महिला आणि जलसाक्षरता याबद्दलचा तुमचा काय अनुभव आहे?
1: आता स्वयंपाकघरामध्ये महिलांचं पाहिलं तर पीठ वळत असताना पण आपण पीठ झाला पाणी जास्त झालं तर काय परिस्थिती होती, कमी पडलं तर काय परिस्थिती होती, त्यामुळे पाण्याचा कसा वापर करावा अगदी स्वयंपाकात असू दे किंवा शेती व्यवसायात.
0: बरोबर.
1: पाणी किती कसं मोजून द्यावं ती आवश्यक आहे, तेवढंच पाणी पिकांना दिलं गेलं पाहिजे हे काही स्त्रियांना वेगळं सांगायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण त्या म्हणजे त्यांना माहिती असतेच.
0: बरोबर. त्यांचा पाण्याशी फार संबंध येत असतो.
1: आपण सांगायला जाणं म्हणजे मासा जो असतो त्याला काही पाण्यात पोहायला शिकायची काही आवश्यकता
0: नसते,
1: तरी पण मनुष्य प्रवृत्ती जी आहे ती एखादी गोष्ट जास्त प्रमाणात उपलब्ध झाली तर त्या ठिकाणी नासाडी अपव्यय हा होण्याची शक्यता असते.
0: अगदी बरोबर.
1: टाळण्यासाठी शक्यतो घनमापन पद्धतीने पाणी पुरवठा हा केला पाहिजे, मग तो पिण्यासाठी पाणी असू दे किंवा सिंचनासाठी असू दे किंवा औद्योगिक वापरासाठी असू दे.
0: बरोबर.
1: पाणी पुरवठा हा घनमापन पद्धतीनेच व्हायला हवा आणि तसं सिंचन कायद्यामध्ये पण तशी तरतूद आहे. बरं.
0: अच्छा. जलप्रदूषण, जलसाक्षरता याविषयी महिलांची धारणा नेमकी काय असते आणि त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल याविषयी?
1: आपल्या घरातील सर्व सदस्यांचं आरोग्य जर सांभाळायचं असेल तर पाणी तर शुद्ध राहिले पाहिजे.
0: बरोबर.
1: पाणी शुद्ध असलं पाहिजे आणि पाण्याच्या मध्ये जे अशुद्धता कशामुळे होऊ शकते ती आपल्याला कशी दूर करता येईल त्यासाठी आपण काय केलं पाहिजे यासाठी माहिती जी आहे ती आपण सर्व जनमानसामध्ये माहिती करून दिली पाहिजे. यासाठी काही तळवळ करावी लागली, काही म्हणजे प्रबोधन करण्याची आवश्यकता पडली तर ती सर्व आपण केली पाहिजे.
0: बरोबर. त्यासाठी

0: तुम्ही असं प्रबोधनात्मक किंवा जलसाक्षरतेविषयी महिलांना मार्गदर्शन केलंय का?
1: काही प्रक्षेत्रावरती आम्ही शेतकरी प्रशिक्षण वर्ग घेत आलेलो, तर त्या ठिकाणी शेती करणाऱ्या महिलांशी आणि शेतकऱ्यांशी सुद्धा आम्ही अशा प्रकारे संवाद करत आलो आणि त्यातून आम्ही जे आहे ते पाणी कसं सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी कशा म्हणजे त्याची वॉटर क्वालिटी कशी आपल्याला गुणवत्ता आपल्याला टिकवता येईल या दृष्टीने पण त्यांना आम्ही माहिती.
0: मग प्रशिक्षणानंतर जेव्हा हे शेतकरी लोक काम करतात तेव्हा त्यांना ह्याचा नक्कीच

0: पुनर्वापर, तर त्याविषयी थोडंसं सांगा.
1: आता आपण घरामध्ये जरी आपण पाणी जे आहे ते बऱ्याच वेळेला वाया जात,
0: बरोबर,
1: वॉशिंग मशीन मधलं पाणी आपण वाया घालवतो,
0: बरोबर,
1: हे जे आहे आपण पाणी वाया न घालवता त्याचा कसा परत वापर करता येईल या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. सर्वांना त्याची म्हणजे जाण दिली पाहिजे आपण असं मला वाटतं.
0: बरोबर.
1: कारण काय आहे की छत्रपती संभाजीनगर मध्ये तरी इथं आहे की 8 दिवसाला पाणी येतं म्हणून त्यामुळे काय करतात साठवून ठेवतात घरामध्ये, आणि जेव्हा पाणी आलं की ते असलेलं पाणी सगळं साठवून देतात आणि पुन्हा मग पाणी भरतात
0: ताजं पाणी.
1: म्हणजे पाण्याचा वेळ अपव्यय होतो ना
0: एखादा, अगदी खरं आहे.
1: हा अपव्यय आपण टाळायला पाहिजे यासाठी आपल्याला जनजागृती करणं
0: गरजेचं. अगदी खरं आहे की महिलांची ही एक प्रवृत्ती असते की पाणी ताजं ही एक संकल्पना त्यांच्या डोक्यात असते.
1: पाणी काही तसं ताजं शिळं असं काही नसतं.
0: बरोबर आहे.
1: शुद्ध असावं एवढं आपण काळजी घेतली पाहिजे.
0: अगदी खरं आहे. आत्ताच आपण बोललो की पाण्याचा पुनर्वापर आणि त्याविषयी जागरूकता, त्याचप्रमाणे आत्ता तुम्ही म्हणालात की पाणी शुद्ध हवं, मग त्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी?
1: ते आता साधारणपणे सगळीकडे पाणी शुद्ध करूनच वापरावं, कुठलंही पाणी पीत नाही आता सध्या.
0: बरोबर.
1: हा, तर त्या दृष्टीने आता ते काही सगळ्यांना तेवढं माहिती आहे तरी पण जे आहे कुठे आता पाणीपुरी म्हणा हे म्हणा जेव्हा आपण खातो त्यावेळेला विचार करायला पाहिजे की खरं आपल्याला चांगलं पाणी मिळतंय नाही मिळतंय.
0: मॅडम, सिंचन व्यवस्थापनात कौशल्यात वाढ होण्यासाठी तुम्ही जलशास्त्र आणि संगणक आणि सिंचन व्यवस्थापनाचा नेमका कसा वापर केला?
1: मी पहिलं आपण सांगितलंय सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकांची पाण्याची गरज सुद्धा शास्त्रीय पद्धतीने आपल्याला त्याची आकडेमोड करून आपल्याला काढता येते.
0: अच्छा.
1: आणि ती पाण्याची गरज कुठं कोणतं पीक वाढवलं जातं त्या दृष्टीने त्या शेताला कधी पाणी मिळेल, किती वाजता मिळेल, किती वाजता पाणी बंद होईल या दृष्टीने त्याचं वेळापत्रक आपल्याला शेतकऱ्यांना करून देणं आवश्यक असतं. त्याचे जे आहे ते अशा प्रकारचीच संगणक प्रणाली आम्ही आमच्या संस्थेमध्ये आम्ही विकसित केला. शेतकऱ्यांचा म्हणजे डेटाबेस, नंतर शेतकऱ्यांचं पाणीपत्रक आणि पाणीपत्ती आकारणीची बिलं वगैरे कशी करता येईल या दृष्टीने संगणक प्रणाली आमच्याकडे आम्ही विकसित केल्या आणि त्याचा वापर जो आहे तो सर्रास सगळीकडे केला जातो आणि हेच आमचं यश आहे. ते उद्दिष्ट आम्ही ते आम्ही पूर्ण केलेलं आहे त्या दृष्टीने आणि लोकांनी त्याच एक प्रकारे अप्रिशिएशनही केलं आणि ते वापरतात हेच त्याची पावती आहे आमच्या.
0: बरोबर. याचा नेमका कसा फायदा या शेतकऱ्यांना झालाय?
1: शेतकऱ्यांना फायदा तर म्हणजे कसं आहे आता हे तुम्ही चांगला प्रश्न विचारला की हे जरी आम्ही आमच्या परीने सगळं काही करत असलो
0: बरोबर
1: याची जाणीव शेतकऱ्यांना पण झाली पाहिजे.
0: नक्कीच.
1: त्यांनी प्रक्षेत्रावरती विमोचकाचं गेट उघडताना बंद करताना आता या ज्या संगणकाचं काम तर संगणक करेल पण प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी जी आहे प्रक्षेत्रावरती ती आपल्या लाभक्षेत्रातील स्तरापासून पाठकऱ्यापासून सर्व स्तरावरील त्या त्या वर्ग कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी त्याचं अवलंब केला पाहिजे.
0: बरोबर.
1: त्याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये है ना.
0: अगदी.
1: कारण नाही तर हे एवढं करून काही उपयोग होणार नाही.
0: नक्कीच. आता ही जी प्रणाली आहे तुम्ही म्हणालात की ती शेतकऱ्यांनी अवलंब तिचा केला पाहिजे, शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब समजा करायला सुरुवात केली आहे मग त्याची देखभाल कशी करायला हवी?
1: आपले जे विमोचक जे आहेत त्यांची स्थिती काय आहे, साऱ्यांची परिस्थिती काय आहे, म्हणजे त्या साऱ्या पण जर मधनं मधनं त्याचं दुरुस्तीची कामं वगैरे त्यांनी त्यांच्या स्तरावरती करून घ्यावं. सगळंच काही शासनाने करून दिलं पाहिजे.
0: बरोबर.
1: त्यांनी अपेक्षा ठेवली नाही पाहिजे. ते आपल्या घरचंच काम आहे असं समजून त्यांनी ते साऱ्या दुरुस्त करणे, विमोचकाची देखभाल करणे व्यवस्थित ते होतात नाही, त्याला कधी ऑइल वगैरेची आवश्यकता लागली
0: तर
1: ती त्यांनी त्यांच्या त्यांच्या स्तरावरती त्यांनी करायला पाहिजे. ते प्रवाह माफक जी आहेत पाणी मोजण्यासाठी बसवलेली आहेत, ते काही पाण्या वाहत्या पाण्याला अडथळा म्हणून नाही बसवली आहेत त्यांनी समजून घेतलं पाहिजे ते.
0: अगदी खरंय. मग सहकार्याने आणि तुम्ही म्हणालात तसं की आपलं समजून करणं ही गोष्ट फार गरजेची आहे. पाणी ही एक अमूल्य अशी राष्ट्रीय संपत्ती आहे, तर त्याचं संवर्धन, संधारण आणि पाणी बचत याविषयी काय सांगाल?
1: नक्कीच नक्कीच. पाणी ही अगदी अमूल्य संपदा आहे.
0: बरोबर.
1: कदाचित असं म्हणेल मी की सोन्यापेक्षाही ती जास्त महत्वाची आहे.
0: अगदी खरं आहे.
1: म्हणजे निसर्गाने जे दिलेले साधन आहे, हवा म्हणा पाणी म्हणा, ही अत्यंत इतके महत्वाची आहे जगण्यासाठी. त्याचं मोल आपण असं मेजर करू शकत नाही. पण ही नैसर्गिक संपदा जी आहे आपल्या वाढत्या लोकसंख्येप्रमाणे त्याची आता मर्यादित आहे. आपली गरज तर वाढलेली आहे पण

0: त्यामुळे आपण त्याचा कसा योग्य असा वापर करू, पुनर्वापर कसा करू, त्या दृष्टीने आपण आपली पावलं आता उचलणं गरजेचं आहे ते. आणि त्या बाबतीतच सगळीकडे प्रबोधन जागरूकता ही झाली पाहिजे.
1: जे आपण शेतीसाठी किंवा रोजच्या वापरासाठी सुद्धा पाणी वापरतो पण ते जपून वापरणं फार गरजेचं आहे. तर मग त्याच्या बचतीसाठी म्हणून काय सांगाल?
0: बचतीसाठी म्हणलं तर जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी, जर आपल्या जर जनमापन पद्धतीने पाणी पुरवठा जर शासनाने केला तर बचत ही आपोआपच होणार ना.
1: बरोबर.
0: तर तशी आपल्या महाराष्ट्र सिंचन कायद्यामध्ये 1976 सालचा कायदा आहे, त्याच्यानंतर 2005 कायदा आहे, नंतर महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे, त्यासाठी शासनाचं धोरण आहे पाण्याविषयक, त्यानुसार आपली कामही झाली पाहिजे.
1: बरोबर आहे. कसं असतं, काही वेळा काही ठिकाणी पाणी मुबलक प्रमाणात असतं आणि त्याचा वापर हवा तसा केला जातो आणि काही ठिकाणी पाण्याची कमतरता असते, मग ही जी दरी आहे ही कुठेतरी मिटायला हवी आहे.
0: हा जो गॅप आहे तो आपल्याला जर पॅचअप करायचा असेल तर याच्यावरती एकच उपाय आहे, तो घनमापन पद्धतीने पाणी पुरवठा, म्हणजे पाणी मोजूनच घेतील लोक आणि वापरतील.
1: बरोबर.
0: हा आपोआपच टाळला जाईल.
1: आजकाल आपण असं बघतो की ठिबक सिंचन पद्धतीने पाणी पिकाला द्या असं याकडे भर दिला जातो, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: बरोबर. स्प्रिंकलर इरिगेशन, ठिबक सिंचन वगैरे याचा वापर प्रक्षेत्रावरती हा झाला पाहिजे, पण त्याला लागणार मेंटेनन्स जे आहे त्याबद्दल जी आहे ती माहिती सर्वांना असणं गरजेचं आहे. कारण त्याच्या त्या नळ्या वगैरे ज्या असतात त्याच्यामध्ये माती वगैरे जाऊन बसली तर ते काम करत नाही. मग काम करत नाही म्हणलं की ते काढून फेकून देतात लोक. तर त्या दृष्टीने जे आहे ते जनमानसामध्ये त्याची जागरूकता झाली पाहिजे, सर्वांना माहिती झालं पाहिजे की कामाची गोष्ट आहे. पाणी वाचवण्याच्या दृष्टीने सगळं काही आवश्यक आहे, ते काही काढून टाकण्यासारखी गोष्ट नाहीये. त्याला कसं आपल्याला चांगलं ठेवता येईल आणि त्याचा चांगला कसा वापर करता येईल हे आपण बघितलं पाहिजे.
1: अगदी खरंय. म्हणजे ज्या सोयी सुविधा दिल्या जातात त्यांचा योग्य वापर करणं, त्याची माहिती घेणं, त्या शिकून घेणं हे खूप गरजेचं आहे.
0: साधारण कसं आपली प्रवृत्ती अशी असती एखादी वस्तू आपल्याला कामाची नाही राहिली आपण ती काढून रद्दी म्हणून फेकून
1: देतो.
0: तसं नसायला पाहिजे. ज्याने कुणी ते बसवलं आहे त्याचा काहीतरी उद्देश आहे त्यामागे,
1: बरोबर,
0: तो आपण समजला पाहिजे. तो उद्देशच कळला नाही तर त्याचं महत्वही कळणार नाही.
1: अगदी खरंय. मुळात आधी त्याची माहिती घेणं गरजेचं आहे. मॅडम, माहिती, शिक्षण आणि संवाद ह्या त्रिसूत्रींचा जलशास्त्र विभागात कसा उपयोग केला जातो?
0: आता आम्ही महाविद्यालयामध्ये ग्रंथालयामध्ये जी काही आम्हाला माहिती मिळाली आमच्या संस्थेमध्ये, जी काही आम्ही अभ्यास केला त्याचा जे प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही तो लोकांपर्यंत म्हणजे अधिकारी वर्गापर्यंत जलसंपदा विभागातील यांच्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही प्रशिक्षणाच्या मार्फत आम्ही करत राहिलो आणि करत राहणार होत.
1: अजूनही
0: म्हणजे आमची तयारी आहे. आणि हे जे आहे म्हणजे याच्यामध्ये आमची जी काही माहिती आहे ती आम्ही इतरांना सांगत आलेलो आहोत. आणि संवाद म्हणलं तर शेतकरी प्रशिक्षण वर्ग जे आम्ही घेत आलो त्यामध्ये शेतकऱ्यांशी आणि महिलांशी विशेषतः त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून त्यांच्या भाषेमध्ये बोलून आम्ही त्यांच्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करून त्यांनाही याबाबतीत माहिती देत आलेलो आहोत. तर मला वाटतं आमच्या सेवा कालावधीमध्ये आम्ही हेच सगळं केलेलं आहे.
1: आता एक चांगलं तुम्ही सांगितलं की त्यांच्या भाषेमध्ये तुम्ही त्यांच्याशी संवाद साधला.
0: अगदी अगदी. आम्ही शेतकरी कुटुंबातलीच आहे त्याच्यामुळे मला बरोबर प्रॉब्लेम नाहीच येत.
1: बरोबर बरोबर.
0: जमवूनच घेते कुठे.
1: मग कसं होतं, एक आपलं समजून त्यांना सुद्धा ते आपुलकी वाटते त्याबद्दल त्यांच्या भाषेत बोलल्यामुळे.
0: हो हो.
1: बेलेवाडी 22वी सिंचन परिषद या विषयी काय सांगाल?
0: तिथे सिंचनाची कार्यक्षमता हे त्याचं थीम होत. छान झाला तो कार्यक्रम. हा पण जरा उकाळा जास्त होता आणि आता वयाचाही जरासा प्रश्न आहे, पण एकूणच सिंचन परिषद खूप छान पार पडली. आणि तिथे ते म्हणजे राधानगरी पासून जवळ बेलेवाडी, तर त्यांनी ते जागा पण छान निवडली आणि म्हणजे ते नेहमीप्रमाणेच सिंचन परिषद ही चांगलीच होत असते. आणि आमचे जुने काही लोक आहेत मंडळी ते अगदी मनापासून त्यांचा त्यामध्ये सहभाग असतो. आणि या नेत्यावरती सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने विविध पैलूंवरती त्यामध्ये चर्चाही घडून येत असते.
1: मुळात सिंचन परिषदांचा उद्देश काय असतो?
0: सिंचन परिषदांचा उद्देश हा सिंचन व्यवस्थापनासंबंधीचं जे ज्ञान भांडार जे

0: आहे ते जास्त हे इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. ते आपल्या मराठी भाषेमध्ये कसं त्याचा अनुवाद करून किंवा आपल्या पद्धतीने आपल्याला सर्व सामान्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल.
1: बरोबर.
0: आणि या दृष्टीने ही जी आपली चळवळ चाललेली आहे कृषी उत्पादनात भरीव भरघोस वाढ करून करण्याच्या दृष्टीने, तर त्या दृष्टीने आपल्याला काय काय करता येईल, काय आवश्यक आहे, कोणत्या विषयावर आपण लिहिलं तर जास्त चांगलं राहील, याचा पाठपुरावा यामध्ये केला जातो.
1: मॅडम, पिण्याचं पाणी, सिंचन वापर, औद्योगिक वापर आणि जलप्रदूषण याविषयी काय सांगाल?
0: शासनाचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये प्रथम प्राधान्य जे आहे ते पिण्याच्या पाण्यासाठी दिलं गेलं पाहिजे, नंतर सिंचनाचं महत्व दिलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर औद्योगिक वापरासाठी पाणी दिलं गेलं पाहिजे असं शासनाचं धोरण आहे. त्याप्रमाणे पाणीपट्ट्या ज्या आहेत त्या आता पाणीपट्टी कुणाकडनं जास्त वसूल होण्यासारखी होण्याची शक्यता असते तर त्याचा मात्र उलटा क्रम होऊ शकतो, कारण औद्योगिक वापर करणारे लोक थोडे जास्त बिल देऊ शकतात.
1: बरोबर.
0: म्हणून पाणीपट्टी जास्त दराने लावली गेली पाहिजे. त्यानंतर सिंचनासाठी.
1: बरोबर.
0: कारण सिंचन प्रणालीचं आपल्याला सगळं दुरुस्तीचे कामं वगैरे आपल्याला सांभाळावी लागतात, पूर्ण प्रशासन सांभाळावं लागतं. आणि त्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी म्हणजे आपल्या गोरगरिबांनाही पाणी मिळालं पाहिजे,
1: दैनंदिन गरज आहे.
0: कमी दर जो आहे तो पिण्याच्या पाण्याचा असला पाहिजे. आणि जल प्रदूषणाच्या बाबतीत तर ते या बाबतीत तर ते वॉटर ट्रीटमेंट वगैरे या गोष्टी केल्या जातातच. जल प्रदूषण जे आहे जो आहे तो हा विषय फार मोठा वेगळा आहे, कारण आपण ज्या नद्या नद्या आपल्या त्यांच्या ह्याच्याप्रमाणे भौगोलिक ह्याच्याप्रमाणे ज्या वाहत असतात, पण आपण काय करतो लोक आपली वस्ती जी आहे ते नद्यांच्या बाजूनेच करत आलो.
1: बरोबर.
0: आणि आपल्या घरातलं जे सांडपाणी जे आहे ते कुठे ना सोडता सरळ नद्यांमध्ये सोडत आलो, त्यामुळे जे आहे ते जलप्रदूषण होत आलं. आणि आपलं जे आहे ते धार्मिक हे जे आहेत कार्यक्रम ते सुद्धा आपण त्या नदी काठी करण्याची आपली प्रथा आहे.
1: बरोबर.
0: जे आपलं पूजेचं साहित्य निर्माल्य झालेलं सगळं नद्यांमध्ये कुठे ते आपल्या सिंचन प्रणालीच्या कालव्यांमध्ये ह्याच्यामध्ये टाकायची सवय आपल्याला
1: पहिल्यापासून लागून गेली.
0: असं पूर्ण नाही पण आहे तसं ते अनवॉन्टेड गोष्टी असतात त्या होत राहतात. त्या कशा टाळता येईल, त्याला निर्बंध कसा लावता येईल, त्यासाठी आपण उपाययोजना केली पाहिजे. पाणी प्रदूषित होणारच नाही यासाठी आपण प्रयत्नशील राहायचं.
1: आणि आता जसं आपण म्हटलं तसं की निर्माल्य वगैरे जे आहे ते आपण त्याचं खतही करू शकतो.
0: हो ना. अगदी हे ओला कचरा सुका कचरा वेगळा करून म्हणजे त्याचं पोषखत कसं करता येईल.
1: बरोबर.
0: याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. निर्माल्य झालेलं पण कुठेतरी जमिनीमध्ये गाडलं पाहिजे.
1: अगदी खरं.
0: पाण्यात सोडण्याच्या ऐवजी त्यासाठी आपण विचार केला पाहिजे तसं की काही काळाची गरज झालेली आता वाढलेली आहे. सगळीकडेच प्रदूषणाचा अडचण आलेली आहे.
1: वाढत्या प्लास्टिकच्या वापरामुळे सुद्धा जलप्रदूषणाची समस्या आज उद्भवलेली आहे.
0: हो हो हो. अगदी खरं. प्लास्टिकचा वापर हा बिझनेस यूज अँड थ्रोच्या कन्सेप्टमुळे आलेला आहे.
1: बरोबर.
0: आपल्या घरातली भांडी वगैरे घासण्याचा कंटा त्यापेक्षा म्हणजे आणायचे आपले यूज अँड थ्रो आले आणि जे फेकायचे कुठे त्याच्यातून कचरा वाढत जातो. ते आपण सगळं बंद केलं पाहिजे.
1: खरंय. खाद्यपदार्थ किंवा जे असेल ते खाल्ल्यानंतर रॅपर्स इथे तिथे टाकून देणं आणि मग पावसात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते सगळं पाण्याच्या मार्फत नदी आणि समुद्राकडे जाऊन मिळतं आणि अर्थातच त्यामुळे मोठं जलप्रदूषण होतं.
0: अगदी खरंय. त्याची जी विल्हेवाट जी आहे योग्य त्या पद्धतीनेच झाली पाहिजे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.
1: मॅडम, छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी कोणती सिंचन धोरण आखली होती?
0: छत्रपती शाहू महाराजांचं जे म्हणलं तर आपण ते एक मोठे समाज सुधारक तर होतेच.
1: बरोबर.
0: पण या निसर्ग संपदा ज्या आहेत जलस्रोत स्रोत जे आहेत त्या बाबतीतचं गांभीर्य जे आहे ते त्यांनी 100 वर्षापूर्वीच ओळखलं होतं असं म्हणावं लागेल. त्यांनी राधानगरी सारखा प्रकल्प बांधला. त्यांनी त्यांच्या संस्थानामधल्या विहिरी सर्वेक्षण केलं आणि त्यांचं जे आहे ते दुरुस्तींची डागडुजीची कामं वगैरे सुद्धा त्यांनी करवून घेतली. आणि विशेष म्हणजे सिंचन खात्याची स्थापना त्यांनी स्वतः केली त्यावेळेला. आणि त्यांचा जीवन कालावधी पाहिला तर फार कमी आहे तसं म्हणलं तर. आणि अशा इतक्या अल्पशा कालावधीमध्ये जर त्यांनी एवढं मोठं कार्य केलं असेल तर आपल्यालाही त्या बाबतीत आपला थोडासा खालीचा वाटा आपण उचलायला काही हरकत नाही.
1: अगदी खरंय. सिंचन क्षेत्रातील लोक चळवळीसाठी सेवानिवृत्त अभियंते आणि माजी विद्यार्थी काय करू शकतात? मी त्यांच्यासाठी संधी, जबाबदारी आणि सामाजिक दायित्व म्हणून काय करू शकतात?
0: त्यामध्ये आम्ही आलो.
1: बरोबर.
0: माजी विद्यार्थी पण

0: आहोत आणि सेवानिवृत्त पण आहोत.
1: बरोबर.
0: तर आता याच्यामध्ये करण्याची इच्छा तर खूप असते, कारण आपण जरी ज्या ठिकाणी काम केलेलं आहे त्या ठिकाणच आपण हे विसरू शकत नाही. आपण जरी रिटायर झालो, आपण जरी घरी असलो, तरी कुठेतरी रात्री झोपेतून जाग आली तरी आपल्याला असं आपण कुठेतरी लेक्चर देतोय, आपण कुठेतरी काम करतोय, ते असं आपल्याला दिसत असतं. पण या दृष्टीने थोड्याशा काही आपल्या कौटुंबिक म्हणा, शारीरिक म्हणा, काय ज्या असं मर्यादा आपल्याला ह्या निश्चितच येतात. आणि कसं आहे ते शेवटी सेवानिवृत्त म्हणलं की एकूण सामाजिक किंवा ज्या ठिकाणी आपण काम केलेलं असेल त्या ठिकाणी आपण बाकी इतर जे स्टाफ असतात ना जे आजचे आहे त्यांचा एक विचार असा असतो, आता काय झाले रिटायर यांना काय, पण त्यांचा अनुभव खूप मोठा असतो.
1: बरोबर आहे.
0: त्याचा नक्कीच या नवीन पिढीने वापर केला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि त्यामुळे त्यांना आमची कधीही तयारी आहे त्यांना मार्गदर्शन करायचं.
1: अगदी. आणि मगाशी जसं तुम्ही म्हणालात की सिंचन परिषदा ज्या असतात त्याच्यामध्ये जे अनेक माहितीचं भांडार आहे या संबंधीचं की जे इंग्रजीमध्ये आहे तर त्याचं भाषांतर करणं ही सुद्धा मला वाटतं जबाबदारी मोठी आहे. आणि अशी तुमच्यासारखी सेवानिवृत्त किंवा माजी विद्यार्थी हे नक्कीच करू शकतात.
0: अगदी खरंय. यासाठी जे काय करता येईल ते मी करतच राहणार आहे. माझ्यासाठी एवढं सांगते पण माझ्याप्रमाणेच इतरांनी तसं करावं असं मला वाटतं.
1: मॅडम, या संदर्भात तुम्ही काही तांत्रिक लेख किंवा कविता हे सुद्धा लिहित असतात तर त्याबद्दल थोडक्यात सांगा.
0: तांत्रिक लेख तर माझे खूप जरा तांत्रिक विषयावरती आहे, पण एक कविता माझी म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत जी आहे.
1: अच्छा.
0: त्या कवितेचं नाव आहे नारी शक्ती. मातेच्या संस्कारांनी पुत्र होतो प्रबळ, मातेच्या संस्कारांनी पुत्र होतो प्रबळ, तरीही पुत्राची माताची दुर्बळ. महान ताऱ्याच्या मागेही नारीचेच बळ, महान ताऱ्यांच्या मागेही नारीचेच बळ, त्यागमूर्ती भोई आणि मन तिचे निर्मळ. स्पर्धेच्या मार्गावर काढता पुढे तिने पळ, स्पर्धेच्या मार्गावर काढता पुढे तिने पळ, ठेवा जरा तिच्या परिश्रमाची तळमळ. अहो अबला शब्दाचा डोक्यातून काढा आता मळ, अहो अबला शब्दाचा डोक्यातून काढा आता मळ, खिलाडू वृत्तीने दाखवा थोडी तरी तळमळ. आळ घालून नसताना पुरावा सबळ, आळ घालून नसताना पुरावा सबळ, संस्कृतीचं खूळ घेऊन मांडू नका छळ, अन्यायाची दाबू नका पुन्हा पुन्हा कळ, अन्यायाची दाबू नका पुन्हा पुन्हा कळ, संचारेल तिच्यातही नारी शक्तीचे बळ.
1: मस्त, खूपच छान.
0: मी आमच्या समाजाची धनगर समाजाची आहे मी.
1: बर.
0: पहिली अभियंता, महिला अभियंता म्हणजे.
1: अरे वा.
0: हा, असं म्हणलं तर काही होणार नाही माझ्या माहितीप्रमाणे.
1: अच्छा. वा वा.
0: तर हा ते आहे की आता समाजामध्ये कसं आहे, पहिले जे होतात त्यांना त्याप्रमाणे संघर्ष करावा लागतो.
1: खरंय खरंय.
0: संघर्ष तर झालेलाच आहे तसा. त्या दृष्टीने एक नमूद करणं मला गरजेचं वाटतं.
1: तर श्रोते हो, आज आपण छत्रपती संभाजीनगर इथल्या जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेतील सेवानिवृत्त प्राध्यापिका मंगल देवरोरू भोजने यांच्याशी आज आपण संवाद साधला होता. आणि सिंचन व्यवस्थापनातील संगणकाच्या वापराचं महत्व तसंच एकूणच सिंचन व्यवस्थापन याविषयी त्यांनी खूप छान माहिती आपल्या सर्व श्रोत्यांना दिलेली आहे. तर मॅडम, तुम्ही ही जी सर्व उपयुक्त अशी माहिती सर्वांना दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: इंद्रधनुष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे 26 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका बहुआयामी व्यक्तिमत्व सुभाष लाड यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
2: आम्ही शाळा कॉलेजातून जाऊन तिथल्या मुलांना झाडं देतो आणि त्यांना सांगतो हे तू झाड लाव आणि त्यांना सांगतो हे माझं झाड आहे. आम्ही वेळ तिठा म्हणजे दाभोळ रस्त्यावरती वेळ तिठ्यावरती आम्ही 500 झाडं लावण्याचा प्रयत्न केला.
1: तेव्हा नक्की ऐका 26 मे रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 kHz तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून.
0: श्रोते, आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा.

श्रोतहो, मे महिन्यातला हा शेवटचा आठवडा म्हणजे कधीही विजांचा कडकडाट करीत धोधो पाऊस कोसळेल आणि गेले काही दिवस उकाड्याने जीव हैराण झालाय त्याला थंडावा मिळेल. पावसाच्या गाण्यानेसुद्धा किती बरं वाटतं ना. तर असं हे येरे येरे पावसा आशा भोसले आणि मिलिंद इंगळे यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत राम लक्ष्मण यांचं, चित्रपट आम्ही दोघं राजा राणी.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: बसला अनोळख्यापासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क राहा.

खरं कधी बोलू नाहीये या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. रचना सुधीर मोघे यांची, संगीत श्रीधर फडके यांचं. श्रोते हो, जागतिक थायरॉईड दिवस दरवर्षी 25 मेला पाळला जातो. थायरॉईडच्या आजारांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं आणि या आजाराचं वेळीच निदान आणि उपचार करण्याबाबत शिक्षित करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. थायरॉईड ही गळ्यामध्ये फुलपाखराच्या आकाराची एक लहान ग्रंथी असते. ही ग्रंथी शरीराचं तापमान, चयापचय, हृदयगती आणि ऊर्जा नियंत्रित करणारी संप्रेरकं म्हणजेच हार्मोन तयार करतं.

त्याला संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. श्रोते हो, थायरॉईड या आजाराविषयी आपण जाणून घेत होतो. त्यातले प्रमुख आजार आणि लक्षणं अशी की हायपोथायरॉईडिझम आणि हायपरथायरॉईडिझम असे दोन प्रकार असतात. हायपोथायरॉईडिझममध्ये थायरॉईड ग्रंथी कमी संप्रेरक तयार करते, यामुळे वजन वाढणं, सतत थकवा जाणवणं, केस गळणं आणि थंडी सहन न होणं अशी लक्षणं दिसतात. तर हायपरथायरॉईडिझममध्ये थायरॉईड ग्रंथी आवश्यकतेपेक्षा जास्त संप्रेरक तयार करते, यामुळे वजन वेगाने कमी होणं, हृदयाची धडधड वाढणं, चिंता आणि हात थरथरणं अशी लक्षणं दिसतात. यामध्ये आपण काळजी काय घ्यायची? तर आहारात आयोडीनयुक्त मीठ, मासे आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करायचा. थायरॉईडचं कार्य तपासण्यासाठी साधारणपणे TSH, T3 आणि T4 यासारख्या रक्ताच्या चाचण्या केल्या जातात. योग्य औषधोपचार आणि नियमित जीवनशैलीमुळे थायरॉईड पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येतो.

अनुराधा पौडवाल यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत होतं. सुधीर मोघे यांचं, संगीत अरुण पौडवाल यांचं. चित्रपट माझं घर माझा संसार या रचनेबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

एक दिन शिकारी ने शिकार पकड़ने के लिए जाल बिछाया। उस जाल में

आकाशवाणीच्या निवेदकापासून सुरू झालेला प्रवास चित्रपट क्षेत्रातल्या अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता या भूमिका उत्तम रीतीने बजावणाऱ्या कलाकाराविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. रेडिओ सिलोन या आकाशवाणी केंद्रावर ज्येष्ठ निवेदक अमीन सायानी यांच्याबरोबर सुनील दत्त यांची कारकीर्द सुरू झाली, ज्यांना उत्तम निवेदक म्हणून अमीन सायानी यांनीही गौरवलं. सुनील दत्त यांचं खरं नाव बलराज दत्त. चित्रपटसृष्टीत त्यांना सुनील हे नाव मिळालं आणि त्याच नावानं अखेरपर्यंत त्यांचा प्रवास सुरू होता. रेडिओ सिलोनवर निवेदक म्हणून काम करत असताना सुनील दत्त यांनी अनेक मुलाखती घेतल्या आहेत. अशाच एका कार्यक्रमामध्ये निर्माते दिग्दर्शक रमेश सैगल यांनी सुनील दत्त यांना चित्रपटात काम करण्याची संधी दिली. चित्रपटाचं नाव होतं रेल्वे प्लॅटफॉर्म.

मेहबूब खान यांचा 1957 साली आलेला मदर इंडिया या चित्रपटामध्ये नर्गिस, राजेंद्र कुमार, राजकुमार आणि सुनील दत्त यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारतातील ग्रामीण जीवन दर्शवणारा, पतीच्या पाठीमागे आपल्या मुलांना खंबीरपणे सांभाळणारी स्त्रीची भूमिका यामध्ये नर्गिसने साकारली होती. या चित्रपटाला नौशाद यांचं संगीत आहे, ज्यामध्ये वेस्टर्न क्लासिकल म्युझिकचाही वापर केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही तुफान चालला. त्या काळी सगळ्यात जास्त खर्च झालेला हा चित्रपट होता. आजही मदर इंडिया हा चित्रपट एक माइलस्टोन म्हणून पाहिला जातो. 1957 सालचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून फिल्मफेअर पुरस्कारही या चित्रपटाला मिळाला. मदर इंडियासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नर्गिसला, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून मेहबूब खान यांनाही पुरस्कार मिळाला. मदर इंडिया या चित्रपटानं सुनील दत्त यांच्या आयुष्यात दोन गोष्टी आल्या, त्या म्हणजे या चित्रपटानं त्यांच्यातला उत्तम अभिनेता लोकांना कळला आणि त्यांना त्यांची ड्रीमगर्ल मिळाली, ती म्हणजे नर्गिस. मदर इंडिया चित्रपटातला बिरजू आजही अनेकांच्या लक्षात आहे. श्रोतेहो, अनेक मुलाखती घेणारे सुनील दत्त अभिनेत्री नर्गिस यांची मुलाखत मात्र घेऊ शकले नाहीत, कारण नर्गिस यांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असताना त्यांची मुलाखत घेणं सुनील दत्त यांना जमलंच नाही.

एक ही रास्ता, गुमराह, वक्त, हमराज, पडोसन, रेशमा और शेरा हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. श्रोतेहो, मदर इंडिया या चित्रपटाच्या सेटवर लागलेल्या आगीतून नर्गिस यांना वाचवण्यासाठी सुनील दत्त यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. आणि हाच तो क्षण ज्यावेळी नर्गिस या अभिनेत्रीनेही शांत संयमी व्यक्तिमत्व असणाऱ्या सुनील दत्त यांच्या प्रेमाचा स्वीकार केला. कारण आगीच्या या प्रसंगामुळे सुनील दत्त यांनाही खूप दुखापत झाली होती. त्यामुळे दोघंही एकमेकांची काळजी घेत होते आणि जीवनाचा जोडीदार म्हणून एकमेकांना मनोमन पसंतही करत होते.

1950 ते 1960 दशकातले अनेक हिट चित्रपट सुनील दत्त यांच्या नावावर आहेत. साधना, सुजाता, खानदान, मुझे जीने दो आणि पडोसन हा चित्रपट तर कुणीच विसरणार नाही.

0: ఏక పేరైనా, యా గోడా బోల్లా, యా చతుర బోల్లా, గా.
1: ఏక చతుర నారే.

1968 मध्ये सुनील दत्त यांनी मनका मीत या चित्रपटाची निर्मिती केली, ज्यात त्यांचा लहान भाऊ सोम दत्त हिरो होता आणि चित्रपटसृष्टीतील गाजलेला अभिनेता खलनायक विनोद खन्ना यांनाही या चित्रपटात भूमिका मिळाली होती. रेश्मा और शेरा या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांनाही सुनील दत्त यांनी कास्ट केलं होतं. त्यानंतरच्या काळातले सुनील दत्त यांचे चित्रपट फारसे चालले नाहीत.

0: पण पुन्हा एकदा सुनील दत्त प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले ते म्हणजे प्राण जाय पर वचन न जाय, नागिन, जानी दुश्मन आणि शान यासारख्या चित्रपटातून. सुनील दत्त आणि नर्गिस यांची 3 मुलं, त्यापैकी संजय दत्त हे देखील अभिनेते आहेत. प्रिया दत्त राजकारणात सक्रिय आणि नम्रता दत्त यांनी कुमार गौरव या अभिनेत्याशी लग्न केलं आणि त्याही चित्रपटसृष्टीतच वावरतात.
1: Mm-hmm.

0: शोर
1: पवन कर शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

0: का हार पुकारे, आजा आजा रे तुझको मेरा प्यार पुकारे।
1: श्रोते हो, सुख दुःखाचा पाठशिवणीचा खेळ प्रत्येकाच्या आयुष्यात असतो। आपण ज्यांना आयडॉल मानतो वा एखाद्या क्षेत्रात उच्चस्थानी असलेल्या व्यक्तीला सुद्धा त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काही कठीण प्रसंगांना सामोरं जावंच लागतं। सुनील दत्त आणि नरगिस यांचा मुलगा संजय दत्त यालाही चित्रपटाची आवड असल्यामुळे त्याच्याकरता रॉकी

2003 साली मुन्नाभाई MBBS या चित्रपटात सुनील दत्त पुन्हा आपल्याला पाहायला मिळाले. या चित्रपटातले पिता पुत्र यांची जोडी जी प्रत्यक्षातही आहे ती प्रेक्षकांना खूपच आवडली. चित्रपट क्षेत्राप्रमाणेच राजकारणातही सुनील दत्त यांनी आपला ठसा उमटवला. भारतीय चित्रपट क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांबरोबर राजकारण आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर म्हणून सुनील दत्त यांचं नाव नक्कीच घेतलं जाईल.

रेल्वे प्लॅटफॉर्मपासून सुरू झालेली ही सफर 2003 साली मुन्नाभाई MBBS या सुपरहिट चित्रपटापर्यंत येऊन पोचली. अच्छा गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये सुनील दत्त यांच्यावर चित्रित झालेल्या आणि त्यांनी दिग्दर्शित केलेल्या काही चित्रपटातली गाणी मी घेऊन आले खास तुमच्याकरता. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये सुनील दत्त यांच्यावर चित्रित झालेली काही गीतं आम्ही आपल्याकरता घेऊन आलो होतो. कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं पूर्वा खालगावकर यांनी. श्रोते हो, या पहिल्या प्रसारण सभेतून मी रेडिओ सखी पूर्वा खालगावकर आता आपला निरोप घेते. यानंतरचे कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्र म्हणजे मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम, तेव्हा जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

नमस्कार श्रोते हो आणि मैत्रिणींनो, वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते. हे पुरस्कार 3 श्रेणींमध्ये दिले जातात. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे पुरस्कार कला, साहित्य, शिक्षण, विज्ञान, समाजकार्य, क्रीडा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिले जातात. अभिमानाची बाब म्हणजे यंदा 131 पुरस्कारांपैकी महाराष्ट्रातील 15 दिग्गजांना विविध क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी गौरवण्यात आलंय. यात पद्मविभूषण पुरस्कारांमध्ये धर्मेंद्र सिंग देओल यांना कला पुरस्कार, केटी थॉमस यांना पब्लिक अफेअर्स, त्यानंतर एन राजम यांना कला पुरस्कार, व्ही एस अच्युतानंद तसेच पी नारायण यांना साहित्य आणि शिक्षण पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कारांमध्ये अलका याज्ञिक यांना कला पुरस्कार, उदय कोटक यांना व्यापार पुरस्कार, पियुष पांडे यांना कला पुरस्कार, तसेच पद्मश्री यामध्ये अर्मेडा फर्नांडिस यांना औषध, अशोक खाडे यांना व्यापार, भिकल्या धिंड कला पुरस्कार, जनार्दन बोटे यांना सामाजिक कार्य, जुजेरवासी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी,

तसेच माधव रंगनाथन यांना कला, रघुवीर खेडकर यांना कला पुरस्कार, रोहित शर्मा यांना खेळ, सतीश शहा यांना मरणोत्तर कला पुरस्कार, सत्यनारायण नुवाल यांना व्यापार, तसेच श्रीरंग लाड यांना शेतीबाबतीत कला पुरस्कार घोषित केला आहे. आज संध्याकाळी पहिल्या टप्प्यातले पुरस्कार राष्ट्रपती भवन दिल्ली येथे माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. सर्व पुरस्कर्त्यांना आमचा मानाचा सलाम आणि खूप खूप शुभेच्छा.

0: श्रोते हो आणि मैत्रिणींनो, सध्या रणरणत्या मे महिन्याच्या उन्हाळ्यात अंगाची अक्षरशः लाही लाही होत आहे आणि या अशा प्रचंड उकाड्यात खरं तर पाण्याचं महत्त्व आणखी प्रकर्षानं जाणवू लागलंय. पृथ्वी तलावरचा पाण्याचा तुटवडा वाढत चाललाय. पाणी हे जीवन आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब हा मोलाचा आहे आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाया न दवडता पाण्याची बचत करणं तितकंच गरजेचं आहे. अशा पद्धतीची जनजागृती कीर्तनातून करून देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत आसावरी काळे. कीर्तनातून लोकप्रबोधन करत असताना आजवर त्यांनी 200 आख्यानं सादर केली आहेत. ऐकूया पाणी बचतीवरचं त्यांनी सादर केलेलं कीर्तन. त्यांना हार्मोनियमची साथ करतायत जयश्री रानडे आणि तबला साथ करतायत सच्चिदानंद सावंत. सादर करतायत कीर्तनाच्या माध्यमातून पाणी बचतीविषयीचं समाज प्रबोधन.
1: श्रीमन महागणा

होते हो. आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे अधर्वी म्हणून ज्यांना मानलं जातं ते जगद्गुरु तुकोबा राय यांचा आहे. अख्ख्या खेड्यापाड्यामध्ये मोबाईलचं नेटवर्क नसेल पण प्रत्येक घराघरामध्ये आमच्या तुकोबारायांच्या अभंगाचं नेटवर्क गेलं नाही असं होतच नाही. आणि म्हणूनच घराघरातून सकाळी उठल्यापासून श्रोते हो रात्री झोपेपर्यंत तुकाराम महाराजांचे अभंग प्रत्येकाच्या मुखामध्ये असतात. तुकाराम महाराजांची गाथा माहीत नाही असा महाराष्ट्रातला एकही मनुष्य सापडणार नाही. आणि म्हणूनच तुकोबारायांनी ज्ञानपर भक्तीपर उपदेशपर वैराग्यपर असे अनेक अभंग लिहिले आणि त्यातलाच हा उपदेशपर असा अभंग आहे. या अभंगात श्रोते हो जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतायत, पाणी हेची जीवन साचुकारे जाणा न करी विटंबना थेंब थेंब वाचवा. श्रोते हो अहो आपण पाहिलं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाण्याशिवाय आपलं सगळंच गाडं अडतं हो. आणि म्हणून पाण्याला जीवन असं म्हटलंय. पाणी नसेल तर आपण जगूच शकणार नाही. एक वेळ अन्न नसेल दोन दिवस तरी श्रोते हो आपण कसे बसे जगतो. पण पाण्याशिवाय आपलं सगळं जीवन कठीण आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय पाण्याला जीवन असं म्हणतात. आणि तो पाण्याचा प्रत्येक थेंब तहानलेल्या माणसाला त्या थेंबाचं महत्व कळतं. जसं कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन काय आहे हे तिथल्या प्रत्येक रुग्णाला कळत होते त्या ऑक्सिजनची किंमत. तसंच किंबहुना आज पाण्याची किंमत प्रत्येकाला कळते. आणि म्हणून पाणी हे जीवन आहे बरं का. आणि तो पाण्याचा थेंब कसा आहे. एक झेन कथा आहे बरं का श्रोते हो. एक दिसान नावाचे गुरु होते आणि मोठा शिष्य परिवार. एक दिवस स्नानासाठी गेलेत बरं का. आणि स्नानासाठी गेल्यानंतर स्नानाचं पाणी गरम आहे हे लक्षात आलं. आपल्या शिष्यांना सांगितलंय, बाळा जरा पाणी थोडंसं मला सोसवेल एवढं कोमट करतोस का. आणि शिष्याने गार पाण्याची बादली भरून आणली. पाणी बरोबर सेट केलं जेवढं हवं होतं तेवढं. आणि उरलेलं पाणी बाथरूम मध्ये ओतून दिलं. आमचे गिसान गुरु त्याच्यावरती खूप संतापलेत आणि म्हणतात, मूर्खा तुला कोणी अधिकार दिला या मंदिरामध्ये पाणी असं ओतून टाकण्याचा. अरे पाण्याचा थेंब किती महत्वाचा आहे माहितीये का. आणि म्हणून त्या शिष्यांनी तेव्हापासून मनाशी कुणगाठ बांधली की प्रत्येक पाण्याचा थेंब महत्वाचा आहे. आणि म्हणून तो स्वतःला तेगी सुई म्हणायला लागला आणि त्या नावाने तो स्वतःची ओळख द्यायला लागला. इतकं पाण्याचं महत्व जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात. ती तेकी सुई म्हणजे पाण्याचा एक थेंब आहे. आणि म्हणून महाराज पुढे सांगतायत आपल्याला की प्रत्येक नदी तलाव विहिरी ही आपली भूतलावरची गंगा आहे बरं का. गंगा नर्मदा सिंधू कावेरी यमुना या सगळ्या पवित्र नद्या आहेत. परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय वहंती नद्या. नद्या जणू परोपकारासाठीच वाहतात. आणि आपण काय करतो, खुशालपणे केर कचरा प्लास्टिकच्या पिशव्या गाळसाळ निर्माल्य सगळं त्या पाण्यामध्ये टाकून देतो आणि पाण्याचं प्रदूषण वाढवतो. श्रोते हो आपण शिक्षित झालो पण संस्कारित झालो का हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायचा आहे. कारण माझं घर माझा परिसर स्वच्छ राहावा पण मला जे जीवन देते ते रोजचं पाणी अस्वच्छ राहिल्यामुळे रोगराई पसरते. आणि श्रोते हो आपणच प्रदूषणालाच हातभार लावतो एक प्रकारे. ते प्रदूषण आपणच वाढवतो. आणि तसं पाहायला गेलं तर श्रोते हो पाण्यामुळेच अनेक आजारांना तोंड द्यावं लागतंय. आणि म्हणून नद्या तळे विहिरी हे जपणं हे आपलं कर्तव्य आहे. हे जलचक्र आहे ना. हे जलचक्र जर आपण पाण्याचा विनियोग

व्यवस्थित केला नाही तर पूर्णपणे थांबून जाईल. आणि एक दिवस पाणी विहीन जलविहीन पृथ्वी झाली की सगळीकडे कोरडा दुष्काळ पडेल. पशु पक्षी प्राणी सगळे पाण्याविना तडफडून तडफडून मरतील. आणि म्हणून पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. आणि म्हणून वर्णन केले साकीमध्ये पाणी नसेल तर तुम्ही

प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. एक दिवस आपल्याला असा येईल की तुमची ती सत्ता संपत्ती जमीन जुमला सोनं नाणं पुढ्यात असलं तरी पाणी नसेल तर पाण्याविना तडफडून मरू. आणि म्हणून वाळवंटात पाण्याशिवाय तडफडणाऱ्या गर्दभाच्या मुखामध्ये नाथ महाराजांनी गंगा त्याला पाजली आणि सगळ्या संतांनी आपल्याला पाण्याचं हेच महत्त्व कळवून दिले. भागवतामध्ये व्यास महर्षीनी श्रोते वर्णन केले. आपल्याला सगळ्यांना कालिया मर्दनाची कथा माहिती आहे. कालिया मर्दन केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला हाच संदेश दिलाय की त्या यमुनेचं पाणी कालिया दूषित करत होता आणि म्हणून कालियाचं मर्दन करून पाणी स्वच्छ करा आणि पर्यावरणाचा समतोल राखा हाच संदेश आपली पुराणं आपल्याला देतात नाही का. आणि म्हणून सरकार काय सगळ्या वरच्या पातळीवरून शासन सुद्धा आपल्या

आणि म्हणून त्या पाण्याच्या थेंबाचं महत्व वाळवंटात भटकणाऱ्या एखाद्या माणसाला कळतं. एक प्रवासी वाळवंटामधून चालला होता आणि अचानक जवळचा पाण्याचा साठा संपलाय बरं का, आणि तहानेनी तडफडतोय आणि समोरच एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये शिरलाय, आशा होती मनामध्ये इथे काहीतरी असेल, आणि झोपडीमध्ये गेलाय पाहिलं तर एक पाण्याची भरलेली बाटली आहे, पण ती बाटली सीलबंद केलेली आहे आणि त्या बाटलीवरती एक चिठ्ठी अडकवलेली आहे बरं का. पंप सुरू करा, पण पंप सुरू करण्यापूर्वी त्या पंपामध्ये सुरू करताना ते बाटलीवर पाणी ओता, पण मनामध्ये हे पाणी संपवलं तर आपल्याला मिळणार नाही म्हणून पाण्याची बाटली तशीच ठेवली आहे. आणि तो पंप सुरू केलाय, मोठ्या ताकदीने पंप मारायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य, सुंदर निर्मळ असं पाणी आलं त्या पंपातून बाहेर. आनंद झाला, मनमुराद मनसोक्त पाणी प्यायला, ती बाटली पाण्याची प्यायला आणि जाताना सांगून ठेवलं होतं तशी पाण्याची बाटली भरून त्याच्यावरती चिठ्ठी लिहून ठेवली, या बाटलीतलं पाणी प्या आणि पुन्हा बाटली भरून ठेवा. त्या तहानलेल्या माणसाला पाण्याची किंमत कळते, पण आपण आज भरलेलं पाणी खुशाल ओतून देतो उद्याला शिवळं झालं म्हणून. आमच्या आया बहिणी पाणवठ्यावर डोक्यावर हंडे कळशा घेऊन आज पाणी आणायला जात आहे. मे महिन्याचा काळ आहे, पाणवठे कोरडे पडलेत आणि डोळ्यातून पाणी यायची वेळ आली आहे. पाणी पाणी पाणी सगळीकडे करायची वेळ झालेली असतानाच तुकोबाराय आपल्याला शेवटच्या चरणात सांगतायत, तुका म्हणे पाणी कसं आहे, तुका म्हणे पाणी अमृत हे सम, अमृत हा समान आहे. त्या पाण्याला अमृताची उपमा दिली आहे. आपल्या सगळ्या संस्कृती नदी काठी वसल्यात बरं का, आणि आपली भारतीय संस्कृतीच मुळात नद्यांचं महत्व सांगते. त्या नदी काठी शेती सुरू आहे, सुजलाम सुफलाम अशी आपली भारतभूमी आहे, पण आता आपण त्या शेतीचं काय करतो, त्या नद्या आटवतो, विहिरी आटवतो आणि त्याच्यावरती खुशाल सिमेंटची जंगलं बांधतो.

झाड लावत नाही झाड तोडतोय, आणि त्या वृक्ष तोडीमुळेच आज सगळीकडे पाण्याचा हाहाकार माजलाय. आज पाण्याशिवाय सगळीकडे जगणं कठीण झालंय. अमृता समान असलेलं हे पाणी आपण जपून ठेवलं तर पुढच्या पिढीला वारसा मिळेल. आपल्या वाडवडिलांनी काय केलं, निदान आमच्यासाठी पाण्याचा साठा तरी जपून ठेवलाय. त्या पाण्याविना उद्या तडफडण्याची वेळ आपल्यावर येऊ नये. आणि पाण्यासारखी जी गंभीर समस्या आपल्याला सगळ्यांना तोंड द्यावं लागतंय. आज नळ 24 तास आहेत, पण नळाला पाणी 2 तास आहे की नाही शंका आहे. आणि म्हणून त्या पाण्यासाठी डोळ्यातनं हे पाणी आटू नये म्हणून तुकाराम महाराज

श्रोते हो, पाण्याचं महत्व, पाण्याचं रक्षण, पाण्याचं जतन कसं करावं हे आपण पूर्वरंगाच्या भागामध्ये ऐकलं आणि त्यालाच अनुसरून श्रोते हो, आता गंगा दशहरा सुरू आहे आणि गंगेचं प्राकट्य आहे, ती गंगा भूतलावरती कशी आली याचा थोडासा कथाभाग आपण आणि

इक्ष्वाकु कुळीचा राजा सगर अतिशय उत्तम राज्यकारभार चालू होता. सुमती आणि केशिनी नावाच्या दोन राण्या, त्या सुमतीला 60,000 पुत्र ते सगरपुत्र म्हणून ओळखले जात होते आणि केशिनीचा पुत्र असमंजस नावाप्रमाणेच, आणि त्या असमंजसाचा पुत्र पुढे अंशुमन अतिशय शूर वीर नीती संपन्न गुणवंत असा अंशुमन. हा सगर राजा 99 अश्वमेध केलेत आणि 100वा अश्वमेध यज्ञ सुरू आहे. हिमालयाच्या पायथ्याशी अश्वमेध यज्ञाची तयारी सुरू आहे. मोठा मंडप टाकलेला आहे. ऋषी मुनी साधू संत

त्या यज्ञासाठी आलेत. आणि राजा सगराने यज्ञाचा अश्व सोडलेला आहे, त्याच्या पाठोपाठ 60,000 सगर पुत्र अश्वाच्या पाठोपाठ चाललेत. यज्ञाचा अश्व या नगरीतून त्या नगरीत, त्या नगरीतून त्या नगरीत चाललेला आहे. आणि ज्या नगरीचा राजा, ज्या नगरीतून तो अश्व फिरतोय, तो राजा या सगर राजाचं मांडलिकत्व पत्करायचा. असा हा अश्व फिरत होता. इंद्राला स्वर्गामध्ये भीती वाटली की समजा भूलोकावरून हा अश्व जर स्वर्गामध्ये आला आणि 100वा अश्वमेध आहे, जो राजा चक्रवर्ती 100 यज्ञ पूर्ण करतो तो स्वर्गाचा राजा होतो, तर कदाचित माझं इंद्रपद नाहीस होईल. त्याला इंद्राला आपल्या आसनाची भीती होती आणि म्हणून इंद्र घाबरलाय. आणि इंद्राने वेषांतर केलंय, रूप बदललंय. आणि इंद्रदेव भूलोकावरती आलेत आणि राजा सगरांनी सोडलेला यज्ञाचा अश्व ज्या नगरीतून चाललाय त्या नगरीपाशी हा अश्व आणि हे 60,000 सगर पुत्र विश्रांती घेत होते दुपारच्या वेळेला, श्रोते हो. आणि त्याच वेळेला इंद्र वेश बदलून आलाय आणि इंद्राने तो अश्व पाहिलेला आहे यज्ञाचा. कारण राजा सगराला गुरूंची आज्ञा होती आणि म्हणून वर्णन केलंय.

इंद्रानी तो अश्व पळवलाय आणि पुढे घेऊन गेलाय आणि इंद्रानी तो खाली पाताळामध्ये जिथे कपिल मुनी ध्यानस्थ बसलेले आहेत त्या कपिल मुनींच्या आश्रमासमोर नेऊन बांधलाय. राजा सगराचे 60,000 पुत्र विश्रांती घेऊन जागे झालेत. पाहतात तर काय, यज्ञाचा अश्व कुठे दिसत नाहीये. इकडे तिकडे पाहताय, संपूर्ण पृथ्वी धुंडून काढली पण अश्व काही सापडला नाही. घाबरलेत आणि तेव्हा पृथ्वी खोदायला सुरुवात केली आणि पृथ्वी खोदता खोदता खोदता ते पाताळामध्ये पोहोचलेत आणि तो थेट रस्ता कपिल मुनींच्या आश्रमासमोर गेलाय. कपिल मुनी ध्यानस्थ बसलेत दिंडीत वर्ण.

असं वाटलं त्या सगरो पुत्रांना की हा ढोंगी आहे, यानेच हा अश्व पळवून आणलाय आणि आता ध्यानाला बसलाय. म्हणून त्या 60,000 सगर पुत्रांनी त्या कपिल मुनींना खूप दोष द्यायला सुरुवात केलेत आणि त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेलेत श्रोते हो. पण ते कपिल मुनी आहेत आणि जेव्हा हळूहळू ते ध्यानातून बाहेर आलेत, डोळे उघडता क्षणीच त्या 60,000 सगरपुत्रांची राख झालेली आहे, भस्मसात झालेले आहेत सगरपुत्र. आणि इकडे राजा सगर आपल्या अश्वाची आणि आपल्या पुत्रांची वाट बघतोय. एवढा कालावधी लोटला, आपला अश्वही परत आला नाही, यज्ञ कधी होणार आणि आपले 60,000 पुत्र गेले कुठे, आणि याची वाट पाहतायत. आणि शेवटी अंशुमनला पाठवलंय, जा बाबा त्यांना शोध घेऊन ये. आणि अंशुमन निघालाय, सगळी पृथ्वी धुंडाळली पण कुठेही ते त्याचे काका त्याला सापडत नाही. 60,000 आहेत चुलते आणि आपला यज्ञाचा अश्व सापडत नाहीये. आणि म्हणून शोधत शोधत शोधत निघालाय. आणि अंशुमनला सुद्धा त्या सगर पुत्रांनी खोदलेला पाताळाचा रस्ता सापडलाय. आणि तो पाताळाचा रस्ता शोधत शोधत आलाय आणि अंशुमननी पाहिलं

कपिल मुनींच्या आश्रमासमोर त्या आपल्या 60,000 चुलत्यांच्या शरीराची राख झालेली आहे, भस्म झालेला आहे, ते पाहिलं आणि खूप वाईट वाटलंय आणि म्हणून वर्णन केलं आरीमध्ये.

आशिष दिदला ऋषिनी होईल उद्धार गंगा जल स्पर्शानी. अंशुमन राजाने कपिल मुनींना नमस्कार केलाय, सगळा वृत्तांत सांगितलाय. कपिल मुनी म्हणतात, राजा घाबरू नकोस, ज्या वेळेला ही स्वर्गातली गंगा पृथ्वी तलावरून पाताळात येईल आणि ज्या वेळेला या गंगा जलाचा स्पर्श या सगळ्या सगर पुत्रांना होईल त्यावेळेला आणि त्यांना मुक्ती मिळेल. अंशुमनला आनंद झालाय, आपला यज्ञाचा अश्व घेतलाय आणि तो अश्व घेऊन सगराकडे आलाय आणि तिथे तो यज्ञाचा अश्व आल्यानंतर यथा सांग अश्वमेध यज्ञ पूर्ण झालेला आहे. राजा सगराने अश्वमेध 100 पूर्ण केल्यानंतर अंशुमनवरती आपला राज्य कारभार सोपवलाय आणि राजा सगर हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेलाय. आता अंशुमनला काळजी वाटते, आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळाली पाहिजे आणि म्हणून कपिल मुनींनी सांगितलं होतं तू गंगेची आराधना कर आणि म्हणून या अंशुमननी गंगेची तपश्चर्या करायला सुरुवात केली. एकीकडे राज्य कारभार आणि एकीकडे या गंगा मातेची तपश्चर्या, पण फळ आलं नाही हो, तपश्चर्येला फळ आलं नाही. होता होता होता अंशुमानचा कारभारही संपायची वेळ आलेली आहे, त्याचा कालावधीही संपायला आलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढचा त्या इक्ष्वाकू कुळाचा राजा दिलीप, राजा दिलीपाला गादीवर बसवलंय आणि अंशुमन सुद्धा हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेलेला आहे आणि त्यानंतर राजा दिलीपाची कारकीर्द सुरू झाली, राज्य कारभार सुरू झालेला आहे आणि राज्य कारभार सुरू केलाय, पण त्यांनीही आपल्या या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून गंगेची आराधना केली, गंगेची तपश्चर्या केली, पण नाही हो, त्याच्याही तपश्चर्येला यश आलं नाही. पुढे तोही थकला, त्याचीही कारकीर्द संपायला आली आणि त्यांनी आपला पुत्र भगीरथ, या भगीरथाला राज्य कारभार सोपवलाय आणि राजा भगीरथ आता राजा झालेला आहे आणि आता आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून मनामध्ये खंत आहे आणि गंगेची आराधना सुरू केली, गंगेची तपश्चर्या सुरू केली. अवी तपश्चर्या किती खडतर होती, दिवस 2 दिवसाची होती का, हजारो वर्ष.

अशी हजारो वर्ष तपश्चर्या केली भगीरथानी, आणि म्हणून खरोखर भगीरथ प्रयत्न आहेत. आणि त्याच्या तपश्चर्येला गंगा माता प्रसन्न झाली, आनंद झालाय, गंगेचा जय जयकार केलाय. आणि गंगा माता म्हणाली, मी प्रसन्न आहे, मी तुला काय वर देऊ. भगीरथानी सगळी अडचण सांगितली. गंगा माता म्हणते, मी यायला तयार आहे, पण माझ्या दोन अटी आहेत बरं का भगीरथा. अरे तिथे माझा हा

सांग मी आणि असं सांगितलंय तेव्हा राजा भगीरथ म्हणतोय माता गंगा माता अग एक भगवान शिवांशिवाय कोणीही तुझा हा आवेग धारण करू शकणार नाही आणि म्हणून गंगा माता म्हणते राजा भगीरथा आता तू भगवान शिवाची आराधना कर आणि म्हणून म्हणाला मी शिवाची आराधना करेन पण माते दुसरे

तुझा जो प्रश्न आहे, अगं आज सुद्धा कलियुग असलं तरी या भूलोकावरती काही सज्जन तर आहेत, ऋषी मुनी संत इतके सज्जन आहेत आणि त्यांच्या पदस्पर्शाने तुझं मालिन्य नाहीस होईल. कितीही पापी लोकांनी तुझं जल जरी प्रदूषित केलं, पाप

नाय म्हणून शंकरांची आराधना केलीत आणि भगवान शिवशंकर प्रसन्न झालेत आणि गंगेला जटेमध्ये धारण करायची तयारी दाखवली. विष्णूंच्या पदकमलापासून निघाली म्हणून ती विष्णुपदी. शंकराने आपल्या जटेमध्ये श्रोतेहो तिला धारण केले आणि तिच्या प्रवाहाचा वेग भूलोकावरती सोडलाय. स्वर्गातून निघाले भूलोकावरती आले आणि गंगा मागे आहे. राजा भगीरथ पुढे चाललाय रथातून आणि तेवढ्यामध्ये जन्नू ऋषींच्या आश्रमामध्ये या गंगेचा प्रवाह अडला गेलाय आणि म्हणून पुन्हा भगीरथाने प्रार्थना केली आणि म्हणून ती जन्नू ऋषींच्या आश्रमावरून वाहत गेली म्हणून तिचं नाव जान्हवी असं सुद्धा पडलेलं आहे. आणि ती वाहते भगीरथ पुढे चाललाय गंगा मागून चालले. सगळे प्रदेश पावन केलेत आणि तीन मार्गाने गेली स्वर्ग पृथ्वी आणि पुढे त्या भगीरथाबरोबर पाताळात गेले आणि म्हणून तिला त्रिपथगामिनी असं म्हटलंय. इंद्राच्या नगरीत सुद्धा ऐश्वर प्राप्त करून देणारी म्हणून अलकनंदा असं सुद्धा तिला म्हटलं जातं. मंदाकिनी असं सुद्धा तिला म्हटलं जातं. अशी ही गंगा भगीरथ प्रयत्नाने भूतलावरती आली आणि भगीरथाच्या पाठोपाठ त्या कपिल मुनींच्या आश्रमामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर त्या गंगेच्या प्रवाहाचा स्पर्श त्या सगर पुत्रांना झाला आणि श्रोते हो सगळ्या सगर पुत्रांना मुक्ती मिळाली आणि त्यांना मोक्ष मिळून ते स्वर्गात देवरूप धारण केले आणि देवरूप होऊन त्या सगर पुत्रांनी या भगीरथावरती पुष्पवृष्टी केली आणि तेव्हापासून भगीरथाने ही गंगा भूतलावरती आणलेली आहे. म्हणून गंगा माता इतकी पवित्र आहे. आज तिचं जल आज गंगा दशहरा चालू आहे आणि त्यानिमित्ताने तिचं स्मरण करून आपल्या भूतलावरती ज्या नद्या पाण्याचे स्रोत विहिरी तलाव तळी जे काय आहे त्याचं प्रदूषण थांबवणं आणि पर्यावरणाला हातभार लावून आपण श्रोते हो सगळ्यांनीच ही काळजी घेऊया की तो पाण्याचा साठा ती गंगा भूतलावरची आपल्याला शेवटपर्यंत कशी सांभाळता येईल. कारण जगन्नाथ पंडितांना सुद्धा रावलं नाही आणि म्हणून त्यांनी गंगेची पूजा करून त्या गंगेची प्रार्थना केली आणि गंगालहरी असं 52 श्लोकांचं चरित्र पूर्ण केलंय आणि म्हणून त्या गंगेला आपण वंदन करूया त्या गंगेला प्रार्थना करूया आणि गंगा मातेचा आशीर्वाद घेऊन जसं सगळ्या संतांनी आपल्याला आपल्या अभंग वाणीतून संदेश दिलाय उपदेश केलाय त्यांच्याच मार्गावरून चालूया. कारण तीच गंगा आपलं फक्त पापाचं क्षालन करत नाही. आपण काया वाचा मने जी पाप करतो ती आपल्याला कळत सुद्धा नाहीत आणि म्हणून दशहरा दहांचा नाश करणारी दहांचं हरण करणारा म्हणून असा हा दशहरा असा हा गंगेचा उत्सव संपूर्ण भारतवर्षामध्ये साजरा केला जातो. त्या गंगेला या गीतातून आपण वंदन करूया आणि तिची प्रार्थना करूया.

नाले यांना जे आपण प्रदूषित करतोय, कचरा टाकून आपणच रोगराई वाढवतोय आणि आपल्या आयुष्यावरती आपल्या आरोग्यावरती आपणच घाला मारतोय. आणि म्हणूनच आपल्याला संदेश देत आहे जगद्गुरु तुकाराम महाराज, अरे तुम्ही सुशिक्षित आहात आणि म्हणूनच या सुशिक्षितपणाचाच तुम्ही जरा विचार करा आणि पुढच्या आपल्या पिढीला हा पाण्याचा ठेवा, जतन करून ठेवा की जेणेकरून येणारी पुढची पिढी या पाण्याविना तडफडणार नाही. कारण आज आपण पाण्याविना काय हाल होत आहेत हे संपूर्ण चराचरात पाहतोय. अहो जलचरांचं सुद्धा जीवन या पाण्यावरतीच अवलंबून नाही का, आणि म्हणून त्या जलचरांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद आहे. म्हणून विहिरींची सुद्धा आपण गंगा म्हणून पूजा करूया. त्या नर्मदेचं नुसतं श्रोतेव नाव घेतलं तरी सुद्धा नर्मदे हर हर म्हटल्यानंतर नुसत्या नावाने आपल्या पापांचं क्षालन होतं, तर गंगा प्रत्यक्ष अवतरली तर आपली सगळीच पाप नाहीशी होतील. आणि म्हणून काया वाचा मने त्या गंगेला शरण जाऊया. आणि सगळ्या संतांनी आपल्याला श्रोतेव सांगून ठेवले, प्रत्येक गोष्ट जपून वापरा. आणि म्हणून पाण्याचा साठा जो मर्यादित आहे त्या पाण्याचा साठा जपून वापरला तर पुढच्या पिढीला आपल्याला पुढच्या बिकट समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा राय मूळ पद्यात

अशी ही गंगा माता आपल्याला सगळ्यांना पावन करणारी. अहो त्या गंगेच्या पात्रामध्ये नुसतं आपण पाय बुडवले तरी सुद्धा आपली सगळी पाप नाहीशी होतात. ती गंगा आज अवतरली आहे, गंगा आली रे अंगणी, आणि ती गंगा आपल्या अंगणामध्ये आली आहे. अहो या गंगेच्या उपमा कोणाकोणाला द्याव्यात? वाघ गंगा आहे, भक्तिरसाची गंगा आहे, ज्ञानाची गंगा आहे, किंबहुना संत सहवास आपल्याला मिळतो, ही सुद्धा संत सहवासाची आपल्याला मिळालेली गंगा आहे. त्या गंगेत आपण स्नान करूया आणि त्या गंगेने पवित्र होऊया, आणि म्हणून याच गंगेचं स्मरण करून या भूलोकावरती असलेले नद्या

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं कीर्तनाच्या माध्यमातून पाणी बचतीविषयीचं समाज प्रबोधन. कीर्तनकार होत्या आसावरी काळे आणि त्यांना हार्मोनियमची साथ केली होती जयश्री रानडे यांनी, तसंच तबला साथ केली होती सच्चिदानंद सावंत यांनी.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं। त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते। कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल।
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो।
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे, वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही।
2: श्रोते हो, उद्या मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी

12 वाजता वनिता मंडळात आपण ऐकू शकाल. कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात यात सहभागी होतील दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळाची निर्मिती असलेलं पाणी बचतीविषयीचं कीर्तन. सहभागी झाल्या होत्या आसावरी काळे, जयश्री रानडे आणि सच्चिदानंद सावंत. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे यांच्यासह सुहिता, चेतना, मधुलिका आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते.

श्रोतेहो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. ठीक 1 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी समाचार हे बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातलं अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरातलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत दिलंय निलेश मोहरीर यांनी.

श्रोते हो आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीत बहार. श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही

0: गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया ऑक्सिजन या चित्रपटातलं वैशाली सामंत आणि आनंद शिंदे यांच्या स्वरातलं गुरु ठाकूर यांचं गीत. या गीताला संगीत दिलंय अजय अतुल यांनी.

श्रोतेहो, ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीत बहार इथे संपतोय. ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई.

0: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 25 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळं देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं प्रधानमंत्र्यांनी जनतेला केली आहेत. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या.
1: For businesses and common people, it can mean higher fuel cost, delayed cargo, costlier shipping, shortage of inputs, pressure on working capital, and uncertainty in export orders. Just imagine all of them coming together because of that West Asia crisis. What is the sense of uncertainty that small unit will feel, and will they be in a position to make some kind of a plan? It's a big challenge even for countries, not just for India, for many other countries.
0: पेट्रोल आणि डिझेलचे दर आज अनुक्रमे 2.61 रुपये आणि 2.71 रुपयांनी वाढले. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111 रुपये 21 पैसे प्रतिलिटर तर डिझेल

चे दर 97.83 रुपये प्रति लिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रति लिटर दरानं मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराणच्या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महिन्याभरात चौथ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीबद्दल सरकारवर टीका केली आहे. आपण अनेक महिन्यांपासून आर्थिक संकट येईल असा इशारा देत होतो असं त्यांनी म्हटलं आहे. इराणबरोबर कोणताही करार घाईनं करू नये असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन प्रतिनिधींना सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 शस्त्रसंधीला मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर निर्बंधाबाबत वाटाघाटी यांचा समावेश आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोश्तबा खामेनी गुप्त ठिकाणी रवाना झाल्याचं वृत्त अमेरिकन गुप्तवार्ता विभागाच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं दिलं आहे. इस्रायलनं चालवलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी दरम्यान मोश्तबा खामेनी जखमी झाले असून त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलं आहे. इस्रायल आणि अमेरिकेबरोबर संघर्ष सुरू झाल्यानंतर आजपर्यंत मोश्तबा खामेनी जनतेसमोर आलेले नाहीत. क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक उद्या नवी दिल्ली इथं होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सु मोतेगी या बैठकीत सहभागी होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. महत्वाच्या मुद्द्यांवर क्वाड देशांचं परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रूपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली, ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदिम निर्विघ्नपणे सुरू राहावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी आज सकाळी ताजमहलला भेट दिली. विशेष विमानानं आग्रा इथल्या खेरिया विमानतळावर सकाळी 10 त्यांचं आगमन झालं. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता वाढल्यानं कच्च्या तेलाचे भाव काहीसे नरमले आहेत. मे महिन्यात प्रथमच ब्रेंट क्रूड प्रतिबॅलर $100 कमी दरावर उतरला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 ऐकायला मिळेल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं.
नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटे होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या

0: याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेकालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. महाराष्ट्रात आज दोन वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे एक चारचाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून आणखी शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रीतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला. त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेले वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले. दरम्यान अपघातस्थळी मदतकार्य करत असताना लळिंग टोल नाक्यावरील काही कर्मचाऱ्यांचाही अपघात झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मदत तसंच अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना अशा मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्यो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन उघड. पीबी कुलकर्णी, आरसीसी क्लास संचालक शिवराज मोठेगावकर यांच्यानंतर काही डॉक्टरही सीबीआयच्या रडारवर. महाराष्ट्र राज्य स्थापना दिन लातूरमध्ये उत्साह साजरा. पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण. आणि बोथी इथं नदी खोलीकरण आणि रुंदीकरण कामाचा शुभारंभ.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
3: नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणाचं लातूर कनेक्शन उघड झालं आहे. या प्रकरणी तपासाला वेग आला असून केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं तपासाची व्याप्ती वाढवली आहे. लातूरच्या दयानंद महाविद्यालयातले निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी याला सर्वप्रथम अटक करण्यात आली. तो केमिस्ट्री विषयाची प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित होता. त्यानंतर आरसीसी क्लासचा संचालक शिवराज मोठेगावकर यालाही सीबीआयने ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याच्या क्लासचीही झडती घेण्यात आली. कथित मॉक टेस्टमधील प्रश्न आणि मूळ प्रश्नपत्रिकेतलं साम्य तपासलं जात आहे. या प्रकरणात लातूर शहरातले डॉक्टर मनोज शिरुरे यालाही सीबीआयनं ताब्यात घेतलं. डॉक्टर मनोज देशमुख आणि डॉक्टर विनोद स्वामी यांचीही सीबीआयनं कसून चौकशी केली. आपल्या पाल्यांसाठी प्रश्नपत्रिका विकत घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. कॅन आणि बॅरलमधून पेट्रोल डिझेल विक्री केल्याप्रकरणी प्रशासनानं मोठी कारवाई करत 2 पेट्रोल पंपांचा इंधन पुरवठा निलंबित केला आहे. जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांच्या आदेशानंतर हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीनं मंत्री पेट्रोलियम आणि रजनी पेट्रोलियम या पंपांवर कारवाई केली. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या इतर पंपांवरही कठोर कारवाईचा इशारा प्रशासनानं दिला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त लातूर इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते झालं. यावेळी विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी आणि संस्थांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना पालकमंत्र्यांनी लातूर जिल्ह्यानं उद्योग, तंत्रज्ञान आणि शेती क्षेत्रात महत्वपूर्ण प्रगती साधल्याचं सांगितलं. तसंच पाणी टंचाई निवारण, रस्ते विकास आणि आरोग्य सुविधांसाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट केलं. चाकूर तालुक्यातल्या बोथी इथं गाळमुक्त धरण गाळेयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नदी खोलीकरण आणि रुंदीकरण कामाचा शुभारंभ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. गावात पडणारं पावसाचं पाणी गावातच जिरवण्यासाठी जलतारासारख्या उपक्रमांमध्ये ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राज्य शासनाच्या 2026 ते 2047 या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी 300 कोटी वृक्षारोपण अभियानाच्या पार्श्वभूमीवर

लातूर जिल्ह्यात वृक्षारोपणासाठी योग्य जमिनींची लँड बँक तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी दिल्या आहेत. सर्व शासकीय विभागांना सूक्ष्म नियोजन करून मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक तालुक्यातील शासकीय कार्यालय परिसर, मोकळ्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा जमीन, गायरान पडीक जमीन तसंच इच्छुक शेतकऱ्यांच्या जमिनींचं सर्वेक्षण तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. हवामानातील वाढती अनिश्चितता, अवकाळी पाऊस आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं उत्पन्न शाश्वत करण्यासाठी नानाजी देशमुख

0: सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. हवामानातील वाढती अनिश्चितता, अवकाळी पाऊस आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं उत्पन्न शाश्वत करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा अंतर्गत लातूर जिल्ह्यात हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान CRT प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. नवीन तंत्रज्ञानाची किमया न्यारी, कमी खर्चात जास्त उत्पन्नाची हमी या संकल्पनेवर आधारित हे अभियान खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी महत्वाचं ठरणार आहे. या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सुसंगत शेती पद्धती अवलंबण्याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी लातूर जिल्हा प्रशासनानं पाणी टंचाई निवारण आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. जळकोट तालुक्यात सध्या 2 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून जिल्हाभरात 35 खासगी विहिरी आणि विंधन विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. लातूर शहरातील बोधेनगर परिसरात पाण्याच्या खड्ड्यात बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला. दिव्या उबाळे आणि कार्तिक कांबळे अशी मृत मुलांची नावे आहेत. टँकरसाठी पाणी साठवण्याच्या उद्देशानं करण्यात आलेल्या खोल खड्ड्यात खेळताना ते दोघं पडले. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करून शहरातले धोकादायक खड्डे तातडीनं बुजवावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. लातूरमध्ये गोवंश संरक्षणासाठी विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या वतीनं भव्य दिंडी काढण्यात आली. उदगीरमध्ये बागेश्वर महाराजांच्या वक्तव्याविरोधात विविध संघटनांकडून निषेध आंदोलन करण्यात आलं. लातूर पोलीस दलानं NDPS प्रकरणातील 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जाळून नष्ट केले. लायन्स क्लब ऑफ लातूर सिटीच्या वतीनं आयोजित सन्मान कर्तृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात आकाशवाणीचे वार्ताहर शशिकांत पाटील यांचा गौरव करण्यात आला.
1: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 1:45 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया ऋषिकेश कामेरकर यांच्या स्वरात अशोक बागवे यांचं हे गीत.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: श्रोत्या हो, भावदराच्या शेवटी आपण ऐकूया उत्तरा केळकर यांच्या स्वरात सुरेश भट यांची ही रचना.

0: श्रोते हो या गीताबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय. दुपारचे 1:55 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेद.
2: प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या पहिल्याच कादंबरीला 2025 सालातील साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर झाला. या कादंबरीत मुंबईत संघर्ष करत जगणाऱ्या एका तरुणाचं अत्यंत प्रत्ययकारी चित्रण येतं. चाळ संस्कृतीत राहणारा, मित्रासोबत भाड्याने खोली शेअर करणारा आणि गावाकडच्या कुटुंबासाठी कमावणारा हा नायक असंख्य स्थलांतरित तरुणांचा प्रतिनिधी वाटतो. अस्थिर नोकऱ्या, खानावळीतलं जेवण, रोजच्या खर्चाची तारेवरची कसरत आणि भविष्याची अनिश्चितता या सगळ्यातून तो बापडा मार्ग काढण्याचा प्रयत्न करत राहतो. या कादंबरीत मोठ्या शहरातल्या एकटेपणाची जाणीव ठळकपणे दिसते. त्याचबरोबर कष्टकरी वर्गाचं जगणं, हातगाडीवर काम करणारे मजूर, घरकाम करणाऱ्या स्त्रिया यांचं वास्तववादी चित्रणही लक्षवेधी आहे. कादंबरीची भाषा ही तिचं मोठं बलस्थान आहे. चाळीत झोपड्यात राहणाऱ्या निम्न मध्यमवर्गीयांची बेधडक, उघड आणि कधीकधी शिवराळ वाटणारी भाषा नायकाच्या मनस्थितीला अस्सलपणे व्यक्त करते. त्यामुळे त्याचा राग, असहाय्यता आणि चीड वाचकांपर्यंत थेट पोहोचते. घटनांचं चित्रणही तितकंच प्रभावी आहे. दादर, माटुंगा, मस्जिद अशा भागांचं वर्णन केवळ पार्श्वभूमी न राहता त्या त्या जागांचा जिवंत अनुभव देतं. रस्त्यांवरची गर्दी, फेरीवाले, कष्टकरी आणि त्यातून निर्माण होणारं चिकट चित्र म्हणजे कोलाज हे या शहराचं वास्तव उभं करतं. नायकाच्या आयुष्यात संगीताचं विशेष स्थान आहे. संगीत त्याच्या भावविश्वाला आकार देतं. काही ठिकाणी त्याचं चिंतन लांबतं असं वाटतं, तरीही प्रसंग चित्रणाची कादंबरीकाराची ताकद अनेक ठिकाणी जाणवते, विशेषतः शेवटच्या भागातल्या राड्याच्या प्रसंगात. या कादंबरीतल्या नायकाचा प्रवासही भटका आणि भणंग, एका झाडाची सवेन व्हावी, एका स्थानाची सवेन व्हावी असा आहे. गावाची ओढ आहे पण शहराशिवाय तरणोपाय नाही हे तो पक्क जाणून आहे. सगळीकडे असून कुठेच नसणारा नायक कोणत्याच गोष्टीत मर्यादेपेक्षा जास्त गुंतून पडत नाही किंवा समोरच्याला गुंतवून ठेवत नाही, कारण त्याला आपल्या मर्यादा माहीत आहेत आणि आपलं भविष्यही माहीत आहे. अकाली वयात जबाबदारी अंगावर पडलेला, तरीही जबाबदारीपासून अजिबात पळणं काढणारा नायक आपल्याला आवडून जातो. या सगळ्यात अधूनमधून घुसमटत विस्कटत जाणारा आणि आपली यातून आता सुटका नाही हे कळलेला नायक कादंबरीच्या उत्तरार्धात वाचकाला अधिक गुंतवून ठेवतो. आपल्या निवेदनातून अधिकाधिक चिंतनाच्या पातळीवर जातो.

0: या सगळ्या संघर्षातही नायकाच्या मनात करुणा आणि प्रामाणिकपणा टिकून राहतात. इतर पात्रांसोबतच्या नात्यातून त्याची संवेदनशीलता दिसून येते. तो वास्तव स्वीकारतो पण त्याच्याशी झुंज देत राहतो. गाव आणि शहर यांच्यात अडकलेला नायकाचा आत्मसंघर्ष प्रभावीपणे व्यक्त होतो. एकूणच ही कादंबरी एका संवेदनशील विचारशील तरुणाच्या घुसमटीची आणि जगण्याचा अर्थ शोधण्याच्या धडपडीची कथा आहे. काय लिहितो तो? खूप वेळ नुसता बसून राहतो. आधी वाटलं नुसतं बसून राहावं, नंतर वाटलं नुसतं बसून राहण्यात अर्थ नाही, पण नंतर वाटलं नुसतं बसून राहण्यातही सजीव क्रिया आहे. त्यात गोष्ट आहे, तिला अर्थ आहे, त्यात आपणत. गोष्टी सांगितल्या नाहीत तर त्या मरतात हे त्यातल्या त्यात खोटं वाटतं. सांगणं सुरूच असतं प्रत्येकाचं. दुसऱ्यांना सांगितलंच पाहिजे अशी अट नको. गोष्टीला ती अट मारते. गोष्ट जिवंत असते कायम, असं सांगणारा हा नायक लेखक. ही कादंबरी आजच्या तरुण पिढीच्या भावविश्वाचा, घुसमटीचा, एकट्या आणि एकाकी भावनेचा एक कोलाज आहे जो अनेकांना आपलासा वाटेल.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आज आपण कोकम लागवड याविषयी माहिती घेऊया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. शेतकरी मित्र हो नमस्कार. मित्र हो, आपल्या कोकणामधलं उष्ण दमट हवामान हे कोकम या फळझाडासाठी चांगलं मानवणारं आहे. कोकमाच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनी उपयुक्त आहेत. कोकमामध्ये रोपापासून लागवड केली तर सुमारे 50% नर आणि 50% मादी झाडं निघतात. खात्रीशीर मादी झाडं मिळवण्यासाठी कलम पद्धतीचा वापर करणं गरजेचं आहे. त्यासाठीच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं मृतकाष्ठ कलम पद्धत विकसित केली आहे. लागवडीत 90% मादी आणि 10% नराची झाडं ठेवावीत. कोकमाच्या कोकण अमृता या जातीची फळं मध्यम आकाराची, जाड सालीची आणि आकर्षक लाल रंगाची असून भरपूर उत्पन्न देणारी आहेत. याच्या एका झाडापासून 140 किलो इतकं उत्पन्न मिळू शकतं आणि विशेष म्हणजे याचं उत्पन्न हे पावसापूर्वी मिळतं, त्यामुळे फळांचं नुकसान होत नाही. कोकण हातीस ही डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं 2006 विकसित केलेली मादी जात आहे. या जातीची फळं मोठी, जाड सालीची आणि गर्द लाल रंगाची आहेत. प्रति झाडापासून 10व्या वर्षी 150 किलो फळं मिळतात. हे मादी झाड असल्यामुळे परागीकरण आणि फलधारणेसाठी कोकमाचे नर कलम किंवा 5-6% रोपं बागेत लावणं आवश्यक आहे. याच्या लागवडीसाठी मे महिन्यात 6x6 मीटर अंतरावर 60x60x60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे काढावेत. यामध्ये पावसाळ्यापूर्वी चांगली माती, 1 घमेलं चांगलं कुजलेलं शेणखत आणि 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. रोपांचं किंवा कलमांचं वाळवीपासून संरक्षण करण्यासाठी 50 ग्रॅम 2% फॉलिडॉल पावडर प्रत्येक खड्ड्यात टाकावी आणि पावसाच्या सुरुवातीला प्रत्येक खड्ड्यात 1 वर्षाची निरोगी जोमदार वाढणारी 2 रोपं किंवा 1 कलम लावावं. पहिल्या वर्षी कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना सावली करावी. रोपापासून लागवड केलेल्या बागांना 6 वर्षांनी मोहर येऊन मादी झाडापासून उत्पन्न मिळू लागतं. 2 रोपं प्रत्येक खड्ड्यात लावलेल्या ठिकाणी 1 चांगलं फळ देणारं मादी झाड ठेवावं. बागेत नर झाडं फक्त 10% ठेवावीत आणि इतर ज्यादा नर झाडं काढून टाकावीत. पहिल्या वर्षी प्रत्येक झाडाला ऑगस्टमध्ये 2 किलो शेणखत, 100 ग्रॅम युरिया, 150 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 50 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं. दरवर्षी ही मात्रा वाढवत नेऊन 10व्या वर्षी प्रत्येक झाडाला 20 किलो शेणखत, 1 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 0.5 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं. ही खतं झाडाच्या विस्ताराखाली चर पद्धतीने द्यावीत. रोपांची लागवड केलेल्या झाडाला सुमारे 6 वर्षांनंतर फळं धरू लागतात. कलमापासून 5व्या वर्षापासून फळं घ्यावीत. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात फुलं यायला सुरुवात होते आणि मार्च ते जून महिन्यापर्यंत फळं काढणीसाठी तयार होतात. हिरव्या रंगाची कच्ची फळं पिकल्यानंतर लाल होतात. पूर्ण लाल झाल्यानंतर फळं काढावीत. चांगल्या

वाढलेल्या आणि योग्य निगा राखलेल्या झाडापासून प्रत्येक वर्षी सुमारे 100 ते 150 किलोपर्यंत फळं मिळतात. कोकम फळाचं अधिक आणि लवकर उत्पादन मिळवण्यासाठी 3% पोटॅशियम नायट्रेटच्या 2 फवारण्या कराव्यात. पहिली फवारणी फलधारणेच्या वेळी आणि दुसरी फवारणी त्यानंतर 20 दिवसांनी करावी. मंडळी, अशा प्रकारे आपल्या कोकणामध्ये कोकमाची लागवड यशस्वीरित्या करता येईल. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात आज आपण कोकम लागवड याविषयी माहिती घेतली. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, सर्व महिला वर्गाशी निगडीत असलेला विषय म्हणजे मासिक पाळी. 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छतेचं महत्व जाणून तसंच याविषयीचे गैरसमज दूर करणं आणि मनामध्ये निर्माण होणारा संकोचही दूर करणं यासाठी हा दिवस साजरा केला जातो. श्रोते हो, आज याविषयीच मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी येथील नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. चला तर मग त्यांच्याकडून याविषयी माहिती जाणून घेऊया. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छता राखणं हे का महत्वाचं आहे?
2: मासिक पाळी हा जो विषय आहे हा गर्भाशयाशी संबंधित आहे आणि त्यामुळे मासिक पाळी दरम्यान जर आपण काळजी घेतली तर आपण गर्भाशयाशी संबंधित जे काही संसर्ग आहेत किंवा गर्भाशयाच्या संबंधित पुढे उद्भवणारे जे काही विपरीत परिणाम आहेत, ज्याच्यामध्ये मोस्टली मी सांगेन की ज्या गर्भ नलिका असतात त्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो, मग त्या ठिकाणी इन्फेक्शन असेल किंवा गर्भाशयाचं इन्फेक्शन असेल तर हे आपण बऱ्याच अंशी, म्हणजे मी तर म्हणेन की व्यवस्थित मासिक पाळी घेतली तर 100% आपण ह्या गोष्टी टाळू शकतो, प्रतिबंध करू शकतो. त्यानंतर मासिक पाळी संदर्भात असणारी ती आहे जी भीती आहे किंवा जो कंटाळा आहे आताच्या मुलींमध्ये की मासिक पाळी आली की मला हे करता येत नाही ते करता येत नाही, त्याबाबतची जी काही भीती आहे तीही मासिक पाळी जर रेग्युलर घेतली शास्त्र म्हणजे शास्त्राचा अभ्यास करून तर आपण तीही भीती घालू शकतो. मासिक पाळीमधली जी हायजीन आहे स्वच्छता आहे तर त्याचाही आपण उपयोग करून मुलींमध्ये जी भीती असते की शाळेत जाण्याची किंवा ऑफिस वर्क आपण करू शकू की नाही, तिथे पाहिजे त्या प्रकारचं वातावरण आपल्याला स्वच्छतेसाठी मिळेल किंवा नाही, तर ह्या गोष्टींची माहिती जर आपल्याला पूर्ववत असेल की स्वच्छता कशी घ्यायची तर आपण प्रॉपरली त्या त्या ठिकाणी म्हणजे शाळेमध्ये किंवा वर्क प्लेस जिथे ती व्यक्ती स्त्री काम करते तर त्या ठिकाणी ह्या फॅसिलिटी व्यवस्थित जर अवेलेबल झाल्या तर त्या ठिकाणी ती स्वच्छताही घेऊ शकते, तिची भीतीही कमी होऊ शकते. त्यामुळे आपण जर बघितलं तर मासिक पाळीची स्वच्छता घेणं हे का महत्त्वाचं आहे तर तिच्या आरोग्यासाठी आहे, तिच्या जे आहे तिची मानसिकता चांगली राहावी आहे आणि समाजामध्ये ती मॅक्सिमम स्वतः चांगल्या प्रकारे कार्यतत्परतेने ती करू शकेल ह्या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर मासिक पाळी ही अतिशय महत्त्वाची आहे, त्यावेळी स्वच्छता ठेवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे.
1: मॅडम, तुम्ही बोललात की तिची मानसिकता चांगली राहणं हेही महत्त्वाचं आहे, तर या मानसिकतेचा

0: आणि मासिक पाळीचा काय संबंध आहे?
1: ज्यावेळी आपण बघतो की 3 ते 5 दिवस आहे तिच्या गर्भाशयातून जो रक्तस्राव होत असतो, तर त्यावेळी पहिलं आहे की तिच्यामध्ये खूप थकवा असतो, आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तिचं पूर्ण जे लक्ष असतं ते त्या मासिक पाळीच्या स्रावावर असतं. त्याच्यामुळे काय होतं की तिचं त्या कामावरती फोकस राहत नाही, आणि त्यामुळे आपण जे म्हणतो की मेंटल अँझायटी, म्हणजे त्याला मराठीत आपण चिंता म्हणतो, म्हणजे ती सतत त्या चिंतेत असते. मात्र जर आपण तिला व्यवस्थितरित्या समजलं की मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी किंवा स्वच्छता ही योग्य वेळी केल्यामुळे तर ती काय राहणार आहे, त्यापासून ती टेन्शन फ्री राहणार आहे, म्हणजे तणावमुक्त राहणार आहे. आणि ह्या गोष्टींचं म्हणजे व्यवस्थित एक तिला शेड्यूल आपण तयार करून दिलं की कशी घ्यायची आहे, कोणत्या वेळी घ्यायची आहे, ह्या गोष्टी माहिती असल्यामुळे त्या त्यावेळी ती मासिक पाळीची काळजी घेतली जाईल, आणि जे काही तिचा मेंटल स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे, तो तिचा ऑटोमॅटिकली कमी व्हायला मदत होईल. म्हणजे आपल्या आपण जी काही माहिती देणार आहोत त्या माहितीच्या आधारे आपण तिचा मानसिक ताणतणाव कमी करणार आहोत.
0: श्रोते हो, याविषयी अधिक माहिती आपण उद्या घेऊया. नमस्कार.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण एक अत्यंत गंभीर आणि जागतिक समस्येबद्दल चर्चा करणार आहोत. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीच्या सरासरी तापमानात सातत्याने होणारी वाढ. पृथ्वीभोवती असलेले वातावरण सूर्याची उष्णता अडकून ठेवते. ही प्रक्रिया नैसर्गिक असून तिला हरितगृह परिणाम म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट असे म्हणतात. जर हा परिणाम नसता तर पृथ्वीचे तापमान खूप कमी झाले असते आणि पृथ्वीवर जीवन शक्य झाले नसते. पण गेल्या काही दशकांपासून मानवी क्रियाकलापांमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड यासारख्या हरितग्रह वायूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे जास्त उष्णता अडकून राहते आणि पृथ्वी गरम होऊ लागते. हे वायू पृथ्वीची अतिरिक्त उष्णता वातावरणात अडकून ठेवतात. परिणामी पृथ्वीचे तापमान सतत वाढत जाते. ह्यालाच ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात. आता हरितग्रह परिणाम म्हणजे काय हे आपण पाहू. आपण कल्पना करा की एखादे हरितगृह म्हणजे काचेचे घर आहे. सूर्याची उष्णता त्या घरात प्रवेश करते पण पूर्णपणे बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळे आतले तापमान वाढते. पृथ्वीचे वातावरण ही अशाच प्रकारे कार्य करते. सूर्याची किरणे पृथ्वीवर पडतात, पृथ्वी ती उष्णता शोषून घेते, नंतर पृथ्वी ही उष्णता परत अवकाशात सोडण्याचा प्रयत्न करते. पण वातावरणातील हरितगृह वायू ही उष्णता अडकून ठेवतात. जर हे वायू मर्यादित प्रमाणात असतील तर पृथ्वीवरील जीवन सुरळीत राहते. पण जेव्हा हे वायू जास्त प्रमाणात वाढतात तेव्हा पृथ्वी जास्त गरम होऊ लागते. पूर्वी हवामानातील बदल नैसर्गिक कारणांमुळे होत असत, पण आज मानवी हस्तक्षेपामुळे हे बदल वेगाने होत आहेत. मुख्य हरितगृह वायू हे कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि क्लोरोफ्युरोकार्बन्स आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ सतत इशारा देत आहेत की जर आपण आज जागे झालो नाहीत तर भविष्यात पृथ्वीवर जीवन धोक्यात येऊ शकते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या म्हणजे साधारण 1850 ते 1900 सालाच्या तुलनेत आतापर्यंत सुमारे 1.4 अंश सेल्सिअस

श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात साहित्य कुमार नाहर यांनी सतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंग ऐकलात. यांना तबला साथ दिली होती दिलशाद अहमद खान यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH.

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची कोठडी. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोने, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलनसाठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत प्रधानमंत्र्यांनी सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं जनतेला केली आहेत. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मजबूतीचं प्रतिबिंब GST महसुलात पाहायला मिळतं, असं त्यांनी सांगितलं. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
1: So to shield citizens therefore and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per liter. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision. So the burden for a considerable period because of that reduction in excise duty had been taken away from the shoulders of the common people because government has foregone or taken the burden of 1 lakh crore rupees.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची

ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराण युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. 15 मे पासून चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारने लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांमुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. कापूस, कांदा आणि धान उत्पादक शेतकरी संकटात असून हमीभाव मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप करत पक्षादेश मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी यावेळी दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 वाजल्यापासून ऐकता येईल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची CBI कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा CBIला संशय आहे. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही NTA त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी NTA ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीच्या वेळी न्यायाधीश न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. NTAच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं NTAला दिले आहेत. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा दावा याचिकाकर्त्यानं केला असून या परीक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. 5 दिवसांच्या वार्षिक हज यात्रेचा आज प्रारंभ होत आहे. जगभरातल्या 16 लाखांहून अधिक मुस्लिम भाविकांनी पवित्र शहर मक्का इथून आपला प्रवास सुरू केला असून यावर्षीच्या हज यात्रेत भारतातून सुमारे 1,75,000 भाविक सहभागी झाले आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून 2 जून ते 1 जुलै या कालावधीत दूध संस्थेच्या वतीनं नियुक्त केल्या जाणाऱ्या प्रतिनिधींचे ठराव दुग्ध निबंधक सहकारी संस्थेकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे ठराव पाठवल्यावर प्रारूप मतदान यादी जाहीर होईल. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 चारचाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा

0: शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला, त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षांमुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:57 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. हे प्रसारण आपण AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकू शकता. दुपारचे 3:10 होत आहेत. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 4:54 दुसऱ्या सभेत. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

श्रोते हो नमस्कार, शुभ संध्या। 262.47 मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। संध्याकाळचे 5:56 झाली आहेत। आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता प्रारंभ करत आहोत। श्रोते हो, आधी जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। त्यानंतर 5 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन नवी दिल्ली इथं संपन्न होणाऱ्या पद्म पुरस्कार सोहळ्याचं वितरण प्रत्यक्ष वर्णन दिल्ली केंद्रावरून होईल। आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत। वेळ लक्षात असू द्या 5:00। आता आधी जाणून घेऊया ठळक

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही 4थी दरवाढ आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदारला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. हवालदारनं नीटच्या परीक्षेत भौतिकशास्त्राचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात 1 गाडी दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यात लळिंग घाटात झालेल्या 2 अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्मसन्मान जाहीर झाले आहेत. या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून थोड्याच वेळात सुरू होईल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 312 अंकांची वाढ नोंदवत 24,032 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणाऱ्या पद्म पुरस्कार वितरण सोहळ्याचं प्रत्यक्ष वर्णन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन नवी दिल्ली इथं संपन्न झालेल्या पद्म पुरस्कार वितरण सोहळ्याचं प्रत्यक्ष वर्णन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित झालं. आम्ही ते सहक्षेपित केलं. 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

श्रोते हो, यानंतर 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. ही दोन्ही बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला 6 वाजता हिंदी बातम्या.

0: श्रोते हो, हे होतं झिम्मा टू या चित्रपटातलं गीत. गायलं होतं आदर्श शिंदे, मुग्धा खराडे, वैशाली सावंत आणि अमित राज यांनी. क्षितिज पटवर्धन यांच्या या गीताला संगीत होतं अमित राज यांचं.
1: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: अवधूत गुप्ते आणि जुईली जोगळेकर यांच्या मुख्य स्वरातलं श्रोतेहो हे होतं लग्न कल्लोळ या चित्रपटातलं गीत. मंदार चोळकर यांच्या गीताला संगीत होतं प्रफुल्ल स्वप्नील यांचं. या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. ऐकत रहा सातत्यानं 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
2: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

यानंतर 6:20 संस्कृत बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आता सहक्षेपित करत आहोत.

7:15 वृत्तविशेष आणि 7:30 माझं आवार माझं शिवार हे राज्यस्तरीय कृषी प्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हे दोन्ही कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात आज आपण ऐकाल नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी याविषयी डॉक्टर एकता निंगोट यांची मुलाखत आणि त्यानंतर पुरस्कारप्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धंदे यांची मुलाखत. श्रोतेहो रात्री 7:15 हिंदी सुगम संगीत, 7:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 रजनीगंधा हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी बासरी वादनात सादर केलेला राग मालकंस आपल्याला ऐकता येईल. असे आहेत आमचे आजचे उर्वरित कार्यक्रम.

आता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कार्यक्रमांविषयी, म्हणजेच मंगळवार 26 मे 2026 कार्यक्रम। आमची प्रातःकालीन सभा सुरू होईल सकाळी 5:55। 6:05 आपण ऐकाल भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात। 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात जनावरांमध्ये प्लास्टिकमुळे होणारे अपाय याविषयीची माहिती आपण ऐकाल। 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत उद्या पण ऐकाल, या मुलाखतीचा भाग दुसरा। 6:50 परिसर या कार्यक्रमात जागतिक तापमान वाढ याविषयी आदिती सारंगधर यांनी दिलेली माहिती उद्या ऐकाल, भाग दुसरा। आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हे दोन्ही कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू। 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा। 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी। 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू। 7:40 अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम, तर 7:45 ॲडव्हान्स आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम। 7:50 भावधारा। श्रोते हो, उद्या सकाळी 8:40 आपण ऐकाल कार्यक्रम संतवाणी। उद्या या कार्यक्रमात आपण ऐकाल संत एकनाथ यांच्याविषयीचा भाग दुसरा, लेखन धनंजय चितळ यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर। कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे। 9:00 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात उद्या आपण ऐकाल बहुआयामी व्यक्तिमत्व सुभाष लाड यांच्याविषयी, त्यांच्याशी संवाद साधलाय पल्लवी गोडसे यांनी। वेळ लक्षात असू द्या, उद्या सकाळी 9:30 आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य। श्रोते हो, 10:00 आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा। 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग। 11:05 गाता रहे मेरा दिल। 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील, ते याप्रमाणे असतील। 12:00 प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ। या कार्यक्रमात आपण ऐकाल कौटुंबिक संवाद आपुलकी या घरात, लेखन स्मिता जोगळेकर यांचं, आणि त्यानंतर दायित्व समाजाचं वर्षा वैद्य यांची मुलाखत। 1:05 गीतबहार। 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र। 1:45 भावधारा। ऐसी अक्षरे रसिके 1:55। 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण। 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्वानंदी सडोलीकर यांनी गायलेला राग गौड सारंग आपल्याला ऐकता येईल। दरम्यान 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल

0: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आमची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. 5:02 आपण ऐकाल कार्यक्रम गीतसंध्या. उद्या या कार्यक्रमात आपण ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 5:30 प्रसारित होईल युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात उद्या आपण ऐकाल भात लागवडीचं सुधारित तंत्रज्ञान, याविषयी डॉक्टर ज्ञानेश्वर जगताप यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत. रात्री 8:15 गझल. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. आणि 9:45 मंथन. हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. 10:00 श्रोतेहो आपण आनंद घ्याल रजनीगंधा या कार्यक्रमाचा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात माधुरी ओक यांनी गायलेला राग बिहागडा आम्ही प्रसारित करू. याशिवाय सर्व बातमीपत्रं नेहमीच्या वेळेवर प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू. रूपरेषा आपण जाणून घेतली आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
2: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
1: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 9607174883.
0: श्रोते हो आता आनंद घेऊया लोकसंगीताचा. कार्यक्रमाची सुरुवात श्रीकांत नारायण, शैला चिखले, वीणा बामणे यांनी गायलेल्या गीतानं करूया. गीतरचना आहे काशीराम चिंचय आणि विश्वनाथ चिंचय यांची, संगीत विजय कठीण यांचं.

शैला चिखले, वीणा बामणे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं काशीराम चिंचय आणि विश्वनाथ चिंचय यांचं. संगीत होतं विजय कठीण यांचं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांना.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

श्रोते हो, हे गीत गायलं होतं मिलिंद शिंदे यांनी. गीतरचना अनंत पाटील यांची आणि संगीत होतं भूमानंद बोगम यांचं. या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण. रघुवीर खेडकर जुजरवासी श्रीरंग देवबा लाड जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 14th दरवाढ. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची CBI कोठडी. राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू 25 जखमी आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

0: करण्यात आलं. यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले आहेत. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर यन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित करण्यात आलं. अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला. प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आला. जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला. कला साहित्य, समाजसेवा, विज्ञान, संशोधन, क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, रंगकर्मी रघुवीर खेडकर, आयआयटी मुंबईचे माजी संचालक जुजर वासी यांचा त्यात समावेश होता. राज्यातले प्रगतिशील शेतकरी श्रीरंग देवबा लाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोझरीचे जनार्दन बोथे गुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. याबाबत प्रतिक्रिया देताना बोथे गुरुजी म्हणाले,
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखं आहे, पोस्टला ॲड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय गुरुद्वेषा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो.
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कार मूर्तींमध्ये समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. CDB म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातल्या संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलनसाठ्यावर ताण येतो आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
2: To shield citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी, ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था CDBच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मेपासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. 15 मेपासून चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं त्याकडं लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: नीट प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेल्या 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जण जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचं काम करत असतानाच वेगानं येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारीही मरण पावला असून त्यामुळं या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 इतकी झाली आहे. यानंतर टोल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसह टोल कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी विमा संरक्षण आणि अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेनं आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 अंकांवर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. राज्यात काही भागात आज पावसानं जोरदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात आज विविध ठिकाणी दुपारी पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी पिकांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. धाराशिव शहर आणि परिसरात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. बीड जिल्ह्यात माजलगाव इथल्या लवळ परिसरात आज वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाले. तसंच गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शेतातली पिकं आडवी झाल्यानं शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यासह इतर ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही काळ वीज पुरवठाही खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यात काल दिवसभरात 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महामार्गाची कामं अर्धवट असल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच वेगवान वाऱ्यांमुळे वीजवाहिनीच्या तारा तुटल्यानं दापोलीत तब्बल 18 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण, रघुवीर खेडकर जुजर वाशी, श्रीरंग देवबालाड, जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मेपासून पेट्रोल आणि डिझेलची 4th दरवाढ. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू तर 25 जखमी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, आपण ऐकताय आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. प्रसारणात मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी सोनाली कानिटकर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संत वाणी.
2: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संत वाणी.
2: सादर करते विवेक.

0: नारळातून हवंय भरघोस उत्पन्न, मग जुन्या पद्धतीनं करा रामराम। स्वराज्य अग्रो सोबत मिळवा बँकेच्या एफडी पेक्षाही जास्त परतावा। संपर्क 80 80 18 82 18।
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे 26 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका बहुआयामी व्यक्तिमत्व सुभाष लाड यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद।
2: आम्ही शाळा कॉलेजातून जाऊन तिथल्या मुलांना झाड देतो आणि त्यांना सांगतो हे तू झाड लाव आणि त्यांना सांगतो हे माझं झाड आहे। आम्ही वेळ तिठा म्हणजे दाभोळ रस्त्यावरती वेळ तिठ्यावरती आम्ही 500 झाड लावण्याचा प्रयत्न केला।
1: तेव्हा नक्की ऐका 26 मे रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 kHz वर तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरून।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, यानंतर 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय कृषी प्रसारण. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते आता सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला ऐकूया 7:15 वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत

0: 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. यानिमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉक्टर अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे.
2: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड आंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा अधिक सुलभ, कार्यक्षम व पारदर्शक बनविणे हा आहे. यामध्ये नागरिकांसाठी आभा आयडी, आरोग्य सेवा पुरवठादारांसाठी म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, औषधी निर्माता यांच्यासाठी हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्री आयडी आणि रुग्णालयांसाठी हेल्थ फॅसिलिटी आयडी तयार करण्याचे काम चालू आहे. हे सर्व डिजिटल हेल्थ इकोसिस्टीमशी जोडले जात आहेत.
1: डॉक्टर, तुम्ही विशिष्ट आयडी विषयी बोललात, ज्याला युनिक आयडी सुद्धा म्हटलं जातं. ज्या नागरिकांना या योजनेशी जोडायचं आहे आणि आपला आभा आयडी तयार करायचा आहे, त्यांनी नेमकं कुठं जावं, कोणत्या ऍपचा वापर करावा, ग्रामीण भागात किंवा दुर्गम ठिकाणी जिथं इंटरनेटची उपलब्धता कमी आहे, तिथं या मिशनची अंमलबजावणी कशी केली जाते.
2: आभा आयडी तयार करण्यासाठी नागरिकांना कुठेही जायची गरज नाही. यामध्ये तुम्ही तुमच्या आधार नंबरवरून तुमचा आभा आयडी तयार करू शकता. प्रथम तुम्ही अधिकृत आभा पोर्टलवर जा. तुमचा आभा क्रिएट करण्यासाठी तिथं क्लिक करा. आधार किंवा ड्रायव्हिंग लायसन्स द्वारे तुम्ही जनरेट करण्याचा पर्याय निवडा. लिंक केलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो तुम्ही त्या आधार पोर्टलवर टाका. तुमची आयडेंटिटी तिथे कन्फर्म करा. त्यानंतर तुम्हाला मग आभा ऍड्रेस तयार करावा लागेल, त्याचा पासवर्ड तयार करावा लागेल, आणि हे सर्व तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईल वरून तयार होईल. त्यानंतर तुम्हाला एक 14 आकडी युनिक आभा आयडी तयार होईल आणि ते तुम्हाला डिजिटल कार्ड स्वरूपात तुम्हाला डाउनलोडही करता येईल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन विषयी ग्रामीण भागात जनजागृती करणं महत्वाचं आहे. आपल्याला ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र, या उपकेंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जो यंत्रणा आहे त्यामध्ये आपल्या आशाताई आहेत, आरोग्य सेवक आहेत, आरोग्य सेविका आहेत, समुदाय आरोग्य अधिकारी आहेत, अंगणवाडी ताई आहेत, त्या सर्वांची मदत होत आहे. इंटरनेटसाठी आपण जो निधी आहे तो राज्यस्तरावरून त्यांना दिला जातो. सर्वच ठिकाणी संपूर्ण इंटरनेट असेल याची काही आपल्याला अजूनही थोड्याफार प्रमाणात मध्ये काही ठिकाणी, जसे जे डोंगराळ भाग आहेत, जंगल भाग आहेत, त्या ठिकाणी इंटरनेटचा प्रश्न आहे अजून. त्याच्यावर आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
1: आणि समजा ग्रामीण भागातील जी नागरिक आहेत त्यांना ही आयडी तयार करायची आहे, तर त्यांनी कुठे संपर्क साधावा.
2: ज्या आपल्या शासकीय आरोग्य संस्था आहेत त्यामध्ये जाऊन तुम्ही ते त्या ठिकाणी तुमचा आभा आयडी जनरेट करू शकता.
1: डॉक्टर, अनेकदा जुने जे आपले वैद्यकीय रिपोर्ट्स असतात किंवा एक्सरे असतात, ती हरवण्याची भीती असते, आणि या डिजिटल मिशनमुळे या समस्येवर कशा प्रकारे मात करतायत लोक आणि काय सांगाल तुम्ही. आणि जर एखाद्या रुग्णाला दुसऱ्या शहरात किंवा मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी जायचं असेल, तर या डिजिटल कार्डचा, आभा आयडीचा किंवा त्या खात्याचा त्याला कसा फायदा होऊ शकतो.
2: यामध्ये आयुष्मान भारत डिजिटल मध्ये जी आपण डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम तयार केली आहे त्यामध्ये रुग्णांच्या सर्व वैद्यकीय नोंदी सुरक्षित राहतात आणि आभा आयडीशी लिंक असल्यामुळे त्या तुमच्या फोनवर सहज पाहता येतात. तसेच तुमच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पाहता येतात. त्यामुळे रुग्ण देशाच्या कोणत्याही शहरातील किंवा रुग्णालयात गेला तर त्याला त्याची वैद्यकीय नोंद डॉक्टरासोबत डिजिटली शेअर करता येते. त्यामुळे पूर्वी जे परत परत तपासण्या करून नवीन रिपोर्ट जे तयार करण्याची गरज असायची ते सर्व आता थांबणार आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक, मानसिक त्रास जो बराच पहिले होत होता तो आता बराचसा वाचणार आहे आणि रुग्णांची जी धावपळ आहे ती सुद्धा थांबणार आहे.
1: डॉक्टर, अनेकदा डिजिटल डेटा सुरक्षिततेबाबत लोकांच्या मनात भीती असते, कारण आपल्या आरोग्याविषयी सर्वत्र ती माहिती पसरू नये, त्यामुळे अनेक जण हे करण्याचं टाळतात. आरोग्य नोंदणी ज्या होतात त्याची गोपनीयता कशा प्रकारे राखली जाते, कोणत्या प्रकारची काळजी घेतली जाते.
2: यामध्ये राष्ट्रीय आरोग्य

0: आरोग्य प्राधिकरण ज्यांनी हे डिजिटल मिशन जे आपण राबवत आहोत त्यांनी खूप काळजी घेतलेली डेटा सुरक्षिततेबाबत, कारण ही जी इकोसिस्टीम तयार झाली आहे ती तीन घटकावर आधारित आहे. एक आभा आहे, एक एचपीआर आहे आणि एक एचएफआर आहे. आणि हे तीन घटकांचा मिळून एक डिजिटल हायवे तयार होतो. आणि ह्या डिजिटल हायवेवर एंट्री करायची असेल तर नागरिकांसाठी आभा आहे, डॉक्टरांसाठी, नर्सेससाठी किंवा इतर जे हेल्थ प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी एचपीआर आहे, आणि रुग्णालयांसाठी, क्लिनिकसाठी किंवा ज्या काही आरोग्य संस्था आहेत त्यांच्यासाठी एचएफआर आहे. त्यामुळे हे तीन त्यांना नोंदणीकृत केल्याशिवाय तुम्ही रुग्णांचे कुठल्याही नोंदी पाहू शकत नाही. आणि जोपर्यंत रुग्ण त्यांच्या ओटीपी वरून संमती देत नाही तोपर्यंत कोणतेही डॉक्टर किंवा कोणतेही रुग्णालय त्याच्या नोंदी पाहू शकत नाही. त्यामुळे पूर्णपणे सुरक्षित आहे.
1: डॉक्टर, असंही म्हटलं जात आहे की यामध्ये उपचाराचा खर्चही कमी होतं, त्याविषयी काय माहिती द्याल?
0: आपण जे आभा जी नोंद करणार आहोत नागरिकांची, त्यामुळे नागरिकांचं जे इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड आहे ते सुरक्षित राहणार आहे. आणि मागचं जे रेकॉर्ड ती पुढच्या डॉक्टरांना पाहायला मिळाल्यामुळे आपल्याला जे परत परत तपासण्या कराव्या लागतात तो त्रास वाचणार आहे. त्यामुळे रुग्णांचं आर्थिक नुकसान होणार नाही आणि डॉक्टरांचाही वेळ जाणार नाही आणि रुग्णांचाही वेळ जाणार नाही. त्यामुळे ह्या रुग्णांचा विन विन सिच्युएशन असणार आहे रुग्णांचं.
1: डॉक्टर, महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहिलं तर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन योजना कशा प्रकारे इथे राबवली जाते आणि नागरिकांचा एकूण प्रतिसाद कसा आहे? आणि याशिवाय आभा अर्थात आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट प्रमाणे अशा कुठल्या आरोग्य योजना आहेत ज्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, काय सांगाल?
0: महाराष्ट्रात आपण हे खूप योजनाबद्ध रीतीने आयुष्यमान भारत डिजिटल मिशन राबवत आहोत. हे मिशन आमचे डॉक्टर कादंबरी बलकोडे आयुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राबवत आहोत. यामध्ये डॉक्टर वीरकर अतिरिक्त संचालक आणि डॉक्टर सुनीता गोलाई सहसंचालक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात जवळपास आपण 7 कोटी आभा आयडी तयार केले गेले आहेत. यामध्ये नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे, कारण सर्वांना आपला युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे जे आपण पैशाची देवाणघेवाण सिमलेसली करतो त्याचप्रमाणे युनिफाईड हेल्थ इंटरफेस जे की सिमलेस इंटरऑपरेबल डिजिटल हेल्थ रेकॉर्ड शेअर करण्यासाठी भविष्यात आपल्याला उपयोगी होणार आहे.
1: अच्छा,
0: आभामुळे सर्व एकाच ठिकाणी सर्व रेकॉर्ड सुरक्षित ठेवता येणार आहे. पुन्हा तुम्हाला रुग्णालयात गेल्यानंतर रांगेत थांबण्याची गरज नाही, कारण तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करून तुमचं रजिस्ट्रेशन त्वरित करू शकता. याला आपण क्यू मॅनेजमेंट म्हणतो, कारण आपल्या शासकीय दवाखान्यामध्ये खूप गर्दी असते त्यासाठी हे क्यू मॅनेजमेंटची फार आवश्यकता आहे. तसेच तुमची इन्शुरन्स पॉलिसी आभाबरोबर लिंक असल्यामुळे त्वरित ऍडमिशन आणि मेडिक्लेम्स कॅशलेस होण्यास त्वरित मदत होणार आहे. तुमच्या वैद्यकीय नोंदणी डॉक्टरांना तुमच्या परवानगीशिवाय पाहता येणार नाहीत, त्यामुळे त्याची सुरक्षितता राहणार आहे. वेगवेगळ्या शासकीय योजना सोबत आभा आयडी लिंक असल्यामुळे त्याचा लाभ घेता येईल. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना. तसेच महाराष्ट्रात आपण 34,656 एचएफआर आयडी तयार झालेले आहेत. त्यामध्ये बरेचसे शासकीय दवाखाने असून आपण सार्वजनिक आरोग्य विभागाचे जवळपास 100% नोंदी केलेले आहेत. वैद्यकीय शिक्षण, महापालिका, ईएसआयएस यांच्या एचएफआर नोंदी आपण पूर्ण करत आहोत. लवकरच आपण प्रायव्हेट रुग्णालयाचे, क्लिनिक्सचे, नर्सिंग होमचे एचएफआर नोंदी पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करणार आहोत. नंतर एचएफआर एचपीआर म्हणजे हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्रेशन यामध्ये 95,424 नोंदी केलेल्या आहेत.
1: अच्छा,
0: यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्य विभागाचे जवळपास 99% नोंदी पूर्ण झालेले आहेत. इतर विभाग जसे की वैद्यकीय शिक्षण, ईएसआयएस, महापालिका यांचे नोंदी पूर्ण करण्याचे काम चालू आहे. तसेच खासगी क्षेत्रातील सर्व हेल्थ प्रोफेशनलचे नोंदी करण्याचे काम चालू केलेले आहे. त्यामध्ये संपूर्ण नोंदी करण्याचा प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्रात आपण रायगड जिल्हा मॉडेल डिस्ट्रिक्ट म्हणून घोषित केलेला आहे. यामध्ये आपण सर्व शासकीय, खासगी, क्लिनिक्स, फार्मसी, रुग्णालय यांचं सर्व हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री नोंद करणार आहोत. तसेच सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालय, क्लिनिक्स, नर्सिंग होम मधील सर्व पॅथीच्या डॉक्टरांचे, नर्सेसचे, सर्व औषधी निर्मात्यांचे एचपीआर नोंदी करणार आहोत. यासाठी पूर्वतयारी म्हणून पुढील आठवड्यात आपण एक कार्यशाळा सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
1: अच्छा,
0: तसेच सर्व शासकीय व खासगी रुग्णालयाचे एचएमआय सॉफ्टवेअर हे एबीडीएमशी संलग्न करणार आहोत. त्यामुळे संपूर्ण जिल्हा हा पेपरलेस करण्याचा आमचा मानस आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय व एक खासगी रुग्णालय मॉडेल फॅसिलिटी म्हणून आपण निवड करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. म्हणजे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात 2 पेपरलेस रुग्णालय तयार करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. याकरिता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आपल्या सतत मार्गदर्शन करीत आहे. महाराष्ट्रात सर्व भागधारकांची कार्यशाळा आम्ही ठराविक अंतराने घेत आहोत. त्यामध्ये सर्व शासकीय, खासगी रुग्णालयातील प्रमुख उपस्थित असतात. आताच आपण पुण्यात 17 व 18 एप्रिलला राष्ट्रीय स्तरावरील एक चिंतन शिबिर घेण्यात आले. यामध्ये सर्व राज्यांचे आयुक्त व प्रधानमंत्री आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. या शिबिरात राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी आयुष्य

0: आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या वेगवेगळ्या भागधारकांसोबत तसेच आंतरराज्य अनुभव शेअर करण्यात आले. आपण महाराष्ट्रात एक मायक्रोसाईट हा प्रोजेक्ट राबविला, यामध्ये आपण राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांनी निवडलेल्या संस्थाद्वारे 10 जिल्ह्यांमध्ये खासगी क्षेत्रातील क्लिनिक्स, छोटे रुग्णालयांना या डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम मध्ये कसा सहभाग वाढवता येईल याबाबत त्यांना ठराविक टार्गेट देऊन नोंदी करून घेतल्या. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला खासगी क्षेत्रात याचा प्रचार होण्यास मदत झाली. तसेच महाराष्ट्रात आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जिल्हा रुग्णालयापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जवळपास 2671 आरोग्य संस्थांमध्ये ई सुश्रुत हे HMIS प्रणाली आपण चालू केलेली आहे. त्यामुळे नागरिकांचे इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड तयार होत.
1: डॉक्टर, एक शेवटचा पण महत्वाचा प्रश्न हा आहे की आयुष्मान भारत डिजिटल मिशन यामुळे येत्या काळात भारतातील जी आरोग्य सेवा आहे त्याचं चित्र कशा प्रकारे बदलेल असं तुम्हाला वाटतं?
0: नक्कीच, आयुष्मान भारत डिजिटल मिशनमुळे भारतातील आरोग्य सेवा आता एक पेपरलेस होणार असून कॉम्प्रिहेन्सिव्ह डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम तयार होऊन सर्वांना कोणत्याही रुग्णालयात गेल्यानंतर आपले रुग्णालयीन रिपोर्ट हार्ड कॉपीच्या स्वरूपात घेऊन जाण्याची गरज नाही. आभा आयडी द्वारे सुरक्षितपणे सर्व नोंदी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना नागरिक शेअर करू शकतील. यामध्ये विविध हेल्थ प्लॅटफॉर्म, इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड्स आणि टेलिमेडिसिन ऍप्स एकमेकांशी सहज संवाद साधू शकतील. त्यामुळे अनावश्यक चाचण्या टाळल्या जातील आणि रेफरल प्रक्रिया एकदम सुलभ होईल. धोरणकर्त्यांना कोणत्या रोगांचा प्रचार जास्त होत आहे त्यानुसार औषधी व इतर साधन सामग्री पुरवठा करण्याकरता निर्णय घेण्यास सोपे जाणार आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत होणार आहे. तसेच HPR आणि HFR द्वारे नागरिक नोंदणीकृत डॉक्टर्स, क्लिनिक आणि रुग्णालय सहजपणे शोधू शकतील, ज्यामुळे एबीडीएम वर लोकांचा भविष्यात विश्वास वाढून एक वेळ अशी येईल की ती एबीडीएम ही गरज बनेल.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन विषयी तुम्ही आमच्या श्रोत्यांना ज्या प्रकारे माहिती दिली आहे त्यामुळे नक्कीच आशा करूया की श्रोत्यांच्या मनामध्ये या मिशन संदर्भात जे काही प्रश्न होते त्याची उत्तरं मिळाली असतील. खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम माझं आवार माझं शिवार, आज राज्यस्तरीय प्रसारण.

आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण. नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, मी शंतनू ठेंगडी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माझा आवार माझा शिवार. शेतकरी बंधूंनो, यंदा हवामान खात्याने मान्सूनचे आगमन लवकर होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. लवकरच पूर्व मोसमी वारे वाहणे सुरू होणार आहे तेव्हा शेतीच्या कामांना वेग येणार आहे, तेव्हा नवीन फळबाग लागवडीच्या पूर्वतयारी करता ही योग्य वेळ आहे. याच अनुषंगाने आजचा विषय आपण ऐकूया, नवीन फळबाग

0: शेतकरी बंधूंनो, आजचा आपला विषय आहे नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी, आणि याबद्दल माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर एकता निंगोट, सहायक प्राध्यापक उद्यान विद्या विभाग कृषी महाविद्यालय नागपूर इथून. तर मॅडम, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
1: धन्यवाद.
0: आमचा या बाबतीत आजचा पहिला प्रश्न आहे की नवीन फळबाग लागवड केव्हा करावी?
1: साधारणतः आपण नवीन फळबाग लागवड ही पावसाळ्यात करतो, कारण यावेळी लावलेली झाडे आहे ही इतर जी ऋतू आहे त्यापेक्षा हमखास जगतात. नवीन कोवळ्या झाडांना वाढीसाठी जी आवश्यकता असते पोषक वातावरणाची, ती या दरम्यान मिळत असते, त्यामुळे आपण पावसाळ्या दरम्यान करतो. ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो अशा भागामध्ये आपण पावसाळ्याच्या शेवटी लागवड करतो, त्या उलट जिथे पाऊस कमी पडतो अशा भागामध्ये आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड करतो.
0: मॅडम, यानंतर सांगा की नवीन फळबाग लागवडीला कोणती पूर्वतयारी करावी?
1: फळबाग लागवडीपूर्वी काही महत्वाच्या बाबतींचा आपण विचार करणं गरजेचं आहे. जसं योग्य जमिनीची निवड, नंतर जमीन व हवामानानुसार फळबागांची किंवा फळपिकांची निवड, मातीची तपासणी, जातीवंत व निरोगी रोपे किंवा कलमांची निवड करणे गरजेचं आहे. तसेच पाण्याची उपलब्धता, नंतर कुशल कामगार, उपलब्ध बाजारपेठ त्या भागातली, त्याची विक्री कशी करणार आपण, सोबतच आपल्याला लागवडीची कोणती योग्य वेळ आहे, नंतर त्याचा आराखडा करणे, रोपांची निगा घेणे, सोबत पीक संरक्षण, या सर्व महत्वाच्या बाबींचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे, त्याला आपण पूर्वतयारी म्हणूया.
0: मॅडम, यानंतर सांगा की नवीन फळबाग लागवडीपूर्वी तयारी करणं का महत्वाचं आहे?
1: फळबाग जी आहे ती इतर शेती पिकांच्या तुलनेने ही दीर्घकाळ चालणारी व जास्त गुंतवणूक असलेली शेतीचा प्रकार आहे, कारण बहुतेक पिके ही बहुवर्षीय असतात. एकदा आपण लागवड केली आपल्याला योग्य व्यवस्थापन करणे गरजेचं आहे, वर्षानुवर्ष त्यातून आपल्याला उत्पादन घ्यायचे असते, त्यामुळे जर आपण पूर्व नियोजन केलं नाही किंवा घाईघाईत जर आपण लागवड केली तर आपल्याला शेतकऱ्यांना त्याच्यातनं मोठा आर्थिक नुकसानाला सामोरं जायचं काम पडू शकतं, त्याकरता आपल्याला पूर्वतयारी करणं ही फार महत्वाची आहे.
0: पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे फळबागेकरता जमिनीची निवड कशी करावी?
1: हा, जमिनीची निवड ही जी आहे, आपल्याला फळ पिकं ही जी आहे यांची मुळे ही जमिनीत खोलवर जातात, आणि त्यामुळे शेतात जमिनीत त्याचा मातीचा थर हा 1 मीटर खोलीपर्यंत असणे गरजेचं आहे. जमीन खूप हलकी किंवा भारी नसावी, त्यात खडक किंवा मुरमांचा देखील थर नसावा. फळझाडांसाठी जी पाण्याचा उत्तम निचरा होणारी भरपूर सेंद्रिय कर्ब, ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो, तसंच भुसभुशीत मध्यम पोताची जमीन निवडावी. जमिनीचा जो सामू आहे पीएच, तो 6 ते 7.5 दरम्यान असावा. जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण 10% पेक्षा जास्त नसावे. तसंच जमिनी ज्या आहेत त्या क्षारयुक्त व चोपण नसाव्या. तर या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला मातीचे लागवडीपूर्वी परीक्षण करून घेणे फार महत्वाचे आहे.
0: जमिनीनुसार फळ पिकांची निवड कशी करावी?
1: फळ पिकांची जी निवड आहे ती आपण जमिनीच्या पोतानुसार आणि हवामानानुसार आपण करत असतो. तर हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये आपण जी फळपिकं आहे, जशी सीताफळ आहे, लिंबू आहे, बोरं, पेरू, करवंद, चिंच, अंजीर, अशा फळपिकांची आपण लागवड करतो. तसंच मध्यम जमिनीमध्ये आपण संत्रा, मोसंबी, नंतर आंबा, चिकू यासारखी आपण फळे निवडतो. तसेच भारी जमिनीमध्ये आपल्याला केळीची लागवड करता येते.
0: यानंतर सांगा मॅडम, पाण्याच्या उपलब्धतेनुसार फळपिकांची निवड कशी करावी?
1: फळपिके ही आपण अगोदरच सांगितलेलं आहे की फळपिके आपली ही हंगामी नसून ती बहुवर्षीय आहे, त्यामुळे झाडांना वाढी करता आपल्याला वर्षभर पाण्याची गरज भासते. तेव्हा आपल्याकडे बारमही सिंचनाची व्यवस्था असल्यास बागायती फळ झाडांची आपण निवड करतो. जसं आंबा आहे, पपई आहे, केळी, संत्रा, नंतर मोसंबी, चिकू या फळपिकांची आपण निवड करतो. तसंच कोरडवाहू फळपिकांना मात्र लागवडीच्या सुरुवातीला आपण 3-4 वर्ष एकदा पाण्याची उपलब्धता करून दिली की त्यानंतर ही झाडे पावसाच्या पाण्यावर व्यवस्थित रित्या वाढू शकतात. जसे कोरडवाहू फळपिके, जसे बोर, सीताफळ, आवळा, चिंच, या नंतर कवट आहे, करवंद आहे, या फळपिकांची आपण निवड करू शकतो.
0: मॅडम, यानंतर सांगा फळबागेची कोणत्या पद्धतीने लागवड करावी?
1: फळबाग लागवडीच्या विविध पद्धती आहेत. शास्त्रीय दृष्ट्या जर आपण बघितलं तर जसे चौरस पद्धत आहे, आयात कृती आहे, त्रिकोणी पद्धत आहे, षटकोणी आहे, उताराच्या भागावर आपण करतो ती कंटूर पद्धत आहे. तर अशा विविध पद्धती आपण फळबाग लागवडी करता निवडतो, पण यातील जी सर्वात लोकप्रिय व आखणीमध्ये जी सोपी अशी पद्धत आहे ती म्हणजे चौरस पद्धत. तर या चौरस पद्धतीमध्ये

0: दोन ओळीतील आणि दोन झाडातील अंतर हे सारखेच असतं. आणि शेतामध्ये मग आपल्याला उभी आडवी मशागत करण्याकरिता उपयुक्त अशी पद्धत आहे.
1: फळझाडांचे लागवडीचे अंतर किती असावे याही बद्दल सांगा.
0: लागवडीचे जे अंतर आहे फळ पिकाचे, जमिनीच्या मगदुराप्रमाणे किंवा जमिनीचा पोत कसा आहे, तसंच फळझाडांच्या वाढीनुसार आपल्याला त्याचे खड्ड्यांचे व लागवडीचे अंतर आपल्याला ठरवावे लागते. जसे आकाराने मोठे वाढणारी झाडं जशी आहेत, जसं आंबा आहे, चिकू आहे, याकरता आपल्याला 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर या आकाराचा आपल्याला खड्डा खोदावा लागतो. पेरू, सीताफळ, संत्रा या फळपिकांकरता आपल्याला 60 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर या आकाराचा आपल्याला खड्डा करावा लागतो. लागवडीचे अंतर या फळपिकांसाठी आपण 6 बाय 6 मीटर असे ठरवतो. सोबतच आज ज्या नवीन पद्धतीनुसार जर आपल्याला म्हणता येईल तर घन आणि अतिघन पद्धतीने देखील आपल्याला लागवड करता येते आणि त्यानुसार मग लागवडीचे अंतर पिकानुसार आपण ठरवू शकतो.
1: मॅडम, आपल्या शेती क्षेत्रात वेळ खूप महत्वाची असते, योग्य वेळ. तर फळबाग लागवडीची योग्य वेळ कोणती?
0: आपण सुरुवातीला बघितलेलं आहे की ही जी लागवड आहे आपण पावसाळ्यामध्ये करतो. पुरेसा एकदा पाऊस झाला की कमी पावसाच्या भागामध्ये एक जून जुलै मध्ये साधारणतः आपल्याला त्याची लागवड करता येते. तसंच अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये आपल्याला पावसाच्या शेवटी म्हणजे तिकडे सप्टेंबर ऑक्टोबर कडे पावसाच्या अंदाजानुसार आपण त्याची लागवड तिकडे लांबवू शकतो. म्हणजे पुरेसं पाणी मिळाल्यामुळे झाडांची वाढ देखील चांगली होते व अधिक ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो तिथे अधिक पावसामुळे झाडांना इजाही होणार नाही.
1: कलमांची निवड कशी करावी याबाबत सांगा.
0: फळबागेचे जे यश आहे तेथील फळांची गुणवत्ता व उत्पादन यावर अवलंबून असते. तर त्याकरता आपल्याला जी फळझाडांची त्यांच्या रोपांची किंवा कलमांची आपण निवड योग्यरित्या करणे महत्वाचे आहे. म्हणूनच आपल्याला उत्कृष्ट व दर्जेदार रोपांची किंवा कलमांची निवड करण्याकरिता कृषी विद्यापीठे आहे किंवा शासकीय रोपवाटिका आहे इथून आपण रोपे घेतली पाहिजे किंवा शासकीय परवाना असलेल्या रोपवाटिकेतून आपण रोपे विकत घ्यावी. कलमांची वाढ ही सुदृढ असावी, कलमांचा जोड जो आहे पूर्णपणे जुळलेला असावा आणि तसेच कलमे निरोगी व जोमदार वाढीची आपण आहेत की नाही याची खात्री करून त्याची निवड करावी.
1: यानंतर सांगा की नवीन रोपांची किंवा कलमांची लागवड कशी करावी.
0: नवीन रोपे जी आहे किंवा कलमे त्याला आपण प्लास्टिकच्या पिशवीतून काळजीपूर्वक काढावे. पिशवीला आपण उभा काप देऊन रोपे मातीच्या गोळ्यासकट आपण अलगद बाहेर काढावी. ही रोपे आधी केलेल्या खड्ड्यामध्ये जो आपण सुरुवातीला खड्डा केलेला असतो 1 बाय 1 मीटरचा किंवा 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटरचा जो आपण खड्डा केलेला असतो त्या खड्ड्यामध्ये बरोबर ही जी रोपे आहे मुळासकट ती खड्ड्याच्या आत बधोमत अशी सरळ लावावी. कलमांचा जो जोड आहे तो जमिनीपासून साधारणतः 1 फूट वर येईल अशा अंदाजाने आपण त्या खड्ड्यामध्ये ती झाडे लावावी. तसेच आवश्यकतेनुसार आपण झाडाला पाणी द्यावे सुरुवातीला.
1: यानंतर सरते शेवटी सांगा की नवीन फळबागेची काळजी कशी घ्यावी.
0: नव्याने लागवड केलेल्या झाडांना आपण काडीने सुरुवातीला ती सिंगल स्टेम म्हणतो किंवा एका काडीचं असतात सरळ वाढतात तेव्हा, तर त्यामुळे आपल्याला त्याला काडीने आधार देणे गरजेचं आहे. कारण नाही तर मग ती जी कलम आहे त्याची जोड आहे ती तुटून पडण्याची शक्यता असते वाऱ्यामुळे म्हणा किंवा पावसाच्या मारामुळे. तर आपल्याला काडीने आधार देणं गरजेचं आहे. तसंच या झाडांना गुरांपासून संरक्षण करण्याकरिता संपूर्ण तुमची जी बाग आहे त्याला आपण काटेरी झुडपाने आपण कुंपण तयार करू शकतो. तसेच बागेचे उष्ण व थंड वाऱ्यापासून व वादळापासून संरक्षण करण्याकरिता बागेच्या दक्षिण पश्चिम बाजूने ज्याला आपण विंड ब्रेक्स म्हणतो, जसे निलगिरीची उंच वाढणारी झाडे आहेत जसे निलगिरी, शिवरी इत्यादी झाडांची आपण लागवड सुरुवातीलाच करून घ्यावी. ही झाडे जी आहे वायुरोधकाची कामं करतात ज्याला आपण विंड ब्रेक्स म्हणतो. सोबतच नवीन फळबागेला खतांचे व पाण्याचे योग्य ते नियोजन करावे. कलमांच्या ज्या खुंटावर होणारी जी वाढ आहे, कारण जोडीचे खाली तिथून जी खुंटावर जी वाढ होते फुटवे येतात वेळोवेळी, तर त्याला आपण लक्ष देऊन ती वेळोवेळी फुटवे आपण काढावे हाताने. नंतर झाडांवर जे रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव होतो त्याकरता आपल्याला निरीक्षण करणे योग्य त्या उपाययोजना करून घेणे महत्वाचे आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या नवीन फळबागेची काळजी घेतली पाहिजे.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी या महत्वपूर्ण विषयी आज आपण माहिती ऐकलीत तज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून, ज्या आहेत सहायक प्राध्यापक उद्यानविद्या विभाग कृषी महाविद्यालय नागपूर इथून. मॅडम, वेळात वेळ काढून आज आकाशवाणी नागपूर केंद्रावर आपण आलात आणि शेतकरी बंधू भगिनींना इतकी महत्वपूर्ण माहिती दिलीत याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: नमस्कार.

मंडळी, आपल्यातील बरेच शेतकरी बंधू भगिनी आपल्या शेती क्षेत्रात प्रगती करतात आणि इतरांसाठी देखील आदर्श बनतात. आपल्या पुढच्या कार्यक्रमात ऐकूया अशाच एका पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचे अनुभव. मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांच्या शेतीचे अनुभव ऐकूया.

0: सर नमस्कार, आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी मनापासून आपलं स्वागत करतो.
1: नमस्कार सर.
0: आपलं नाव सांगा आणि आपण कुठून बोलत आहात हे आम्हाला सांगा.
1: माझं नाव प्रकाश रामेश्वर दांडे, राहणार येसापूर, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा.
0: धन्यवाद सर. आपला जो काही संघर्ष आहे किंवा किती वर्षांपासून आपण शेती करत आहात त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: मी जवळपास मॅट्रिक पासून शेती करतो. माझे बंधू कृषी विभागात लागल्यापासून मग मी शाळा सोडून दिली. भाऊ कृषी विभागात लागले आणि मी मला शेतीची आवड असल्यामुळे मी शेतीकडे वळलो. मी शेती पाहतो आणि भाऊचं मार्गदर्शन.
0: तर शेती आपली वडिलोपार्जित आहे का?
1: हो, शेती वडिलांना पण इंटरेस्ट होता शेतीमध्ये आणि ते वडिलांची इच्छा होती की बा एकाला तिकडे पाठवायचं आणि एकाला शेती. आणि आमच्याकडे 14-15 एकर शेती आहे. पाण्याची पहिले व्यवस्था नव्हती आमच्याकडे, पण आम्ही मग एक नवीन विहीर करून पाण्यापासून सुरुवात झाली सर आमची. आणि सगळ्यात महत्वाचं आमची परिस्थिती बदलण्याचं कारण म्हणजे आमचं आद्रक पीक. भाऊने 2-4 वेळेस मला घेऊन गेले, दाखवलं की बा आद्रक मध्ये काय आहे. आणि मग त्याच्यात आद्रक कडवळलो आम्ही सुरुवातलं. त्याच्यातून मग कधी फायदा कधी तोटा, पण भरपूर पैसा राहिला आद्रक मध्ये.
0: या आद्रकच्या आधी तुम्ही कुठलं दुसरं पीक घेत होते का?
1: हा, मोसंबी होते आमचे. हा, मोसंबीची बाग केली. बाग पण एकदम छान, म्हणजे बरेचसे तज्ञ मंडळी कलेक्टर साहेबांचा दौरा झाला होता. त्याच्यावर अशी फळबाग बनवली होती मी. ते काय झालं, पण बागेमध्ये पूर्ण वर्षाला 1-1.25 लाख याच्यावर काही उत्पन्न यायचं नाही भाव नसल्यामुळं. मग ते काढून आम्ही आद्रक कडवळलो. आद्रक कडवळल्यामुळं आम्हाला 1-20 लाखापर्यंत उत्पन्न झालं आतापर्यंत 2 वेळेस.
0: अरे वा. मग यासाठी तुम्ही कुठली शासकीय योजना त्याचा वापर केला किंवा कुठलं प्रशिक्षण घेतलं का?
1: प्रशिक्षण घ्यायची गरज का पडली नाही, कारण भाऊच कृषी अधिकारी असल्यामुळं मला मार्गदर्शन गरजच भेटत गेलं.
0: अरे वा, खूप छान. आणि आपल्या परिवारात मग किती लोक असतात?
1: आम्ही 6 लोक आहे समजा.
0: आणि सगळे शेती व्यवसायामध्ये आपली मदत करतात का?
1: हो, सगळे. म्हणजे भाऊ पण सुट्टी भेटली तेव्हा भेटला तेव्हा मार्गदर्शन आणि शेतावर येऊन सगळं काही करणं. भाऊ मी इकडला राहता, कृषी विभागात येते.
0: छान.
1: विभागात असं काम ज्यांचं, त्यांना आता मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनाचा कृषी सेवारत्न पुरस्कार भेटलेला आहे.
0: अभिनंदन. यासोबतच आपण व्यवस्थापनाबद्दल बोलले की आधी पाणी नव्हतं आणि त्याच्यापासून आपली सुरुवात झाली, तर आता आपलं नियोजन कसं असतं? म्हणजे खत व्यवस्थापन, माती परीक्षण म्हणा,
1: त्याचं काय? आता जास्ती भर आमचा ड्रीपवर असतो. जे काही विशेष पीक घ्यायचं त्याच्यावर म्हणजे ड्रीप केलं म्हणजे आपण त्याला खत वगैरे द्यायला सोपं जाते. आता यावर्षी 2 एकर आद्रक आहे आणि 3 एकर डॉलर हरभरा केला आम्ही. 2 एकर ड्रीपवर आहे आणि 1 एकर पट्टा पद्धत बनवला.
0: इतर तंत्रज्ञान आपण काय वापरता? नवीन काही आपण प्रयोग केलेत का?
1: टोकन यंत्राचा प्रयोग खास आमच्यासाठी फायद्याचा ठरला. हा, सोयाबीन टोकन करून जवळपास 1-15 पर्यंत घेतले आम्ही यावर्षी. म्हणजे ती पण पट्टा पद्धत आणि बेड पद्धत दोन्ही पद्धती म्हणजे असे बदल करून पाहतो की बा कोणत्या सक्षम राहील आपल्याला असं.
0: म्हणजे वातावरणानुसार आपण बदलत राहता पद्धत जी आहे.
1: मागच्या वर्षी पावसाळा थोडा जास्ती दाखवत होता. जिथं समजा आपली जमीन पाणी धरणार
0: आहे
1: तिथं बेड बनवले. आणि नंतर काय केलं, जिथं आपली जमीन पाणी धरत नाही तिथं 1.5x2 अंतर बनवून त्याला नंतर सरी मारली. म्हणजे त्याला पण बेडवरच घेतलं सोयाबीनला, पण ते डवरणीनं म्हणजे सुरुवातीला बेड नाही केलं त्याला. त्याच्यावरच नंतर काय केलं, एसआरटी पद्धत आम्ही सोयाबीन काढून घेतला आणि त्याच बेडवर डॉलर हरभरा टोकन करून आम्ही ते पॉवर विडर आमच्याकडे 2

0: तर ते पावर विडरला थोडे सरीमध्ये चालून ते माती उडून त्याला प्रेस करून आणि दाणे झाकून गेले. आणि ती टोकनची पद्धत अशी असते आमची, पहिले बैलाच्या पेरणी यंत्रण आम्ही समोर खत पेरून घेतो, सोयाबीनच्या वेळेस खत समोर पेरतो आणि नंतर टोकन करतो समजा 2-3 तासानंतर. कारण काय होतं, सोयाबीनच्या वेळेस जमीन ओली राहते तर त्यावेळेस ते टोकनचे ते त्याच्यात माती जाते आणि ते बंद पडते, त्याच्यामुळे मग थोडं वापसा असल्याशी चालत नाही. आणि हरभऱ्याला आम्ही डायरेक्ट बैलाच्या पेरणी यंत्रालाच ते टोकन बांधतो. हा म्हणजे ते एक म्हणजे मेहनत वाचते आणि कमी टाइमात काम होते हरभऱ्याच्या वेळेस.
1: यासोबत कीड आणि रोग व्यवस्थापन एक मोठा प्रश्न असतो, तर आपण कसं काय नियोजन करता?
0: सुरुवातीला बीज प्रक्रियापासून सुरुवात करायची सर, ते महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं आपण सुरुवात जर फेल झालो तर मग शेवट फेलच होणार.
1: बरोबर
0: आहे. मला बरेचसे शेतकऱ्याचे कॉल येतात की बा आमच्या हरभऱ्याला मर लागले, सुरुवातीपासून हे झालं. ते काय आपले शेतकरी डायरेक्ट बियाणं आणतात आणि पेरून टाकतात, त्याच्यामुळे ते जमिनीतली बुरशी त्याला लगेच सुरुवात करून देते.
1: आपली पद्धत रासायनिक आहे की सेंद्रिय?
0: नाही, दोन्ही पण वापरतो. हरभऱ्याला मी काय करतो, येवर गोल किंवा असं एखादं चांगल्यातलं बुरशीनाशक घ्यायचं, त्याची बीज प्रक्रिया करून झाल्यानंतर मग टायकोड्रामा जीवाणू कल्चर हे ते लावून त्याच्यानंतर.
1: आपल्याला सुद्धा असा कुठला पुरस्कार मिळाला आहे का?
0: आतापर्यंत स्पीक स्पर्धेमध्ये मला जवळपास 5 पुरस्कार भेटले सर.
1: अरे वा, त्याच्याबद्दल सांगा आम्हाला कुठले कुठले पुरस्कार होते.
0: हरभऱ्यामध्ये लोणार तालुक्यातून 2 नंबर आलो होतो मी, आणि मागच्या वेळेस सोयाबीन मध्ये बुलढाणा जिल्ह्यातून 2 नंबर वर मी.
1: वा वा वा.
0: आणि यावर्षी आता 1-15 पर्यंत जाईल, यावर्षी मी भाग घेतला होता. मी सांगतात की बा जिल्हा लेवलला गेलेलं आहे नाव म्हणून.
1: खूप छान.
0: जाहीर व्हायचं बाकी. आणि आमचे खासदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भूमिपुत्र पुरस्कार त्यांनी दिला होता.
1: एक अजून एक मोठा प्रश्न असतो सगळ्यांपुढे की विक्री कशी करावी, कारण आजकाल ब्रँडिंग वगैरे करून प्रक्रिया उद्योग करून पण बऱ्याचशा गोष्टी विकल्या जातात, तर आपणही असं काही करता का?
0: त्याच्यात एक आहे सर, आता सगळ्यात महत्वाचा माझा फायदा म्हणजे कसं आहे, शेतकरी संपर्कात असल्यामुळं माझ्या पिकाची कसं आहे क्वालिटी असते. अद्रक मध्ये मी निरोगी ज्या वर्षी प्लॉट राहिला मग त्या वर्षी पूर्ण बियाण्यालाच जातो अद्रकचा. तर यावर्षी जवळपास 100 शेतकरी आणि जे जुने अद्रक लावगडवाले त्यांना त्याचं सगळं नॉलेज असते की बघ कोणता प्लॉट निवडायचा काय असते. अद्रकवाले काय करतात, ज्यावेळेस प्लॉट हिरवा आहे त्यावेळेस पाहणी करतात आणि तिच्यात सड मर आहे का हे पाहतात. तर जवळपास यावर्षी माझं अद्रकचं बियाणं जवळपास पूर्ण बियाण्यालाच जाणार, 300-350 क्विंटल माल निघाल यावर्षी. ते असा फायदा होतो म्हणजे शेतकरी जोडे जातात त्यांचा फायदा होतो ना आपला फायदा होतो. आणि सोयाबीन मध्ये बी काय होतं, मी आता यावर्षी पण ना भेटलं दिलेली नाही, कारण शेतकऱ्यांचे फोन आलेले की बा आम्हाला हे बियाणं ठेवा ते बियाणं ठेवा. मग आपण काय करतो, समजा बा मार्केट आता सध्या बिजवायचं जे भाव आहे 62-65 पर्यंत आहे, आपण 62 त्यांना घरूनच देऊन टाकणार. तसे मार्केटचे भाव 5,000 पर्यंत आहे समजा कोणते हे आपले जनरल, पण बिजवायचं मार्केट थोडं एक्स्ट्रा राहते ते फायदा होतो. आणि डॉलर चेन्यात पण तोच फायदा होतो माझा की शक्यतो बियाण्याला शेतकरी नेतात आणि त्यांना जर आपण प्रेस करून व्यवस्थित भेसळणं देता त्याची काळजी करायची थोडी.
1: आपल्या अनुभवावरून इतक्या वर्षांच्या, आजकाल जे नवीन शेतकरी आहेत की ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे किंवा युवा मंडळी आहे जी शहराकडे धाव घेत आहेत, शेती क्षेत्राकडेच दुर्लक्ष होत आहे, अशा युवा मंडळींना किंवा नव्या शेतकऱ्यांना आपण काय सांगाल?
0: सर माझं तरी वैयक्तिक मत आहे, मी आता जवळपास पहिले थोडं साधारण होत पण या 4-5 वर्षातला जो अनुभव घेतला मी, तर शेती सारखा पैसा कशातच नाही. म्हणजे आता माझं यावर्षी अद्रकचं उत्पन्न मी तुम्हाला सांगतो आता 8,000 बुकिंग केली जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांना. भाव ते म्हणले का वा काही असो कमी असो जास्त असो म्हणलं तुम्ही मला रिक्षे पण ठीक आहे. आता माझा जर 300 क्विंटल माल समजा 2 एकरातला जर 8,000 विक्री झाला तर सर याच्यापेक्षा पैसे कशाचे होणार तुमचे. खर्च वजा जाता जर मला 20 लाख 2 एकर मध्ये राहिले तर फक्त काय थोडा खर्च भी येतो. मी शेणखत माझ्याकडे कमी असतंय तर मी शेणखत वगैरे घेणं बाहेरचं येते. शेतीवर खर्च पण आहे म्हणा आणि खर्च केला तर तो योग्य केला गेला पाहिजे. आता लोक काय करतील, शेणखत आणतील कुजेल नसेल तेच टाकून देतील थोडे पैशाकडे पाहायचं. मी आता जवळपास आता सध्या शेणखत घेऊन ठेवलो सर, तर ते जवळपास आता 10-15 किलोमीटर अंतर आहे आमच्या गावापासून. मला पटलं की मी बरेचसे शेणखताचे उकळडे पाहिले तर तिथे एक ठिकाणी मला पटलं की बा हे कचरा नाही कुजेल आहे असं घेऊन टाकलं आणि आताच मी त्याला आणून टाकणार आणि तिच्यावर प्रक्रिया करून नंतरच शेतामध्ये टाकणार अशी सुरुवात आहे.
1: छान सर, आपल्या पुढील योजनेसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आपल्यासोबत बोलून खूप छान वाटलं.
0: माझी मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद सर.

तर मंडळी आपण मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांची मुलाखत ऐकलीत. तर मंडळी यासोबत आजचा कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार इथे संपतो आहे. कार्यक्रमाचं निवेदन होतं शंतनू ठेंगडी यांचं. सादर करते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: शाहीर निवृत्ती पवार आणि सहकलाकाराने गायलेलं हरीश रणपिसे यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच माझा आवार माझा शिवार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका बहुआयामी व्यक्तिमत्व सुभाष लाड यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
2: आम्ही शाळा कॉलेजातून जाऊन तिथल्या मुलांना झाडं देतो आणि त्यांना सांगतो हे तू झाड लाव आणि त्यांना सांगतो हे माझं झाड आहे. आम्ही वेळ तिठा म्हणजे दाभोळ रस्त्यावरती वेळ तिठ्यावरती आम्ही 500 झाडं लावण्याचा प्रयत्न केला.
1: तेव्हा नक्की ऐका 26 मे रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.

0: कोकण ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती.
1: निसर्गरम्य कोकणाची सफर,
0: कोकण दर्शन,
1: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन.
0: दर शुक्रवारी सकाळी 8:40
1: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz
0: सादर करते विवेक वानखडे.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्याबरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.

श्रोते हो, यानंतर 8:05 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते आता सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान। प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषण सन्मानित। अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण। नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 7 दिवसांची CBI कोठडी। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ। विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले। प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित केलं। अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला। प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आलं। जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला। कला, साहित्य, समाजसेवा, विज्ञान, संशोधन, क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं। महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर,

0: रंगकर्मी रघुवीर खेडकर, आयआयटी मुंबईचे माजी संचालक जुजर वासे यांचा त्यात समावेश होता. राज्यातले प्रगतिशील शेतकरी श्रीरंग देवबा लाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोझरीचे जनार्दन बोथेगुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित केलं. याबाबत प्रतिक्रिया देताना बोथेगुरुजी म्हणाले,
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे, पोस्टला ॲड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेल्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो.
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कारमूर्तींमध्ये समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया याच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलनसाठ्यावर ताण येतोय. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
2: To shield citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per liter. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पत पुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मेपासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षावर तोडगा निघून होमुर समुद्रधुनी मार्ग खुला होण्याची शक्यता वाढल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% जास्त घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी आंतरराष्ट्रीय बाजारात 2 आठवड्यातला नीचांकी आकडा गाठला आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $100 कमी झाला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने 6 दिवसांची CBI कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा CBIला संशय आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेने आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,000

0: 76 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकावर बंद झाला, तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 वर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही, हे खेदजनक आहे, अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या, त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 मे रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. महाराष्ट्रात आज दोन वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे एक गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लईंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचे काम करत असतानाच वेगाने येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारी मरण पावला असून त्यामुळे या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातल्या सुरू असलेल्या वाटाघाटी सध्या युद्धबंदीवर केंद्रित आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमाच्या मुद्द्यावर अद्याप चर्चा झालेली नाही असं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी आज सांगितलं. होमुरच्या समुद्रधनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल लादण्याची इराणची इच्छा नाही, उलट तिथून जहाजांना सुरक्षितरित्या जाता यावं याची व्यवस्था उभारण्यासाठी आम्ही ओमानसोबत काम करत आहोत असं इराणनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्याचं प्रतिपादन. 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,074 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. ही आहे आमची दुसरी प्रसारण सभा. रात्रीचे 8:15 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत, संगीत मदन मोहन यांचं.

श्रोते हो, ही गीतरचना होती प्रोफेसर जे के सेतपाल यांची. संगीत होतं अर्जन दसवानी यांचं आणि ही रचना गायली होती मनहर यांनी. हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया जरीना आगा यांची गीतरचना, गायली सलमा आगा यांनी.

श्रोते हो, हे गीत गायलं होतं तलत अजीज आणि पिनाज मसानी यांनी. गीतरचना होती इब्राहिम अश्क यांची, संगीत होतं असद अली यांचं. हिंदी सुगम संगीत आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली मिर्झा गालिब यांची गीतरचना, संगीत जयदेव यांचं.

यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक, हे सर्व आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला 8:45 समाचार संध्या.

1143 किलोहर्ट्सच्या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्सच्या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. रात्रीचे 10 वाजलेत आणि 26 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम रजनीगंधा.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जब जब फूल खिले या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत.

0: खिले या चित्रपटातलं संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं।
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे 26 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका बहुआयामी व्यक्तिमत्व सुभाष लाड यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद।
2: आम्ही शाळा कॉलेजातून जाऊन तिथल्या मुलांना झाडं देतो आणि त्यांना सांगतो हे तू झाड लाव आणि त्यांना सांगतो हे माझं झाड आहे। आम्ही वेळ तिठा म्हणजे दाभोळ रस्त्यावरती वेळ तिठ्यावरती आम्ही 500 झाडं लावण्याचा प्रयत्न केला।
1: तेव्हा नक्की ऐका 26 मे रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून।
0: कार्यक्रमात आता ऐकूया गाईड या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत। SD बर्मन यांचं संगीत असलेलं हे गीत गायलंय लता मंगेशकर यांनी।

0: श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानकर.

श्रोते हो, मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे होतं तिसरी मंजिल या चित्रपटातलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत होतं आर डी बर्मन यांचं.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

श्रोते हो, हे आहे मेरा साया या चित्रपटातलं गीत. राजा मेहंदी अली खान यांच्या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं, आणि हे गीत गायलंय आशा भोसले यांनी.

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी

0: त्यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 94035473485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
1: श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमासाठी तुम्हाला आवडणारी गाणी तर तुम्ही आम्हाला कळवाच, पण त्याचबरोबरीनं आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आमचे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात, कोणता कार्यक्रम विशेष आवडला का, हे सुद्धा तुम्ही आम्हाला नक्की कळवा. तुमचे अभिप्राय, तुमच्या प्रतिक्रिया ह्या आम्हाला नवीन नवीन कार्यक्रम सादर करण्यासाठी प्रेरणा देत असतात. तेव्हा आमचे कार्यक्रम ऐकत रहा आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवत रहा. या प्रतिक्रियांचा समावेश आम्ही आपली आवड या कार्यक्रमात करून घेत असतो. तेव्हा श्रोते हो, आम्ही वाट बघतोय आपल्या प्रतिक्रियांची आणि आपल्याला आवडणाऱ्या छान छान गाण्यांची सुद्धा. रजनीगंधा कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया शंकर जयकिशन यांनी संगीत दिलेलं नीरज यांचं गीत कन्यादान या चित्रपटातलं. गीत गायलंय मोहम्मद रफी यांनी.

0: लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे।
1: मोहम्मद रफी यांनी गायलेल्या या गीताबरोबरच रजनीगंधा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूही जीवन।
2: रजनीगंधा हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। 10:30 वाजलेत। आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी बासरीवादनात सादर केलेला राग मालकंस।

0: on ongoing Quad initiatives and reflect on recent development in the Indo-Pacific region and other international issues of mutual concern. Home Minister Amit Shah will visit India's border region over the next few days and hold security-related meetings. Sources said he will reach Bikaner, Rajasthan tonight and will visit the BSF's Sanshu border outpost in the morning tomorrow, where he will interact with the security forces and inaugurate welfare schemes for them. In the afternoon, he will review the security situation in the border region of Bikaner. Officials said the Home Minister and the Rajasthan government, BSF officials along with the district collectors and superintendent of police from Five Borders District will attend the meeting. At Asian Under-23 Wrestling Championships in Da Nang, Vietnam, Indian wrestlers put up a dominant show, securing 2 gold medal today. And that's the end of the news bulletin.
1: मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, रात्रीचे 11:10 आणि 29 सेकंद झाली आहेत. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आपली परत भेट उद्या सकाळी 5:55 आमच्या प्रातःकालीन सभेत. तोपर्यंत मी सोनाली कानिटकर आपला निरोप घेते. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.